शरद जांभेकर यांच्या स्वरात आपण ऐकत होतात संत रामदास महाराजांचा अभंग. संगीत दिलं होतं सुधीर मोघे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत आहे चंद्रशेखर गाडी.

आपण ऐकत होतात किशोरी आमोणकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. संगीत दिलं होतं किशोरी आमोणकर यांनीच. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात ही देशभक्ती रचना.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:30 झालेली आहेत. चिंतन या कार्यक्रमात ऐकूया अश्रू याविषयी महादेव ढुमणे यांचे विचार.
1: अश्रू ही निसर्गाने माणसाला दिलेली एक फार मधुर अतिशय सुंदर देणगी आहे. ती त्याच्या जीवाचा भार हलका करणारीही आहे आणि त्याला जीवन जगण्यासाठी नव्यानं ताजतवानं करणारीही आहे. माणूस अश्रूंच्या द्वारे नाना तऱ्हेने आत्माविष्कार करतो. माणूस कधी हंबरडा फोडतो, तर कधी आक्रोश आक्रंदन करतो, तर कधी त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतो, कधी त्याचा कंठ दाटून येतो, तर कधी अश्रू आतल्या आत आवरून धरले जातात, कधी त्याचे डोळे पाणावतात, तर कधी नुसत्या पापण्या ओलावतात. आविष्काराचे हे प्रमाण जसे अनुभवाच्या तीव्रतेवर अवलंबून असतात, तसेच तो अनुभव घेणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावधर्मानुसार ते वेगवेगळे रूप धारण करतात. अश्रूंच्या मागे अनेक कारणं असतात. दुःखद प्रसंग ओढवला असता शोकाच्या आवेगानं मनुष्य अश्रू ढाळतो. कधी घाबरगुंडी उडाल्यामुळे वा ताण असह्य झाल्यामुळे मोठं रडू कोसळतं. कधी इतरांचं दुःख पाहून सहानुभूतीमुळं त्याच्या डोळ्यातून अश्रू आपोआप न कळत ओघळतात. कधी सात्विक संतापानंही त्याचे डोळे अश्रूंनी डबडबतात. कधी आदरणीय व्यक्तीनं केलेल्या अनुचित आघातामुळं अपमानामुळं धक्का बसल्याने डोळे पाणावतात. तर कधी जिव्हाळ्याच्या मित्रानं केलेल्या विश्वासघातामुळं जीव कासावीस होऊन पापण्या ओलावतात. कधी आनंदानं वा स्वप्नपूर्तीनंही डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. लाडालोभात वाढलेली मुलगी लग्न करून जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा आई वडिलांच्या डोळ्यातून स्वाभाविकपणे अश्रू धावायला लागतात. तर मुलीच्या हुंदक्यांचा आवाज आई वडिलांच्या हृदयाला चिरत जातो. अर्थातच आई वडिलांकरिता एकीकडे हा आनंद आणि स्वप्नपूर्तीचा क्षण असतो आणि मुलगी विरहाच्या भावनेने व्याकुळ झालेली असते. भीमराव आंबेडकर यांचे वडील रामजी सपकाळ यांनी एक स्वप्न बघितलं होतं की त्यांचा मुलगा उच्च शिक्षित बनेल. भीमरावाने जेव्हा पदवी प्राप्त केली तेव्हा रामजीच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याचं हृदय अभिमानानं दाटून आलं आणि नयनातून गंगा यमुना वाहायला लागल्या. हे अश्रू निखळ आनंदाचे आणि ध्येयपूर्तीचे होते. आपला मुलगा पुढे जाऊन मोठे नाव काढेल ही भावना त्यांच्या मनात दृढ झाली. तोच भीमराव.

0: पुढे या देशाच्या संविधानाचा शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाला. होरपळून जाणाऱ्या दुःखाग्नीनं जळत असलेल्या दीनदुबळ्यांच्या डोळ्यातील अश्रू हे त्यांच्या जगण्याला मोठा आधार देत असतात. त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून अत्यंत खंबीर, दृढ, पराक्रमी व्यक्तीचेही डोळे एखाद्या भावोत्कट प्रसंगाने पाणावतातच. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जण न देखवे डोळा, येतो कडवळा म्हणून या. डॉक्टर आह साळुंखे म्हणतात, संवेदनशील व्यक्तीचे पाणावलेले डोळे हे जगातील एक महान तीर्थक्षेत्र आणि त्या डोळ्यातील अश्रू हे जगातील एक अत्यंत पवित्र पावक तीर्थजल होय. ज्याला हे उमजलं त्याचं काळीज नक्कीच जिवंत असतं.
1: अश्रू याविषयी महादेव ढोमणे यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा, तसंच आजचे काही दिनविशेष. 6:40 कार्यक्रम कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात स्पॉन्डिलिसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी घेतलेली माहिती, माफ करा, यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 6:55 कार्यक्रम सुप्रभात, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास एक नवी दिशा याविषयी गजानन राजूरकर प्राचार्य ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिल्हा चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 सहवासाची सोनपावले या कार्यक्रमात किशोर सांबरे आणि कीर्ती सांबरे यांची मंजुषा भास्करवार यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. 11:00 युवा स्पंदन हा कार्यक्रम, या अंतर्गत बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील डान्स कोरिओग्राफर आणि अभिनेत्री युवा मैत्रीण मानसी बुरिले यांची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात फुलांचा आहारातील उपयोग आणि त्यांच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळा आपण ऐकू शकाल. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून. 12:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू 5:00. 5:30 युवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून आपण ऐकू शकाल. 7:15 आणि 7:30 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 8:00 रात्री 11:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम

आज 19 जुलै 2026. 1969 साली 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ते आजच्याच दिवशी. आजच्याच दिवशी 1918 साली सिडनी रौलेट यांनी भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी आणि राजकीय चळवळीवर निर्बंध घालण्यासाठी एक अहवाल ब्रिटिश सरकारला सादर केला. त्यावर आधारित रौलेट कायदा स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काळा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. स्वयंचलित रिव्हॉल्व्हरचा जनक सॅम्युएल कोल्ट यांचा आज जन्मदिन. 1832 त्यांनी याचं पेटंट घेतलं. आज क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 19 जुलै 1827 रोजी झाला. हे होते आजचे काही दिनविशेष.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्र सकाळी 6:40 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कालच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये बायफ संकरित नेपियर 11 या हिरव्या चाऱ्याच्या लागवडीबद्दल आपण माहिती जाणून घेतली. याबद्दलचीच आणखी माहिती आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया. बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन मधील कृषी तज्ञांनी बाजरी आणि हत्ती गवत यांच्या संकरापासून बायफ संकरित नेपियर 11 म्हणजेच BNH11 या संकरित नेपियर गवताची जात विकसित केली आहे. बायफ संकरित नेपियर 11 या चाऱ्याची लागवड करताना लागवड थोंबापासून तसेच 1 किंवा 2 डोळ्यांच्या कांड्यांपासून करता येते. या पिकाची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी हा थंडीचा कालावधी सोडून वर्षभर केव्हाही करता येते. बायफ संकरित नेपियर 11 ही जात बहुवार्षिक असून जास्त चारा उत्पादन देणारी आहे. या जातीची पानं रुंद कुसविरहित मऊ रसाळ जाड रसदार आणि भरपूर पालेदार ताटे असणारी आहे. याची लागवड थंडीचा कालावधी सोडून वर्षभर केव्हाही करता येते. ही जात बहुवार्षिक असून जास्त चारा उत्पादन देणारी आहे. रुंद पानं भरपूर पालेदार असतातच, शिवाय कापणी केल्यानंतर त्यांना जोमदार फूट सुद्धा येते. या चाऱ्यामध्ये 7-8% प्रथिने 22-25% शुष्क पदार्थ आणि एकूण पचनीय घटक 55-60% असतात. पिकाच्या वाढीच्या टप्प्यामध्ये पीक तणरहित ठेवावं. या जातीमध्ये रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव अजिबात आढळत नाही. लागवडीनंतर 60-70 दिवसांनी पहिली कापणी करावी. चाऱ्याची गुणवत्ता आणि पचनीयता उत्तम ठेवण्यासाठी नंतरच्या कापण्या दर 40-45 दिवसाच्या अंतराने कराव्यात. कापणी जमिनीला फार खरडून न करता साधारण 2 इंच वर करावी. हिवाळ्यात वाढ कमी होते म्हणून कापणी लांबवू नये. वर्षभरात 6-8 कापण्यांपासून प्रति हेक्टरी 180-200 टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन मिळतं. दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सऱ्या मोडून हेक्टरी 10 टन शेणखत आणि 75 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश यांची मात्रा देऊन रान बांधणी करून पाणी द्यावं. म्हणजेच फेब्रुवारीपासून जसजसं तापमान वाढेल तसतशी पिकाची जोमदार वाढ होत जाते. तर शेतकरी बंधू भगिनींनो कृषीवाणी कार्यक्रमामध्ये वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी बायफ संकरित नेपियर 11 याबद्दलची माहिती. पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये उपयुक्त माहितीसह. नमस्कार.
0: मंडळी आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर होता गौरी गोबाडे यांचा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात स्पॉन्डिलिसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा भाग तिसरा आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूया स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती.
1: श्रोते हो नमस्कार. ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो. या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो. आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी चीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा रास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे साधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवासंचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जयी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योग निद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो. कारण दीर्घ शवासन आणि योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णा मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये. मान झुकून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न

0: करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
1: आत्ताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर.

श्रोत्यांनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोत्यांनो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोत्यांनो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. अशावेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे. हं, वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही. हं, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचे आहे तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. ही निसर्ग पुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे. बरं का श्रोते हो, स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना, म्हणजे दगडी भिंत, ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार तर 20-21 वर्ष टिकेल, पण या भात खाचऱ्यांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यान पिढ्या टिकतात. बर का, म्हणजे स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय फुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10 आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एकशे 3 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात मी मनीषा रोडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील संशोधन नव्हे तर विश्वाकडे कुतूहलानं पाहण्याची एक दृष्टी आहे. ही दृष्टी भारतातील लाखो विद्यार्थ्यांना देणारे महान खगोलशास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर इथं त्यांचा जन्म झाला. विद्वत्तेचा वारसा लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वानं लहानपणापासूनच गणित आणि विज्ञानात असामान्य प्रावीण्य मिळवलं. पुढे कॅम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी विश्वाची उत्पत्ती आणि रचनेविषयी महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांच्या संशोधनाची दखल जगभरातील वैज्ञानिकांनी घेतली. भारतात खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स IUCAA या संस्थेची स्थापना केली. अनेक तरुण संशोधकांना जागतिक दर्जाचं संशोधन करण्याची संधी या संस्थेमुळं मिळाली. डॉक्टर जयंत नारळीकर हे उत्कृष्ट विज्ञान लेखकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकं लिहून विज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवलं. त्यांच्या लेखनात वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि सोपी भाषा यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. त्यामुळं विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना अधिक जवळचा वाटू लागला. त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातील प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानांनी गौरवलं. श्रोतेहो, डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. प्रश्न विचारण्याची सवय जपा. अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवा आणि ज्ञानाच्या शोधात सदैव पुढे चला. अशा या महान शास्त्रज्ञाच्या कार्यास आणि योगदानास विनम्र अभिवादन. आपण ऐकलात कार्यक्रम सुप्रभात.

0: आकाशवाणी चंद्रपूर केळ सकाळचे 7 वाजले आहेत.
1: भावगीत, गजल, उपशास्त्रीय संगीत, शास्त्रीय संगीत आणि चित्रपटांची सुरेल गाणी श्रोत्यांच्या सदैव सेवेत चंद्रपूर आकाशवाणी. जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
4: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं एकमात्र माध्यम आकाशवाणी चंद्रपूर.

आपण ऐकलं दाता चित्रपटातील महेंद्र कपूर, साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. अंजन यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम आपली अभिजात मराठी आपली मराठी. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. आणि आता थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
1: सतारीचे बोसो
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्याबरोबर.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

0: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे शिरूर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्काय रूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. पुणे शहर आणि परिसरातली वाढती वाहतूक कोंडी कमी करून भविष्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात केली. पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांचं भूमिपूजन काल गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,
2: यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे. आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे. यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे.
1: पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्रांचं प्रमुख केंद्र बनत आहे. 2030 पर्यंत पुणे हे देशातलं अत्यंत आधुनिक शहर आणि प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
3: पहिले असे हे तीन प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत. आणि बीओटीतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारे एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे.
1: हे तीन मार्ग पुण्याच्या विकासाला नवीन गती देणारे ठरतील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं म्हणजेच विक्रम 1 काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे स्वदेशी असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं आहे. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधील कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परेश

0: मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जालना जिल्ह्यातल्या शेवगळ तांडा परिसरात काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतातली लहान पिकं पाण्याखाली गेली. जिल्ह्यातल्या अनेक भागात मात्र अजूनही पावसानं ओढ दिली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जालना जिल्ह्यात यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे खरीप पेरण्या लांबल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी आणि कपाशी लागवडीला सुरुवात केली. जिल्ह्यात खरीपाचे एकूण प्रस्तावित क्षेत्र 651,173 हेक्टर असून आजपर्यंत 497,937 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पेरणीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे नव्याने उगवलेली पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठवडा समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब मस्के जालना.
0: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव उद्या सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला. त्यांनी नोव्हेंबर 1976 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. आणीबाणीच्या काळात 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. राज्यात खरीप हंगामाच्या प्रारंभी बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनानं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची पुनर्रचना केली आहे. नव्या समितीनं तक्रार मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत शेतात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल अंतिम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. अंतिम सामना आज स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होणार आहे. भारताच्या पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनच्या चेन युफेईनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या

अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. राज्याच्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली. पुणे, सांगली, गडचिरोलीत काल पाऊस पडला. हवामान. कोकण आणि विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे, शिरूर, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि हडपसर यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन धृती देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 आणि 24 सेकंद झाली आहेत. आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमांविषयी.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:23 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आज 19 जुलै. 19 जुलै 1827 थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक मंगल पांडे यांची आज जयंती. इंग्रजांविरुद्ध क्रांतीची सुरुवात करणारे पहिले क्रांतिकारक म्हणून मंगल पांडे यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं आहे. 19 जुलै 1938 पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांची आज जयंती. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात मराठी विश्वकोश खंड प्रकाशित होण्यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ हा 1965 मध्ये आणि मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा 1973 मध्ये प्रकाशित करण्यात आला. यातील परिचय ग्रंथाबाबतची माहिती सागर शंकर सर यांच्याकडून घेतली होती. मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश तयार करण्यामागची नेमकी संकल्पना काय, परिभाषा निर्मितीची गरज आणि त्या घडवीत असताना वापरलेल्या ज्या युक्त्या आहे त्या कोणत्या, याविषयीची माहिती आपण आजच्या या भागातून करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेले आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मराठी विश्वकोशाचा हा जो परिभाषा कोश तयार झालेला आहे किंवा प्रसिद्ध झाला आहे तर त्याविषयी काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा मुख्यतः संहिता खंड 1 ते 17 यांमध्ये वापरलेल्या पारिभाषिक आणि इतर शब्दांचा अकारविल्हे रचलेला मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी असा द्विभाषिक शब्दकोश आहे. या खंडात आलेल्या गुणवैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी मला हे सांगायचे आहे की प्रांतवार भाषा रचनेनंतर शिक्षण मराठी भाषेतून असावे अशीही शासनाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी भाषा झाल्याने तुलनेने शास्त्र तंत्रज्ञान या विषयांची परिभाषा तयार नव्हत्या. ज्ञानविज्ञानाच्या शाखांचे विस्तार वाढल्याने शब्दसंग्रहाचे त्यांच्या अर्थविशदीकरणाचे कार्य प्रथम होणे आवश्यक होते. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवू शकत नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे जे काही ज्ञान द्यायचे आहे त्या संकल्पना आचार विचार आपल्या मातृभाषेत उपलब्ध असले पाहिजे असा विचार पुढे येत होता. त्यातच मराठी भाषेतील कोशीय लेखनासाठी विद्वान मंडळी फारसे उत्सुकत नसतात. त्याचे सडळ एक कारण म्हणजे मराठी भाषेत समर्पक शब्दांची अर्थपूर्ण वाक्यरचना करणे कठीण जाते. या सुरुवातीच्या अडचणी होत्याच. त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदीत कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरला जावा हे स्पष्ट व्हावे यासाठी अशा एका शब्दकोशाची आवश्यकता होती. ती उणीव मराठी विश्वकोश परिभाषा कोशाने काही अंशी भरून काढली आहे असे म्हणायला हरकत नाही.
0: म्हणजे विश्वकोश 1 ते 20 खंड जे प्रसिद्ध झाले तर त्याचं काम सुरू करण्यापूर्वीच या परिभाषा कोशाचं काम पूर्ण झालं होतं. मॅडम आपण म्हणालात की सुरुवातीच्या काळात शास्त्र किंवा तंत्रज्ञान याविषयीच्या रूढ झालेल्या ज्या परिभाषा तयार नव्हत्या तर त्या तयार करायचं काम ह्या कोशाने केलं आहे. तर ही उणीव या कोशाने मात्र कशा प्रकारे भरून काढली याबाबत काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का?
1: नक्कीच. अनेक ज्ञानविज्ञानाच्या विषयोपविषयी येणाऱ्या नोंदी मराठीत प्रथमतः विश्वकोश खंडात लिहिले जाणार होते. त्यामुळे या विषयातील मराठीत रूढ असे शब्द नव्हते. विश्वकोशाच्या नोंदीत इंग्रजी शब्दाला मराठीत कोणता प्रतिशब्द वापरला याची माहिती असणे आवश्यक होते. येथे अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु ज्या संकल्पना आणि पदार्थ संस्कृत भाषेत अवगत नव्हते त्या संकल्पना व पदार्थ दर्शित करणाऱ्या शब्दाला नवीन अर्थ दिला आहे. उदाहरण सांगायचे झाले तर जनित्र या शब्दाला जनरेटर, रोधक या शब्दाला रेजिस्टर आणि रोध या शब्दाला रेजिस्टन्स असे प्रतिशब्द करण्यात आले आहे. विद्युत जनित्र म्हटले तर असे उपकरण किंवा साधन ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. म्हणजे निर्मितीची प्रक्रिया कुठेतरी अपेक्षित आहे.
0: अगदी बरोबर.
1: मला या ठिकाणी हेही नमूद करायचे आहे की मराठी विश्वकोशाच्या या परिभाषा कोशात विषयाची समग्र परिभाषा आलेली नाही तर केवळ नोंदींच्या अनुषंगाने वापरलेलीच परिभाषा या खंडात आलेली आहे.
0: मॅडम विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्या लेखकांचं भाषाविषयक भांडार हे खूप मोठं असेल आणि त्यातून योग्य शब्द

0: मोजून मापून तोलून घेतला जातो. पण मराठीऐवजी अन्य भाषेतून विचार करायची सवय असेल तर त्याला योग्य शब्द सापडत नाहीत आणि शब्दांच्या तुटवड्यापोटी त्याचं लेखन पण मोघम राहू शकतं. अशा वेळेला शब्दकोशांची, पारिभाषिक कोशांची गरज भासते. मराठी विश्वकोशामध्ये नोंद लिहित असताना जर एखाद्या लेखकानं नवीन पारिभाषिक संज्ञा राबवली तर ती ग्राह्य धरतो का?
1: हरकत नाही, स्वागतच असेल. मात्र जी नवीन पारिभाषिक संज्ञा आहे ती अर्थवाही आणि व्याकरण शुद्ध असली पाहिजे. मला येथे नमूद करावयाचे आहे की या पारिभाषिक कोशातील परिभाषा प्रामुख्याने विश्वकोशाच्या संपादक वर्गाने प्रमुख संपादकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या आहेत. लेखकांनी त्यात मोलाचा सहभाग दिलेला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठी विश्वकोश हा मराठी भाषकांचा कोश आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा कोश अधिकाधिक समृद्ध कसा होईल. या कोशात अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे आहेत हे मी अगोदरच बोलले आहे. व्यवहारातून वगळण्यात आलेले काही जे संस्कृत भाषेत होते परंतु ते व्यवहारातून वगळण्यात आले असे अर्थपूर्ण शब्दही इंग्रजीला पर्याय म्हणून स्वीकारण्यात येऊन पुनरुज्जीवित करण्यात आले. उदाहरण द्यायचं झालं तर चिझल एज अँगल याला अश्री कोण असा मराठी पर्यायी शब्द म्हणून दिलेला आहे. खरं तर अश्री हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शस्त्राची धार असा होतो. शस्त्राच्या पात्यांमधील कोण किती अंशाचा असावा यासाठी सदर पारिभाषा तयार करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषा आधारित शब्द तयार करताना त्याचे काटेकोर असे नियम आग्रहाने धरण्यात आलेले नाहीत. संस्कृत व्याकरणामध्ये डायनामिक या शब्दाला गातिकी, स्टॅटिस्टिक या शब्दाला स्थैतिकी आणि टोपोलॉजिकल या शब्दाला सांस्थिक असे शब्द होतात. परंतु अनुक्रमे या शब्दाऐवजी गतिकी, स्थितिकी आणि संस्थिक असे शब्द वापरण्यात आलेले आहे.
0: मॅडम, आपण म्हणालात की मराठी विश्वकोश परिभाषा कोशातील पारिभाषिक शब्द या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत, परंतु मराठी भाषेतही अशा काही संज्ञा आहेत ज्या विषयांमुळे त्यांचा अर्थ वेगवेगळा होतो किंवा इंग्रजी भाषेत एकाच संज्ञेला मराठीत वेगवेगळे अर्थ असतात. या बाबतीत मग कोश तयार करताना काय दक्षता घेण्यात आली होती?
1: या प्रश्नाचे उत्तर देताना मला उदाहरण देता येईल. कला या मराठी संज्ञेचा सर्वसामान्य इंग्रजी प्रतिशब्द आर्ट असा होतो. परंतु प्राणीशास्त्रात मेम्ब्रेन, गणितात मिनिट आणि खगोलशास्त्रात भौतिक शास्त्रात फेज या शब्दाला कला असा शब्द योजलेला आहे. तसेच बेस या संज्ञेचे गणितात आधारांक, रसायनशास्त्रात क्षारक, भाषाशास्त्रात प्रत्ययपूर्व रूप आणि याशिवाय तळ, बूड, पाया इत्यादी शब्द आहेतच. कोशात मात्र शब्दांच्या रूढ अर्थासोबतच त्या त्या विषयाचे संक्षेप कंसात देऊन असे धोरण राबवण्यात आलेले आहे. म्हणजे जर कला आणि त्याच्या समोर मी गणित म्हणजे गणित त्याचा शॉर्ट फॉर्म संक्षेप वापरला आणि मग ती त्या त्या विषयाचीच अनुषांगिक आहे असं.
0: मॅडम, रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील परिचित इंग्रजी शब्दांना पर्याय उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात. उदाहरणार्थ मोटारीला चलित्र, क्लचला ग्राब किंवा पकड्या असे शब्द योजण्यात येतात. आता अशा शब्दांना नोंदीत समाविष्ट करून लेखन करतात की मूळ इंग्रजी शब्द घेऊनच लेखन करण्यात येते? कारण हे पण शब्द मराठीतले जरी असले तरी ते खूप प्रचलित झालेले नाही आहेत.
1: रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील परिचित शब्द तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्ब्युरेटर, ओक, जेली, इंजिन यांसारखे. पण आपण म्हटल्याप्रमाणे मोटराला चलित्र तर क्लचला ग्राब किंवा पकड्या असे परिचित मराठी शब्द आहेतच. क्लच या संज्ञेची जरा उकल करून सांगते. हे एक प्रकारचे साधन असून ते यांत्रिक शक्तीच्या प्रेषण मार्गात चालक व चलित दंडांना सहज व तात्पुरते जोडण्यासाठी व वेगळे करण्यासाठी वापरण्यात येते. त्याऐवजी पकड्या किंवा ग्राब ही मराठी संज्ञा वापरली तर ते कोणते साधन किंवा कोणते उपकरण आहे या शब्दापासूनच वाचकांचा संभ्रम होईल. त्यामुळे जरी मराठीत प्रतिशब्द असला तरी परिचित इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात आलेली आहे.
0: अगदी ती गरजच आहे.
1: आणि याला काही अपवाद आहेत. जसे मूलद्रव्यांना व संयुगांना मराठी पर्याय उपलब्ध आहेत. कॉपरला तांबे, टीनला कथील, झिंकला जस्त इत्यादी काही नोंदी आहेत ज्या मराठीत परिचित शब्दांनी घेऊनच त्यांचे नोंद लेखन केलेले आहेत. परंतु त्यांच्या संयुगांना मात्र इंग्रजी संज्ञाच ठेवलेली आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे कॉपरला तांबे म्हटलंय पण त्याच्या संयुगांना जसे कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्साईड ही संज्ञा मात्र नोंदींमध्ये तशीच ठेवलेली

0: दिली आहे. मूळ इंग्रजी संज्ञेच्या बाबतीत शब्दसंख्या मराठी परिभाषेत काही ठिकाणी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत, तर काही ठिकाणी समासाच्या आधारे कमी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, याला गुरुत्वीय प्रवेग असे करण्यात आलेलं आहे, त्याला गुरुत्वाकर्षण प्रवेग असे केलेले नाही, तर त्याऐवजी मल्टीक्लस्टर्ड पिलर, याला गुच्छस्तंभ असा सामासिक शब्द तयार करण्यात आलेला आहे. अलॉय या शब्दाला मिश्रधातू सोबतच मिश्रातू असाही शब्द योजला आहे.
1: मॅडम, जीवशास्त्रात वनस्पती आणि प्राण्यांना शास्त्रीय नावाने लिहिण्याची एक पद्धत आहे आणि त्यांच्या नामकरणात लॅटिन संज्ञांचा वापर होत असतो, कारण आपणही शाळेमध्ये तसंच शिकलेलो आहोत. अशा वेळी या बाबतीत कोशात अशा संज्ञांचा वापर कसा करण्यात आला?
0: वनस्पतीशास्त्रातील वनस्पतींच्या बाबतीत मुख्य पेच म्हणजे मराठीत एकाच वनस्पतीचे प्रदेशनिहाय वेगवेगळी नावे असतात आणि शास्त्रीयदृष्ट्या भिन्न वनस्पतीची मराठीत मात्र एकच नाव असते, म्हणजे एकाच नावाने ओळखली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर वृंदावन, इंद्रायण, इंद्रावण ही एकाच वनस्पतीची नावे आहेत. तसेच फुलकोबीला फुलवर या नावानेही आपण ओळखतो. आता एक दुसरं उदाहरण देते, अंबाडी. अंबाडी एक भाजीची असते, तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस, तर दुसरी फुलांची अंबाडी असते, तिचं नाव अगेव अमेरिकाना असे आहे. या दोन्ही भिन्न भिन्न आहेत पण नाव मात्र अंबाडीच आहे. मग अशा प्रसंगी वनस्पतीचे शास्त्रीय नाव तिरप्या अक्षरात त्यापुढे इंग्रजीतील नाव कंसात दिलेले आहे.
1: मॅडम, विश्वकोशासाठी नोंदलेखन करताना नेमकेपणा, अचूकपणा, वस्तुनिष्ठता असावी असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला पारिभाषिक शब्दांचा जो वापर होतो तो अति वापर होतोय असं नाही वाटत का?
0: नोंदीत एखाद्या संकल्पनेच्या सुलभीकरणासाठी जर परिभाषेचा अतिवापर होत असल्यास त्याची व्याख्या देणं आणि त्या व्याख्येला संक्षिप्तीकरणाकडे नेणं हे परिभाषेचं मुख्यतः काम असतं. एखाद्या नोंदीत पारिभाषिक शब्दांचा भरणा अधिक असल्यास आवश्यक असेल तिथेच पारिभाषिक शब्दांचा वापर सर्वसामान्य वाचकाला उपयुक्त असतं. असं नोंद लेखन करत असताना लेखकांनी काय पाहावं किंवा काय वापर करावा या संदर्भात मराठी भाषा विभागातर्फे भाषा संचालनाचे पारिभाषिक 48 विषयनिहाय पारिभाषिक कोश प्रकाशित झाले आहेत, त्याचा वापर ते करू शकतात. विश्वकोशाचा तर आहेच, पण त्या अनुषंगाने मला इथे एकही सांगायचं आहे की परिभाषा कोश हा 1 ते 17 खंडांवर आधारित होता, त्याची व्याप्ती वाढून 20 खंड झालेले आहेत. त्यामुळे संगणकाचे ज्या काही नवनवीन संकल्पना आलेल्या आहेत याचाही वापर नोंद लेखकांनी आपल्या नोंद लेखन करताना वापरावी अशी अपेक्षा विश्वकोश मंडळातर्फे व्यक्त केलेली आहे. यात आणखी एक संदिग्ध होण्याची बाब म्हणजे मराठी विश्वकोशाचा 18 खंड हा शेख अमर ते सह्याद्री असा आहे, पण तोच मराठी विश्वकोशाचा परिभाषा संग्रह हा 18 पारिभाषिक शब्द संग्रहाचा आहे. त्यामुळे याची गल्लत न होता वाचकांनी याची दक्षता घेऊन वाचन करावे.
1: मॅडम, आपण खूप छान माहिती सांगितलीत. श्रोते हो, आज आपल्याकडे मराठी विश्वकोश परिभाषा कोश याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर स्नेहा खोब्रागडे मॅडम आलेल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयीच्या मत, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आपली मत, सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Aku lima lagi.
0: Abijak Marathi.
1: Aku lima lagi.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कांग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना
2: 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम करिअरच्या नव्या दिशा. आजच्या कार्यक्रमात ऐकूया औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास एक नवी दिशा याविषयी गजानन बुरडकर प्राचार्य कृषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत.

0: करिअरच्या नव्या दिशा.
1: श्रोते हो नमस्कार. करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, त्यानंतर संपूर्ण करिअर मार्गदर्शन, करिअरच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध होतील हे जाणून घेत असतो. आज भरपूर असे क्षेत्र आहे ज्यात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. श्रोते हो, असेच काहीसे अभ्यासक्रम आहेत जे कमी दिवसांच्या कालावधीचे असून लवकरच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते किंवा ते स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे इतपत ती व्यक्ती तयार असायला हवी. श्रोते हो, हमखास नोकरी आणि रोजगाराच्या संधी मिळवायच्या असतील तर विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची निवड करणे आवश्यक आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर इथे 1 किंवा 2 वर्षाचा कौशल्य आधारित अभ्यासक्रमांमुळे हजारो विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो. अनेकांनी आपले स्वतःचे व्यवसाय देखील उभे केलेले आहेत. या औद्योगिक प्रशिक्षणामुळे बऱ्याच जणांना करिअर मधल्या अनेक संधी उपलब्ध झालेले आहेत. तर श्रोते हो, याच संदर्भात आज आपण आपल्या करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे गजानन राजूरकर, प्राचार्य ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांना. सर, आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तर सर, आपली जी संस्था आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, या संस्थेची आपण आपली ओळख करून द्यावी आणि आपला देखील परिचय आपल्या श्रोत्यांना करून द्यावा.
2: श्रोते हो नमस्कार, माझे नाव गजानन राजूरकर असून मी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर इथे कार्यरत आहे आणि मी या कौशल्य विकास विभागामध्ये मागचे 28 वर्षापासून कार्यरत आहे. आणि ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर इथून ITI केल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खाजगी संस्थेमध्ये नोकरी, खाजगी कंपनीमध्ये नोकरी, सरकारी कंपनीमध्ये नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय असे विविध ऑप्शन्स उपलब्ध आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही संस्था 1963 स्थापन झाली असून सद्यस्थितीत इथे 22 व्यवसाय अभ्यासक्रम आहेत आणि या आजच्या घडीला 1076 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊ शकते एवढी क्षमता या संस्थेची आहे.
1: अरे खरंच खूप छान, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली अशी संधी या संस्थेकडनं आपली देण्यात येते. तर सर, जसं चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी ही संस्था महत्वाची आहे असं आपल्याला का वाटतं, काय सांगाल?
2: आपल्याला माहितीच आहे की चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्ती असलेला जिल्हा आहे.
1: अगदी.
2: इथे पर्यटन हा व्यवसाय उदयास येत आहे. त्यानंतर इथे सरकारी जसं खाणी WCL, त्याच्यानंतर ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, विद्युत निर्मिती केंद्र आहे. तर या सर्व बाबींचा उपलब्धता असल्यामुळे इथल्या युवकांना इथेच रोजगार मिळण्याची फार मोठी नामी संधी आहे. आणि या उद्योजकांना किंवा उद्योगांना जी मॅनपॉवर पाहिजे, जे कुशल मनुष्यबळ पाहिजे, हे आपल्या चंद्रपूर गव्हर्नमेंट ITI मधून अतिशय चांगल्या प्रकारचं उपलब्ध होते. त्यामुळे ही संस्था फार महत्वाची आहे.
1: अच्छा. तर सर, आपण या संस्थेच्या प्रवेश प्रक्रिया आणि अभ्यासक्रमासंदर्भात बोलूया. यंदाच्या वर्षी जसं नवीन बरेच अभ्यासक्रम आले असतील, जसं पारंपरिक तर पहिलेपासून ठाऊकच आहे पण आज आधुनिक युगाकडे आपण चाललेलो आहेत, विविध क्षेत्रात AIचा देखील उपयोग होतो आहे, तर आपल्या या संस्थेमध्ये नेमके कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहे याबद्दल काय सांगाल?

0: आपल्या संस्थेमध्ये एक वर्ष कालावधीचे आणि दोन वर्ष कालावधीचे असे विविध अभ्यासक्रम आहेत.
1: अच्छा, तर सर जसं आता आपण बोलतो आहोत की या संस्थेमध्ये बरेच असे अभ्यासक्रम आहे, काही एक वर्षाचे, काही दोन वर्षाचे, महिलांसाठी पुरुषांसाठी असे देखील बरेच अभ्यासक्रम आहे, त्या संदर्भात सविस्तर सांगा ना.
0: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर इथे एक वर्षीय, दोन वर्षीय आणि महिलांकरिता असे विविध अभ्यासक्रम आहे. एक वर्ष कालावधीमध्ये वुडवर्क टेक्निशियन, ज्याला आपण सुतारकाम हा अभ्यासक्रम म्हणत होतो, त्याच्याकरिता 48 जागा आपल्या इथे उपलब्ध आहे. दरवर्षी प्रवेश होता त्याला.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर वेल्डर हा सुद्धा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे, याच्या 60 जागा उपलब्ध आहे. गवंडी काम, ज्याला मेसन किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्टर म्हणतात, याला सुद्धा आपल्या इथे 48 जागा उपलब्ध आहे. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक हा सुद्धा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून याला 40 जागा उपलब्ध आहे. मेकॅनिक ट्रॅक्टर, सगळ्यांकडे शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाते आणि ट्रॅक्टर हे अतिशय आवश्यक बाब प्रत्येक शेतकऱ्यासाठी झालेला आहे, तर त्या दृष्टिकोनातून मेकॅनिक ट्रॅक्टर हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून याच्या 40 जागा आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर मेकॅनिक डिझेल, याचे साधारणपणे आपल्या WCL कोल माइन्स मध्ये याचा जास्त याच्या मशिनरी वापरल्या जातात, त्याच्या सुद्धा आपल्याकडे 48 जागा उपलब्ध आहे. त्यानंतर एक वर्षामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट हा हमखास रोजगार देणारा अभ्यासक्रम आहे, याला 48 जागा आपल्या इथे उपलब्ध आहे. त्यानंतर स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट इंग्लिश हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे, याच्यामध्ये 48 जागा उपलब्ध आहे.
1: अच्छा.
0: त्यानंतर महिलांकरता एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे, ज्याला 10वी पास नापास महिला प्रवेश घेऊ शकतात, तर त्याच्या 40 जागा आपल्या इथे उपलब्ध आहे. त्यानंतर दोन वर्षाचे अभ्यासक्रम आपल्याकडे एक जोडारी आहे, ज्याला आपण फिटर म्हणतो, त्याच्या 40 जागा आहे. टर्नरच्या या व्यवसायाच्या 40 जागा आहे. इलेक्ट्रिशियन व्यवसायाच्या 40 जागा आहे. तारतंत्री व्यवसायाच्या 20 जागा आहे. मोटर मेकॅनिक या अभ्यासक्रमाच्या 24 जागा आहे. मशिनिस्टच्या 20 जागा आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स 24 जागा आहे. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, आपला चंद्रपूर जिल्हा उष्ण जिल्हा म्हणून आहे, तिथे आपल्याला रेफ्रिजरेटर किंवा एअर कंडिशनर याची नितांत गरज आपल्याला भासते, त्या दृष्टिकोनातून इथे 24 जागा असलेला हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर आजचं युग हे जे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम ज्याला आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स म्हणतो, याच्या आपल्याकडे 48 जागा या वर्षी प्रवेशाकरता उपलब्ध आहे. एक वर्षीय अभ्यासक्रमामध्ये आपण एक व्यवसाय अभ्यासक्रम आहे, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, याच्या 20 जागा उपलब्ध आहे. असे आपल्या इथे 19 अभ्यासक्रम आहे ज्याला यावर्षी प्रवेश देण्यात येणार आहे.
1: अच्छा. तर सर, मग सर्वात जास्त मागणी कोणत्या अभ्यासक्रमाला आहे, काय सांगाल सर आपण?
0: सध्या आता आपल्याकडे सर्वात जास्त मागणी ही वीज तंत्री व्यवसायाला आहे.
1: अच्छा.
0: यावर्षीची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. 21 जून पर्यंत सर्वांना अर्ज करायचे होते.
1: अच्छा.
0: आणि त्यातून पहिली फेरी आमची संपलेली आहे, आता दुसरी फेरी सुरू आहे. जवळपास 80% जागा ज्या आहे वीज तंत्रीच्या पूर्ण झालेल्या आहे. आणि इतरही व्यवसायामध्ये 50%च्या आसपास प्रवेश झालेली आहे.
1: अच्छा.
0: आणि ही प्रोसेस जी आहे ही साधारणपणे 31 जुलै पर्यंत चालणार आहे. त्यानंतर ज्या जागा रिक्त राहील त्याच्यासाठी एक समुपदेशन फेरी आयोजित केली जाणार आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याकरिता ज्यांनी आता अर्ज केलेले नाही आजपर्यंत ते सुद्धा उमेदवार आता अर्ज करू शकतात. 3 ऑगस्ट पर्यंत ते अर्ज करण्याची तारीख दिलेली आहे.
1: अच्छा.
0: तोपर्यंत अर्ज केल्यानंतर त्यांना जी संधी आहे ती काउन्सिलिंग राऊंड मध्ये दिली जाईल.
1: अच्छा. तर सर, या प्रवेशासाठी नेमकी पात्रता कशी असावी किंवा डॉक्युमेंट्स कोणते असावेत? ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील ही प्रक्रिया करता येते का?
0: आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांची जी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच आहे.
1: अच्छा.
0: आणि ऑनलाईन पद्धतीनेच पूर्ण महाराष्ट्र लेवलवर ही प्रवेश प्रक्रिया होते. आणि याच्यामध्ये म्हणजे एक उमेदवार आपला ऑप्शन जो आहे तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही संस्थेचा निवडू शकतो.
1: अच्छा.
0: आणि कुठल्याही व्यवसायाचा निवडू शकतो. तर यासाठी जे कागदपत्र मुख्यत्वे लागणार आहे ते 10वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण. काही व्यवसाय हे 10वी उत्तीर्णवर आहे आणि काही व्यवसाय हे 10वी अनुत्तीर्णवर पण आहे, जसं की वेल्डर, सुतारकाम, त्यानंतर स्विंग टेक्नॉलॉजी, वायरमन, हे ट्रेड जे आहे हे 10वी अनुत्तीर्ण सुद्धा याला चालतात. तर सर्वप्रथम महत्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते 10वीची गुणपत्रिका, उत्तीर्ण असो की अनुत्तीर्ण असो.
1: अच्छा.
0: त्यानंतर दुसरं आहे त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, ज्याला आपण TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट.

0: आवश्यक आहे. आणि उमेदवार जर मागासवर्गीय असेल तर त्याला जातीचा दाखला त्याच्या जातीनुसार जर आवश्यक असेल, वर्गवारीनुसार आवश्यक असेल तर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेलं प्रमाणपत्र ज्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो, हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे, आवश्यक असे आहे.
1: अच्छा सर, काही अभ्यासक्रम टक्केवारीनुसार देखील घेण्यात येतात का?
0: सर्व जी प्रवेश जे आहे हे मेरिट लिस्ट नुसारच होते, गुणानुक्रमानेच होतात. याच्यामध्ये असं मिनिमम परसेंटेज वगैरे हा क्रायटेरिया दिले नाही आहे. आणि याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे माहिती पुस्तिकेमध्ये उपलब्ध आहे, आणि माहिती पुस्तिका ही ऑनलाइन उपलब्ध आहे.
1: अच्छा, आणि दहावी किंवा बारावी दोन्ही नंतर घेता येतं?
0: कमीत कमी क्वालिफिकेशन हे दहावी आहे.
1: अच्छा,
0: तो पुढे शिकलेला आता आपल्या संस्थेला, आता मागचा अनुभव बघितला आम्ही, तर याच्यामध्ये जे मुलं दहावी पास झालेले तर घेतातच, परंतु अकरावी पास झालेले, बारावी पास झालेले, नापास झालेले, समोर ग्रॅज्युएशन झालेले, इवन डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेले पण विद्यार्थी आयटीआयला ऍडमिशन घेऊन आपलं स्किल वाढवतात.
1: अच्छा, खूप छान सांगताय सर आपण. तर सर, जसं एससी एसटी ओबीसी महिला आणि जसं आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती किंवा फी सवलतीच्या कोणत्या योजना आपल्या संस्थेत आहेत?
0: सर्व मागासवर्गीय जे आहे एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी यांना जी प्रशिक्षण शुल्क आहे ते माफ आहे.
1: अच्छा,
0: आणि फक्त त्या अनामत रक्कम आणि काही इतर शुल्क असे द्यावे लागतात. तर एक वर्षाचा अभ्यासक्रम असेल तर त्याला 950 रुपये, आणि जर 2 वर्षाचा अभ्यासक्रम असेल तर त्याला 1250 रुपये प्रवेशाच्या वेळी भरावे लागतात.
1: अच्छा,
0: आणि जे ओपन कॅटेगरीचे आहे त्यांना प्रशिक्षण शुल्क ट्रेडनुसार आहे वेगवेगळे, काही ट्रेडला 800 आहे, काही ट्रेडला 1000 आहे, काही ट्रेडला 1200.
1: अच्छा,
0: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेल्या सर्व मागासवर्गीय प्रशिक्षणार्थ्यांकरता भारत सरकारची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती ही त्यांच्या नियमानुसार उपलब्ध आहे.
1: अच्छा,
0: त्यासोबतच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपये महिना असे पण विद्यावेतन दिले जातं.
1: अच्छा,
0: तर यासाठी त्याचे उत्पन्न मर्यादा या गोष्टी शासनाने निश्चित केलेल्या आहे.
1: अच्छा,
0: एकतर प्रशिक्षणार्थी भारत सरकार शिष्यवृत्तीची योजना घेऊ शकतो किंवा व्यवसाय शिक्षण मंडळाची, व्यवसाय शिक्षण संचालनालयाची 500 रुपये विद्यावेतन ही योजना स्वीकारू शकतो.
1: अच्छा, तर सर जसं आपण या संस्थेमधल्या अभ्यासक्रमासंदर्भात सांगितलं तर मुलांसाठी आणि मुलींसाठी असे विशिष्ट काही असे अभ्यासक्रम आहेत का?
0: आपल्या आयटीआयला जेवढे अभ्यासक्रम आहेत त्या सर्व अभ्यासक्रमांना मुलींची किंवा महिलांची पसंती आहे.
1: अच्छा,
0: आणि मागचा 4-5 वर्षाचा अनुभव बघितला तर सर्व व्यवसाय ज्याच्याकडे मुली कधी वळल्या नाही, जसं उदाहरणार्थ वेल्डर, त्याच्यानंतर मोटर मेकॅनिक, या ट्रेडला सुद्धा मुली प्रवेश घेतात. आणि प्रत्येक व्यवसायाला 30% मुलींसाठी आरक्षित ठेवलेल्या असतात जागा. आणि स्वतंत्र अभ्यासक्रम म्हटलं तर आपल्या चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुईंग टेक्नॉलॉजी हा 1 वर्षाचा व्यवसाय आहे, तो फक्त मुलींसाठी आहे.
1: अच्छा,
0: आणि आपल्या चंद्रपूरमध्येच मुलींसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण सुद्धा आहे. ते विविध व्यवसाय आहे, तिथे 100% मुलींनाच प्रवेश दिले जातात.
1: अच्छा, कमी दिवसांचा हा अभ्यासक्रम आहे पण कुठेही रिकामं तो व्यक्ती रिकामा राहणार नाही, म्हणजे नोकरीच्या संधी असतील किंवा मग स्वतःचा व्यवसाय देखील तो चांगल्या पद्धतीने करू शकेल. तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि खूप छान अशी माहिती आहे आयटीआय संदर्भात सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण प्रवेशासंदर्भात अभ्यासक्रमासंदर्भात जाणून घेतलं. परत भेटूया पुढील करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात, याच विषयी अधिक माहिती जाणून घ्यायला. तोपर्यंत नमस्कार.
2: करिअरच्या नव्या दिशा.
3: करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास एक नवी दिशा, याविषयी गजानन बुरडकर, प्राचार्य कृषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया
2: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
1: चालता बोलता।
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत
2: थेट तुम्हाला।
1: काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
2: तुमची गोष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून।
2: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: चालता बोलता।
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो।
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता।
3: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका।
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
3: आकाशवाणी चंद्रपूर।

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्राहून हिंदी समाचार सहक्षेपित करीत आहोत.

0: ही कहानी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया धनवान चित्रपटातील SP बालसुब्रमण्यम, कविता कृष्णमूर्ती आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.
4: एक ही घोसला.

लता मंगेशकर यांनी गायलेलं ये हरियाली और रास्ता या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. यासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल.

सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून डिजी लॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या. मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली, तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झालं असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. बनावट किंवा एआय निर्मित ओएमआर शीट्स सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं दिला आहे. तपासणीसाठी अलीकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरित्या एआयद्वारे तयार केल्याचं आढळून आल्यामुळे सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्सबाबतच्या गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट्स सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला 3रा देश ठरला. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं. या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. परेश मुकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक

0: मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज

तोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने होत होता. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीपटेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. 2024 क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2-3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथे झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्य पदकं आपल्या खात्यात जमा केली. 53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस मालग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या 3rd स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. 1966 अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅचमध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोलसह केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेस्सीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा 3रा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथे खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या 2ऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर प्रवासावर आणि तिथल्या अद्भुत गोल रिंगणावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन गौरी लागू, निर्मिती सहाय्य आहे गौरव शिंपी यांचं, तर सादर करते आहेत विक्रांत मंडपे.

0: रामकृष्ण हरी श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव येतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढच्या मुक्कामाकडे वाटचाल करत असते. पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल इंदापूरमध्ये संपन्न झाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. असाच काहीसा अनुभव या रिंगण सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांनाही आला. काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पहाटेच निमगाव केतकी इथून प्रस्थान ठेवलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल सकाळी 11 सुमाराला इंदापूर गाठलं. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीमती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारा यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. तिथे भव्य मंडप उभारून रिंगणाची पूर्वतयारी करण्यात आली होती. तुकोबारा यांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून, फुलं आणि गुलाल उधळून रथाचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदानी धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. ऐकूया या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यातली काही क्षणचित्र.
1: माझं नाव ईश्वर गणपत पाटील, राहणार शिवाजीनगर, फोर्थ मेन फर्स्ट क्रॉस, बेळगाव. मी जवळजवळ 49 वारी असणारी. सुरुवात आमची कशी झाली म्हटल्यानंतर, जे गुरु मला भेटले त्या गुरुंनी मला हे मार्गदर्शन दिले. रिंगणाविषयी म्हणजे, रिंगणामध्ये अश्व दोन धावतात, ते त्याच्या मागे बरेच हजारो लोक त्याच्या पायाची माती घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतोय. कोणा मिळते न मिळते तो भाग नाही राहा, मात्र ते अशा येऊन भव्य प्रमाणात होते. ते अश्वांचं म्हणजे ते साक्षात माऊली एका अश्वावर आरूढ झालेले असते असं रिंगण होते. ते
2: माझं नाव वैशाली संभाजी बारणे. खूप छान, मी मग 6 झालं मी हा कार्यक्रम बघायला खास येते. रिंगणामधले अश्वांचं रिंगण खूप छान असतं.
3: प्रतीक्षा बारणे, माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान आहे. मी पहिल्यांदा बघितलंय, त्याच्या आधी नव्हतं बघितलं. अश्वांचं रिंगण छान होतं, पोलिसांचं छान होतं, सगळ्यांचं छान.
4: माझं नाव निशा मारुती बारणे. मी पण इथं पहिल्यांदा चालले होते, पण ते सगळं बघून अनुभव लय भारी भेटला. असं वाटतं की नेक्स्ट टाइम पण येऊ.
5: छान वाटलं, डोळ्याचं पारणं फिटणारा सोहळा आहे.
6: मी रस्ता सुरक्षा दल, वाहतूक सुरक्षा, कोकण विभाग, डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी, या ठिकाणी आम्ही साक्षरता वारी, नशामुक्ती आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आलो. आणि हे इंदापूरमध्ये असं भव्य दिव्य असं जो रिंगण सोहळा झाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्यामुळे, पावन आशीर्वादांमुळे आज या ठिकाणी या सर्व जनतेनं इंदापूरकरांनी जे रिंगण सोहळा आयोजित केला, खूप असं अविस्मरणीय क्षण राहील. मानाच्या स्थान जर म्हटलं तर खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

0: श्रोतेहो कालच्या या नयनरम्य सोहळ्याला साता समुद्रापार पोहोचवण्याचं काम केलं फेसबुक दिंडीनं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे अनेकांना मिळाली. फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांच्याशी संवाद साधलाय गौरव शिंपी यांनी, ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार, आपल्यासोबत आहेत फेसबुक दिंडीचे संस्थापक श्री स्वप्नील मोरे.
2: नमस्कार रामकृष्ण.
1: स्वप्नील, दरवर्षी तुम्ही फेसबुक दिंडीच्या माध्यमातून काही ना काही आउट ऑफ दी बॉक्स आयडियाज काढतात आणि युथला या वारी परंपरेशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. तर यावर्षी छोटा वारकरी ही संकल्पना तुम्ही राबवली आहे, तर ती नेमकी तुम्हाला कशी सुचली, या उपक्रमात सुरुवात कशी झाली याच्याविषयी आम्हाला सांगा.
2: फेसबुक दिंडीचा आपण आता उल्लेख केला, आपण फक्त तरुणांसाठी फेसबुक दिंडी सुरू केली होती. तरुणांना वारीची गोडी लागावी, वारीमध्ये त्यांना काय होतं हे थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करा फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून. एक मोठा ऑडियन्स, थोडक्यात एक लहान मुलांचा ऑडियन्स आपले म्हणून मिस झाला होता तुम्हाला वाटते, आणि सुदैवाने माझ्या मुलीची मला वारी ठेवली आहे. आणि वारीला वारी म्हणजे काय मला सांगता आलं नाही. जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने मला विचारलं की वारी म्हणजे काय, तर आपण त्यांना त्यांच्या भाषेत तर नाही सांगू शकत. आता काही माध्यम आपल्याकडे नव्हतं, तर मग मी छोटा वारकरी हे कॅरेक्टर बनवलं. मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आपण ते गुढीपाडव्याची यावर्षी लॉन्च केलं, आणि या कॅरेक्टरच्या माध्यमातून हे लहान मुलांना वारी म्हणजे काय, वारीमध्ये जे काही आता शेड्यूल आहे वारीचं, वारी तिथं कुठे सांगते, वारीमध्ये काय काय होतं, कसं होतं, त्याला काय परंपरा काय आहे ते सांगतोय आपण त्याच्या माध्यमातून. आणि याच बरोबर आपण काही संतांचे विचारही त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना खूप आवडत आहे.
1: खूप सुंदर उपक्रम आहे हा. या उपक्रमाला मुलं, पालक आणि वारकरी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय, आणि एखादा काही खास अनुभव असेल तर तोही आम्हाला सांगा.
2: खूपच सुंदर आता प्रतिसाद मिळतोय, आणि याचे काही कॅरेक्टर बनवलेले मेन कॅरेक्टर, आणि ते आणि आता वारी माझी तू जर पाहिला असेल तर तो कॅरेक्टरच वारी करतोय माझ्या बरोबर, आणि त्या नजरे पण आपण वाढ दाखवायचा प्रयत्न करतो. जेही मुले त्याला प्राधान्य कुठू आले त्याला हात लावतात देत, काय राय विचारतात देत, आणि त्या सगळ्याच्या बरोबरच आपण फक्त स्ट्रीम मध्ये मुलांना आरोग्य ठेवता. आपण काही मर्चंटाईज बनवले ते की काही एज्युकेशन गेम शेत वारकरी तंत्रज्ञान. वारकरी तंत्रज्ञानामध्ये ना चंद्रीपूर ना खूप महत्व आहे. चंद्रीपूर हे सहा विचार आहेत मानवाचे, काम, चद, लोभ, मोह, मद. या विचारांवर जर विजय मिळवला तर वारकरी खरे बनलो आपण. आता थोडक्यात याचं महत्व आहे तात्रांमध्ये, आणि या विचारांवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांसाठी. सोबतच आपण काही वर्णाक्षरांची जयंती जी आई जी आहे ती आपण वारकरी संप्रदायाची बनवू शकतो, म्हणजे अभंग, आ म्हणजे आळंदी, ने म्हणजे ज्ञानेश्वर, अशा पद्धतीचे कार गेम आहे जी लहान मुलांना आपण शिकवू शकतो, देऊ शकतो, त्यांना ते गिरवायला दिलेले आहे. आपण या माध्यमातूनही आपण ऑफलाईन माध्यमातूनही छोट्या वारकऱ्यांना वारकरी संप्रदायाची गोडी तेथे घालून या दृष्टीने काम करतो.
1: स्वप्नील, तुमच्या असेच नवीन नवीन उपक्रम सुरू राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा.
2: धन्यवाद.
0: वारीमध्ये सहभागी झालेल्या सुशिक्षित तरुणाईनीही या सोहळ्याकडे आपल्या कलात्मक आणि अभ्यासू नजरेतून पाहिलाय. परंपरा आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम त्यांच्या अनुभवातनं उमटताना दिसतो. श्रद्धा, समता, शिस्त, सामूहिकता आणि माणुसकीचे धडे त्यांना या वारीतनं नव्याने गवसले आहेत. आपल्या कलेतनं, लेखणीतून आणि अनुभवातून त्यांनी वारीचे विविध रंग टिपले आहेत. ऐकूया छायाचित्रकार, लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांचा हा युथ कोलाज.
3: विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, त्रैलोक्याचा नाथ श्री विठ्ठल. श्री विठ्ठल म्हणजे ह्या आसमंतात नादलेला एक स्वर. नमस्कार सार्थक महाराज वांकर, अकलूज. आपणास एक युवा वारकरी म्हणून हे उद्दिष्ट की वारी जी आहे हे जगण्याचं माध्यम आहे. वारी हे आपल्याला कसं जगायचं हे शिकवते, कसं वागायचं हे शिकवते, कसं निभवायचं हेही शिकवते, आणि कसं राखायचं हेही शिकवते. कारण वारीत आपल्याला नेहमी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ

0: मंडळी भेटतात. ज्येष्ठ मंडळींकडनं आपल्याला शिकायला काय मिळतं, तर आपल्या आयुष्यात आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि अभंग, भजन, गवळणी, भारूड, कथा, कविता, ही जे सर्व काही आपली साहित्य संपदा आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली, ही साहित्य संपदा प्रत्येक युवकांना एक जगण्याचं माध्यम देते. आणि जो वाचेल तो भारतीय ठरेल, तो एक युवा वारकरी ठरेल. रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी. मी दिशा तासगावकर. वारी हा शब्द कानावर पडताच मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. ही वारी आपल्याला एकमेकांशी जोडते, अहंकार विसरायला भाग पाडते आणि सेवेतून भक्तीचा अर्थ समजावून सांगते. कवित्री म्हणून मला वारीतील सर्वात भावणारा क्षण म्हणजे पालखीची दर्शनाची प्रतीक्षा. सकाळपासून तिची आतुरतेनी वाट पाहणे, घरून आईने प्रेमाने बनवलेले खाऊ घेऊन वारकऱ्यांना वाटणे, ही आमच्या घरची अनेक वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत तितक्या श्रद्धेने आणि अभिमानाने पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
2: मी प्राध्यापक पार्थ खडीलकर. पंढरपूरची वारी ही मला अत्यंत आपुलकीची वाटते, कारण मी एक मराठीचा प्राध्यापक आहे आणि भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आपल्या संतांनी आणि संत साहित्यानं केलंय. पंढरीचा विठोबा कसा आहे, तर तो सामान्य माणसासारखा आहे. कांबळ खांदी वाहन पायी डोई समुंडासे, श्यामल वर्णी सान रूपते सोजवळ मज भासे, अशा या पंढरीच्या सावळ्या विठोबा भोवती अगदी पहिल्यापासूनच पुष्कळशी साहित्य निर्मिती झाली आणि त्यामुळे मध्ययुगात भाषा जिवंत राहिली. पांडुरंग या देवतेभोवती आणि वारीच्या प्रेमळ अभिसरणाभोवती मराठी मने आणि मराठी मनांवर संस्कार करणारी समग्र संतवाणी फिरते आहे. आषाढी कार्तिकेची ही वारी दिंड्या पताकांमधून प्रवाही राहतेच, पण त्याही पेक्षा जास्त सामान्य लोक ते परमेश्वर असा भेदाभेद अमंगळ मानणारा संवाद साधते. आषाढात निसर्गाचं सुस्नात असं वातावरण, अबीर बुक्क्याचा आणि तुळशीचा धुंद करणारा गंध, टाळ्यांच्या हव्या हव्याशा किणकिनाटात आजीचा सुरकुतला हात धरून दिंडीमध्ये चालताना तिने शिकवलेला एक श्लोक आजही या दिवसात आठवतो आणि त्यामुळे विठोबा अधिकच जवळचा वाटायला लागतो. तो असा, विठोच्या हाती लाल रंगी तकाठी, विठो खेळीतो भिवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, विठो देखिला सावळा पंढरीचा.
3: माझं नाव मुदित गावकर. मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे आणि मुंबईचा राहणारा आहे. गेली 4 वर्ष पंढरीची वारी करत आहे. पंढरीची वारी ही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं काम करत असते. वारीच्या दरम्यान रात्री झोप होईल की नाही ह्याची काही खात्री नसते, कारण कधी रात्री तंबूत पाणी असतं, कधी चिखल असतं, रात्रीचं जेवण किती वाजता मिळेल ह्याची सुद्धा खात्री नसते. तर हडपसरून सासवडचा प्रवास गेल्या रविवारी 18 तासाचा झाला, म्हणजे सकाळी 6 वाजता निघालेला वारकरी रात्री 12:30 वाजता सासवडला पोहोचला. त्यानंतर समाज आरती झाली आणि मग त्यानंतर ते वारकरी जेवली. या सगळ्या गोष्टींची आपल्या सवय नसते, कारण शहरात राहत असताना आपल्याला एका मर्यादित वेळेत सगळं मिळत असतं आपल्या सोयीप्रमाणे. पण वारीत आपल्या सोयीसारखं असं काही घडत नसतं. ह्याच्याने काय होतं, आपल्यामध्ये एक समाधानी वृत्ती डेव्हलप होते, जी आज फार महत्वाची आहे. आजचा यूथ इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गुंतून असल्यामुळे त्याची फार चिडचिड होऊ लागते आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर. पण वारीत आपण ते शिकतो, समाधान जसं आहे. आणि ह्या गोष्टीला संतांनी सुद्धा खूप महत्व दिलेलं आहे. तर तुकाराम महाराज त्यांचा एक खूप प्रसिद्ध असा अभंग आहे, ज्यात ते म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावी समाधान. किंवा अजून दुसरा अभंग आहे, ज्यात सावतामाळी महाराज म्हणतात की समयाचे सादर व्हावे, देव ठेविले तैसेच राहावे. आणि ही गोष्ट आजच्या युथला डेव्हलप केली पाहिजे आणि ती वारीत डेव्हलप होत असते.
4: काल पार पडलेल्या या अद्भुत सोहळ्याच्या मागे असलेला इतिहास, संत परंपरेचा समृद्ध वारसा आणि वारीचं आध्यात्मिक अधिष्ठान आपल्या रसाळ वाणीत उलगडून सांगतायत युवा कीर्तनकार ऋता नवाथे.
5: मी ऋता नवाथे, भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदिर इथे माध्यमिक विभागात मी मराठी विषय प्रमुख म्हणून काम करते. त्याचप्रमाणे मी नारदीय कीर्तन करते. खर तर आषाढ महिना जवळ येतो तसं विठुरायाला कधी एकदा डोळे भरून

पाहतो असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत असतं. प्रत्येक जण भक्तिमय वातावरणात अगदी रममाण होऊन जातो. कुठेच भेदभाव नाही. एकमेकांशी साधत ही वारी कधी पंढरपूरला पोहोचते कुणालाच कळत नाही. वारीविषयी महत्व सांगताना आर्याकार म्हणतात, भक्तियुक्त ती वारी

अहो, मुखामध्ये नाम आणि पायी वारी केली तर जन्माला पुन्हा पुन्हा येण्याची ही वारी तरी नक्कीच चुकेल असा भाव प्रत्येकाच्याच मनात असतो. वारी म्हणजे शिस्त, भक्ती आणि मानवी मूल्यांचा अनोखा संगम आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने अध्यात्मात आणि समाजात स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या वारीमध्ये महिला संतांच्या पालख्यांना आणि दिंड्यांना अत्यंत आदराचं स्थान आहे. समानतेचा संदेश देणारी ही वारी. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती तेव्हा वारकरी संप्रदायानं त्यांना अभंग रचण्याचं आणि दिंडीचं नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजही हजारो महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या वारीला जात असतात. थोडक्यात काय, वारी केवळ पंढरीला जाण्याची वाट नाही तर माणसाला माणसाशी जोडणारी जीवन पद्धती आहे. चला तर मग आपणही या वारीत सहभागी होऊया.

श्रोते हो, राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंड्या, पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाचा सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात वारी मार्गावरचे भाविक आनंदून जात आहेत आणि त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत पंढरपुराकडे आपली वाटचाल करत आहेत. कालचा आपला इंदापूर इथला मुक्काम संपून पालखी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात आज 19 जुलै रोजी सराटीच्या दिशेने वाटचाल करते आहे. सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे. गोड विठुनामाच्या गजरात ही पावले चालती पंढरीची वाट. याच भक्तिभावासह आम्ही सोबती आहोतच. पुन्हा भेटूया आजच्या या आकाशवाणी वृत्तांतातून. आता आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकलात. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गौरी लागू यांनी, निर्मिती सहाय्य गौरव शिंपी यांचं, तर सादर करते होते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकलात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ऐकूया काही संदेश.
3: दहा लाखांची लॉटरी मला.
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: आरबीआय सांगते
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली.

0: Well done. Business loan approved. Ata hoil motha studio. Nava camera, navi lights. सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर. आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली. हा
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9:05 होत आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून ऐकत होतात। 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे।
2: मनोरंजनाचं एकमात्र माध्यम आकाशवाणी चंद्रपूर
1: 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

एक होता विदूषक या चित्रपटातील रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं ना धो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हॅपी जर्नी या चित्रपटातील गीत.

श्रोतेहो, निवेदन ऐका. आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भात श्रोतेहो, सुरक्षित आणि कोणतीही साईड इफेक्ट नसलेली तसंच आजाराला मुळापासून दूर करणारी उपचार पद्धती म्हणजेच होमिओपॅथी. या होमिओपॅथी उपचाराबद्दल आणि बदलत्या ऋतूतील आजार तसंच जुनाट आजारांवर होणाऱ्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या भागात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला तसंच ॲलर्जीचा त्रास होतो का? मग यावर होमिओपॅथी उपचार कसे फायदेशीर ठरतील? जुनाट सांधेदुखी तसंच मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त आहात? मूळव्याधीच्या त्रासाने त्रस्त आहात? शस्त्रक्रियेशिवाय होमिओपॅथीने हा आजार मुळापासून कसा बरा होऊ शकतो? होमिओपॅथी कसं काम करतं? होमिओपॅथी औषधांचे काही साईड इफेक्ट असतात का? किंवा औषध घेताना नक्की काय पथ्य पाळावीत? अशा आपल्या मनातल्या या शंकांचं थेट निरसन करा प्रश्न विचारून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. तेव्हा थेट डॉक्टरांशी बोलण्यासाठी आणि आपल्या शंकेचं समाधान करून

घेण्यासाठी आमचा फोन नंबर नोट करा 0717225463 या नंबरवर फोन करून तुम्ही थेट या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि हो, हा माहितीपूर्ण कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळणार आहे येत्या शनिवारी सकाळी ठीक 11 वाजता फक्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. तेव्हा बुधवार 22 जुलैला सकाळी 10:30 वाजता अवश्य कॉल करा आणि या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या. पाहत रहा, ऐकत रहा आकाशवाणी चंद्रपूर. निवेदन संपलं.

श्रोतेहो, एक निवेदन आहे का? आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमासंदर्भात श्रोतेहो, सुरक्षित आणि कोणतीही साईड इफेक्ट नसलेली तसंच आजाराला मुळापासून दूर करणारी उपचार पद्धती म्हणजेच होमिओपॅथी. या होमिओपॅथी उपचारांबद्दल आणि बदलत्या ऋतूतील आजार तसंच जुनाट आजारांवर होणाऱ्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या भागात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला तसंच ॲलर्जीचा त्रास होतो का? मग यावर होमिओपॅथी उपचार कसे फायदेशीर ठरतील? जुनाट सांधेदुखी किंवा मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त आहात? मूळव्याधीच्या त्रासाने त्रस्त आहात? शस्त्रक्रियेशिवाय होमिओपॅथीने हा आजार मुळापासून कसा बरा होऊ शकतो? होमिओपॅथी कसं काम करतं? होमिओपॅथी औषधांचे काही साईड इफेक्ट्स असतात का? किंवा औषध घेताना नक्की काय पथ्य पाळावीत? अशा आपल्या मनातल्या या शंकांचं थेट निरसन करा प्रश्न विचारून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. तेव्हा थेट डॉक्टरांशी बोलण्यासाठी आणि आपल्या शंकेचं समाधान करून घेण्यासाठी आमचा फोन नंबर नोट करा 0712725 4634 0712725 4634 या नंबरवर फोन करून तुम्ही थेट या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि हो, हा माहितीपूर्ण कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळणार आहे येत्या शनिवारी सकाळी ठीक 11 वाजता फक्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. तेव्हा बुधवार 22 जुलैला सकाळी 10:30 वाजता अवश्य कॉल करा आणि या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या. पाहत रहा, ऐकत रहा आकाशवाणी चंद्रपूर. निवेदन संपलं.

मी पण सचिन या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं आणि यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 10:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सहवासाची सोन पावले. आजच्या कार्यक्रमात ऐकूया किशोर सांबरे आणि कीर्ती सांबरे यांची मंजुषा भास्करवार यांनी घेतलेली मुलाखत.

0: वरची सोन पावले। या कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीनं काही शाश्वत मूल्ये, काही संस्कार अवघ्या जगाला दिली आहे। विवाह हा त्यापैकीच एक अत्यंत पवित्र असा संस्कार। असं म्हटलं जातं की लग्न गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, मात्र आपल्या प्रेमानं, विश्वासानं आणि त्यागानं त्या निभावल्या जातात। खरं तर 49 वर्षाहूनचा अधिकचा सहवास म्हणजे असंख्य आठवणी, सुख दुःख, संघर्ष, पण त्याही पेक्षा एकमेकांच्या सहवासानं अधिकाधिक घट्ट होत जाणारं हे नातं म्हणजेच आमचा हा कार्यक्रम सहवासाची सोनं पावले। तर आज आपण भेटणार आहोत अशा एका दाम्पत्याला ज्यांनी नेटाने संसार करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय आनंदी सहजीवनाचा। सहजीवन आनंदी करावं लागतं आणि ते कसं ते उलगडूया आजच्या या मुलाखतीतनं। स्वागत करते श्री किशोर आणि त्यांच्या सहधर्मचारिणी सौ कीर्ती सांबरे यांचं। नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओत तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत। प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात आपला परिचय करून देते। श्री किशोर विठ्ठलराव सांबरे एमए आणि बीएड केलं असून आरमोरीच्या महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये आपण प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त झालात आणि आता निवृत्तीचा हा आनंदाचा काळ आपण अनुभवत आहात आणि आपल्या सुविद्य पत्नी कीर्तिताई सांबरे या गृहिणी आहेत। तर आज आपण यांच्याशी मनमोकळ्या गप्पा करूया आणि त्यांच्या या गप्पातनं उलगडूया त्यांच्या जीवनाचा हा आनंदी प्रवास। बालपण कसं गेलं, काय पार्श्वभूमी होती घरची?
1: माझं बालपण म्हणजे आनंदात गेलं छान। एक एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेला। घरी आत्या, काका, काकू, माझे वडील शेतकरी होते, तरी पण आम्ही आनंदात राहत होतो सगळेजण। तसंच
0: गजानन शेतकरी असल्यामुळे घरात सुबत्ता होती,
1: सुबत्ता होतीच। सगळं जे आम्ही खाल्लं ते आजकाल कोणीच नाही खाऊ शकत।
0: बरोबर।
1: त्याच्यानं सडा, रांगोळी, सगळे सणवार, रामनवमी, कृष्ण जन्म हे सगळं आमच्या घरूनच होत होतं तिथे।
0: अच्छा, म्हणजे धार्मिक वातावरण होतं तुमच्या घरात?
2: आमचं लहानपण म्हणजे माझे वडील रेव्हेन्यू ऑफिसर होते, शेवटी ते डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर्ड झाले। तर आमच्या वडिलांच्या बदल्या खूप व्हायच्या अशा 3 वर्षात 2 वर्षात। तर ज्या ज्या गावाला बदली झाली त्या त्या गावाला आमचं शेण झालं। माझ्या आत्याची मुलं म्हणजे आत्याचे मिस्टर वारल्यामुळे आत्याचे 2 मुलं आणि आम्ही 3 भावंड
0: अशा एकत्र
2: अशा 5 लोकांचा सांभाळ माझ्या आईनी आणि वडिलांनी केला। त्यावेळेला ते तहसीलदार म्हणून होते। तर मग बुलढाणा जिल्ह्यापासून म्हणजे जवळपास सगळ्याच विदर्भातल्या सगळ्याच मोठ्या मोठ्या गावामध्ये आमचं शिक्षण झालं। नागपूरला जास्ती झालं मग नंतर शेवटी माझं। तर ह्या सर्व गावांमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा म्हणजे आई माझी अशिक्षित होती पण मालगुजार म्हणजे खूप श्रीमंताची मुलगी होती, खूप सुंदर होती आई, आणि तरीही शिकलेली नव्हती, 4 वर्ग शिकली होती मराठी, पण तिने या सगळ्या गावांमध्ये माझ्या वडिलांची, माझे वडील बीए ऑनर्स होते, खूप विद्वान होते आणि दोन्ही तिन्ही भाषांमध्ये प्रभुत्व होतं। पुन्हा संगीताची आवड माझ्या आजोबांपासून होती, हार्मोनियमला वडिलांनाही होती, ते दिलरुबा आणि हार्मोनियम वगैरे वाजवायचे, इव्हन स्वतः टायपिंग करायचे स्पीडमध्ये आणि निर्व्यसनी, रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये असूनही निर्व्यसनी। आईच्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो। तर आमचा खूप लाड केला असं नाही आहे, कारण आमच्यासोबत आत्याची मुलं होती दोघं, त्यांनाही सांभाळायचं होतं त्यांना। तर त्या कमी म्हणजे आर्थिक उत्पन्नामध्ये माझ्या आईने सगळा संसार केला आणि ते सगळं आम्ही शिकत गेलो। म्हणजे अजूनही मी, मला 18 वर्ष झाली सेवानिवृत्तीला, पण मी वडिलांच्या जे अगदी स्वच्छता, नीटनेटकेपणा हे अजूनही माझ्यात मी सांभाळलेलं आहे। मी सांभाळलं, माझ्या आतेभावांनी सांभाळलं आहे, कारण त्यांच्या याच्यात काही त्यांचं थोडंसं टेबलावरची फाईल इथून इथे गेली तरी ते राखवायचे।
0: अच्छा।
2: तर त्यांनी प्रामाणिकपणे रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये असून प्रामाणिकपणे नोकरी केली
0: आणि तेच संस्कार
2: आमच्यावर आहे,
0: तुमच्यात
2: आहे, तेच आम्ही आमच्या मुलांवर केले। आता आमच्या मुलं जे दोघं आता आहेत, एक मुलगा गडचिरोलीला आहे मोठा, एक इथे आहे।
0: मग तुमचं लग्न कसं जमलं?
2: लग्न म्हणजे तिथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझ्या वडिलांचं वडील तिथे जळगाव दाभोळला एसडीओ होते आणि तो त्याच परिसरामध्ये यांचं गाव होतं। तर त्यांचे दौरे असायचे, तर ते दौऱ्यावर गेले तर मग आमच्या समाजाच्या लोकांनी सांगितले की अरे इथे मुंडगावला एक मुलगी आहे, तुम्ही बघून घ्या, तुम्हाला मुलाचं लग्न करायचं आहे। त्यावेळेला मी वर्धेला बीएड करत होतो, नव्हतं तिथे,
0: म्हणजे तुमचं शिक्षण चालू असताना
2: एमए झालो होतो मी, बीएड

0: होतो वर्धेला, तर त्यावेळेला मग वर्धेमध्ये जायचा मी.
1: कोणत्या सालातली गोष्ट?
0: 1977
1: 77
0: म्हण. आणि तिथून सरळ मग यांच्या मुंडगाला घेऊन गेलो मुलगी पाहायला.
1: अच्छा,
0: असा तो झाला.
1: आणि मग एकमेकांना पसंत,
0: लव ऍट फर्स्ट साईट.
1: बिलकुल.
0: कारण त्याच्यामध्ये कसं जी सिम्प्लिसिटी दिसली हिच्यात मला, जी
1: मी तेच म्हणणार होते की काय अपेक्षा होत्या तुमच्या एका पार्टनर
0: कडून. आजच्या सारखं खूप नाणं आणि पडलेलं नव्हतं किंवा आधुनिक कपडे नव्हते, सिम्पल होती. आणि जी सिम्प्लिसिटी मला पाहिजे होती
1: त्यांच्यात दिसली.
0: आणि जी ऍक्टिव्ह पण आहे ना त्यावेळेला, अजूनही आहे पण थोडा 50% वर आहे
1: आता वयानुसार. आणि प्रगल्भता आली असेल ना आता त्या विचारात.
0: त्यामुळे मी एकदम एकच मुलगी पाहिली आणि सांगितलं की तुम्ही काय पक्क करायचं करून टाका. माझं बीएड ची परीक्षा झाल्यानंतर आणि मला नोकरी लागल्यानंतरच मी लग्न करील.
1: अच्छा,
0: असं सांगून दिलं.
1: म्हणजे तुमच्या ज्या आपल्या एका पार्टनर कडनं अपेक्षा होत्या त्या तुम्हाला यांच्यात दिसल्या, त्यामुळे तुमची ती पसंती होती. आणि कीर्ती, ते तुमचं काय मत होतं, तुम्हाला काय वाटायचं की आपल्या पार्टनरनी असं असावं, काय तुम्हाला यांच्यात काय दिसलं?
2: यांच्यात म्हणजे असं काहीच नाही, त्यावेळी जितकं नव्हतं ना मुली. मी 10वीत शिक्षण झालं होतं, 12वी लग्न झाल्यानंतर केलं मी 11वी 12वी.
1: हो का?
2: त्याच्यानं असं नाही, म्हणजे आता आई वडील त्यावेळेस कसं होतं, आई वडील जेव्हा चांगला मुलगा आहे असा आहे असं आई वडिलाच म्हटल्याने.
1: बरोबर.
2: तर मामाने एक शब्द विचारला होता, तुला मुलगा पसंत आहे का? तर हो म्हटलं, झालं.
1: बरोबर आहे. आणि सगळं छानच,
2: सगळं छानच होतं. माझ्या वडील
1: शैक्षणिक पार्श्वभूमी होती, वडील मोठ्या पोस्टवर होते.
2: माझ्या वडिलांत कसं समाजामध्ये, म्हणजे शेतकरी होते तरी समाजामध्ये खूप नाव होतं, म्हणजे कोणाचे लग्न जमवून देणं, हे करणं ते करणं, म्हणजे असे नाव आलेले होते.
1: म्हणजे सामाजिक कार्य त्यांना आवड होती. अशा प्रकारे तुमच्या सहजीवनाला सुरुवात झाली. मग तुम्ही नंतर शिक्षण केलं?
2: 11वी 12वी इथे केली मी आरमोरीला.
1: मग पुढे काही करायचं विचार नाही केला?
2: विचार केला पण मुलं लहान होते ना, मुलांना कोण सांभाळ.
0: ट्रेंडर्स होऊन झाली होती तर मला काही ऍडजस्ट करायची जास्ती गरज नाही पडली.
1: गरज नाही,
0: काही ऍडजस्टमेंट केलं हे इनिच केलं.
1: म्हणजे नेटका संसार कसा करायचा तो त्यांनी केला. त्यामुळे तुम्हाला काही त्यांच्याकडनं तकरार अशी नाही.
0: आणि त्याच्यामुळे मी माझ्या शाळे आपल्या कॉलेजवर शिकवण्यावर इतर ऍक्टिव्हिटीजवर मग एकांकिका स्पर्धा घे, नाटकात काम कर वगैरे हे सगळं काम मी करू शकलो.
1: अच्छा, नाटकात पण काम केले?
0: नाटकात काम केले, एकांकिका स्पर्धा घेतली, व्याख्यान मला घेतल्या. आणि आमच्या शाळेत कॉलेजचं जे सांस्कृतिक मंडळ होतं त्याच्या ऍक्टिव्हिटीज ह्या सगळ्याच्या, म्हणजे मी दिवसभर घराच्या बाहेरच राहायचा, लहान मुलं आणि घर यांनी सांभाळायचं,
1: यांनी सांभाळलं. सर, तुम्ही म्हणालात की कीर्तीताई खूप ऍक्टिव्ह आहेत, तर कोणत्या दृष्टीने तुम्हाला वाटतात, म्हणजे काय गुण आहेत?
0: म्हणजे काय झालं की मी जास्ती ऍक्टिव्ह असल्यामुळे याचे गुण झाकळले गेले. म्हणजे कसं की रेसिपी मध्ये, म्हणजे पाककलेमध्ये तिने आमच्या आईकडून भरपूर शिकलेलं आहे. आजही ती युट्यूबवर पाहून नवीन नवीन करतच असते अजूनही. त्याच्यानंतर तिने आरमोरीला एक मोठा बचत गट चालवला ज्याची ती अध्यक्ष होती. एखाद्याने कर्ज घेतल्यानंतर त्याचं इंटरेस्ट कसं काढायचं मी एकदा शिकवून दिलं. ती इंटरेस्ट सुद्धा काढायची.
1: हो,
0: ज्या बाया BA MA शिकल्या त्या नव्हत्या इंटरेस्ट काढू शकत. त्याच्यानंतर बँकेत जाऊन बँकेचे व्यवहार करणे, त्यांना कर्ज देणे, हा एक भाग. दुसरा भाग असा की पाककलेमध्ये निपुण असल्यामुळे तिने काय केलं, आमच्या मोठ्या मुलाच्या सहवासान संपर्कने लोणचे वगैरे तयार केले,
1: बचत गटाचे. आणि गृहउद्योग
0: ते विकले तिथे स्टॉल लावून.
2: त्याच्याने बाकीच्या बायकांना रोजगार मिळाला बचत गटाचा. हे झालं, बचत गटाचं नाव झालं. 20 होते मेंबर बचत गटामध्ये.
1: म्हणजे असं त्यांच्या पेशात होते, पण तुम्हाला अशी काही अडचण गेली नाही की तुमचा वेळ तुम्ही एक चांगल्या कार्यातच गुंतवला? जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाचा स्वभाव, विचारातली भिन्नता, आवडीनिवडी साहजिकच वेगळ्या असतात. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत का की ज्यावरून तुमच्यात मतभेद होतात, आणि समजा मतभेद झालेत तर ते तुम्ही कसे सॉल्व्ह करता?
0: 50 वर्षात
1: भांडणं म्हणण्यापेक्षा मतभेद
0: 50 वर्षात होणारच आहे. पण मतभेद नाही झाले. दुसरं कसं, आता जसं तुम्ही म्हटलं यांना की तुमच्या ऍक्टिव्हिटीज, तर काय की एक माझ्या मनानुसार मॅटर मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि मॅन मॅनेजमेंट. मॅटर मॅनेजमेंट म्हणजे हे टेबल खुर्च्या तुम्हाला मॅनेज करायच्या, कोणी करू शकते. मनी मॅनेजमेंट म्हणजे माझं आज समजा 10,000 नाही आहे तर मी कुठूनही ऍडजस्ट करू शकतो. पण मॅन मॅनेजमेंट करणे फार कठीण आहे की एखादा कार्यक्रम तुम्हाला, जसं तुम्ही कार्यक्रम घेता आणि सगळ्यांना सांगता तर त्यांच्या मतानुसार आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागते.

0: मॅन मॅनेजमेंट
1: म्हणजे काम तर करून घ्यायचं आहे पण ते प्रेमाने करून घ्यायचं, सगळ्यांशी जुळवून घ्यायचं, ते कसं तो गुण तुमच्यात आहे
0: असल्यामुळे मला काही त्रासच नाही झाला डोक्याला. करायची मुलगी असल्यामुळे मला माहित आहे स्ट्रॉंग आहे, करू शकते.
1: बरोबर बरोबर. असा एखादा गुण कीर्ती त्यांचा जो तुम्हाला विशेष आवडतो, पण त्याचबरोबर एकमेकांची खटकणारी गोष्ट किंवा एखादा गुण जो त्यांनी बदलावा किंवा त्यात बदल करावा, काय सांगाल याबाबत?
0: गुण तर सगळेच आवडतात असं काही अजून आटलं नाही, अजून काही आवडत नाही असं.
1: अच्छा.
0: परंतु हे जेवण्या खाण्याबद्दल माझ्या जी काही आवड आहे तिला माहित आहे, त्याच्यामुळे ती त्या पद्धतीच करते. आता त्याच्यात समजा पहिल्यांदा मला दाखवते टेस्ट साठी की बाई एखादा समजा लाडू केला, शुगर असल्यामुळे मला कमी साखरेचा पाहिजे, पहिला दाखवते की हे काय जमला की नाही, मग मी मला तर मला आईच्या मुळे मला पुष्कळ समजते की काय कमी आहे कमी काय असं मी म्हणून
1: म्हणजे खवाई आहे
0: खवाई आहे, तर त्याच्यात मग मी सांगतो की बा ही कणिक थोडीशी लाल व्हायला पाहिजे, कमी झाली आहे, तेवढं सजेशन देतो फक्त.
1: अच्छा. म्हणजे अशा काहीच तरारी नाही आहे की या गोष्टी मला आवडत नाही किंवा आवडतात
0: नाही काहीच.
1: आणि कीर्तीताई तुम्ही काय सांगाल?
2: तर मी यांना माहित आहे की फक्त कुठं जायचं असं तर वेळेवर जायचं आणि वेळेवर यायचं, या दोन गोष्टी यांना पाहिजे. म्हणजे कुठे
1: म्हणजे वक्तशीर आहे,
2: वक्तशीर असल्याचे.
1: आणि हे गुण आहेत ना आधीच्या पिढीमध्ये खूप प्रामाणिकपणे दिसतात. आता त्यांचं ऑफिस असेल बिलकुल अगदी वेळेवर जायचं, आणि तुम्ही तर शिक्षकी पेशात होता त्यामुळे मुलांना हा संस्कार द्यायचा तर आधी आपण तसं वागलं पाहिजे.
0: मी 32 वर्षात एकही दिवस कॉलेजमध्ये लेट नाही गेलो.
1: हो का?
0: एकही दिवस नाही, एक तास आधी जाऊन बसायचं मी, विद्यालयाला जेवायला बसायचं आणि 11 वाजता युनिफॉर्म घालून कॉलेज.
1: शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर शिक्षणासोबत संस्कार, एक जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना समाजात वावरताना त्यांची काही कर्तव्य असतात यासंबंधीही शिक्षण आपसुकच दिलं जातं. तर तेव्हाच्या पिढीतील शिक्षणाबद्दलचा आदर आणि आताची पिढी, त्यांना मिळणारं शिक्षण, यात तुम्हाला काय बदल जाणवतो? एक शिक्षक या नात्यानं काय सांगाल?
0: माझ्या काळात मी जेव्हा प्रिन्सिपल होतो तेव्हा मलाही आमच्याही शाळेतले काही शिक्षक होते तसे की जे फक्त नोकरीसाठी नोकरी करतात, म्हणजे व्यवसाय करतात आपला, किंवा शिक्षकी पेशा कसा आहे की या तुम्हाला काहीतरी विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन घडवून आणायचं आहे, फक्त तुमचं सिलेबस शिकवायचं नाहीये. मी त्यांना सांगत होतो
1: चांगला माणूसही घडवायचा आहे ना समाज,
0: ते बरंच होताना दिसत नाही आजकाल. शिक्षक आता फक्त पगार मिळतात म्हणून नोकरी करतात, त्यांना आता मुलांना घडवू द्या सुरुवातीला, पायात जर कच्चा ठेवाल तर इमारत कशी होईल? आजची पिढी ही स्क्रीनवर आहे, सतत मोबाईलवर आहे. माझा आमच्याकडे सगळे तेच आहे, त्या स्क्रीनमध्ये जे पाहायचं तेही पाहतात, जे पाहायला नको तेही पाहतात. की जसं नवरा बायकोचे संवाद आहेत, मग तिथे नवरा बायकोला कुठे उतरून
1: बोलतो आहे,
0: उद्धट सारखं बाई नवऱ्याला बोलते आहे, तर हे सगळं मुलं पाहतात ना, आणि सराउंडिंगचा सगळा त्यांच्यावर प्रभाव पडत आहे आज.
1: आज आता तुम्ही, तुम्हाला देखील नातवंड आहेत, आता बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपण घरात त्या मुलांना संस्कार देऊ शकतो आणि त्या दृष्टीने मग तुम्हाला दोघांचं काय?
0: नाही, आमच्यापेक्षा त्यांची, म्हणजे आमच्या मुलाचं आणि सूर्यांची ही जबाबदारी जास्ती आहे. कारण कसं, आमचा नातू माझ्यापेक्षा आपल्या आई वडिलांचं जास्त ऐकतो, आणि आता मी सांगितले समजा तर तो ऐकतो, इकडून ऐकतो तिकडून सोडून देतो. जबाबदारी आहे आमची, जबाबदारी आम्ही टाळत नाही, आमच्यापर्यंत असणारपर्यंत आम्ही त्याला सांगतो, परंतु प्रभाव नाही पडत आमचा तेवढा.
1: दाम्पत्य जीवन आनंदी करायचं तर त्याग, समजूतदारपणा हे खूप महत्वाचं असतो. तुमच्या आनंदी सहजीवनात याला किती महत्व आहे?
0: आई वडिलांचं आजारपण त्यांचं हे, त्यावेळेला आम्ही दोघे सोबत होतो अगदी, पडली तर हिचे दागिने सुद्धा आम्ही दिले, जेव्हा आमच्याजवळ पैसा नव्हता त्यावेळेला गहाण ठेवून पैसे काम केलं आम्ही.
1: कुटुंबाला प्राथमिकता दिली, कुटुंबातील सदस्यांना प्राथमिकता,
0: वडिलांना मी, वडील ऍडमिट होते किडनीच्या आजाराने सेवाग्रामला तेव्हा मी होतो, आईच्या वेळेला आमच्या घरी इथेच होते, आई तर आईला आईची सेवा केली. मग माझ्या समजूतदार अंडरस्टँडिंग पाहिजे, त्याच्यासाठी ज्याला अंडरस्टँडिंग करायचं आहे त्याचा मनाचा मोठेपणा पाहिजे, स्वार्थ जर पाहाल तर अंडरस्टँडिंग होणार नाही.
1: मी जसं आधी म्हटलं की सहजीवन हे आनंदी करायचं असतं आणि ते आपल्याच हातात असतं, त्यासाठी समजूतदारपणाही दाखवावा लागतो, काही गोष्टींमध्ये त्यागही करावा लागतो.
2: त्याग केल्याशिवाय होतच नाही ना. समजा आता काही पैशाचं काम पडलं आणि आपल्याजवळ नाही आहे पैसा, माझी दागिने आहेत, हे नाही बा हे करून तुम्ही हे वेळ,
1: बरोबर आजची वेळ निभावून परत दागिने आपण करूया,
2: करून दिले कागाने करून दिले.
1: बरोबर.
0: त्याच्यात एक थोडस मी बोलतो
1: बिलकुल,
0: एक असं मिसिंग

0: टाईल्स सिंड्रोम म्हणून एक संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. त्याच्यात काय झालं की एका खूप श्रीमंत माणसाने खूप मोठा बंगला बांधला, अगदी इटालियन टाईल्स वगैरे सगळे मार्बल्स वगैरे लावले, आणि फक्त एक टाईल अशी समोर फ्रंट साईडला नाही लावली, विसरला. मग तिथं लोक आले आणि त्यांनी ते सगळं पाहिलं, घराची तारीफ केली, खूप छान आहे पण फक्त एक तुम्ही टाईल्स विसरले म्हणे. टाईल्स लावल्या होत्या पण एकच टाईल लावायची राहिली. त्यांनी सांगितलं की ही आम्ही मुद्दाम नाही लावली. कारण काय की तुम्ही आमची सगळं याचं पाहिलं, सगळं इटालियन मार्बल आहे, असं आहे, खूप छान तुमचं घर आहे, एवढं पाहूनही तुम्ही फक्त त्या मिसिंग टाईल्स कडेच तुमचं लक्ष गेलं.
1: म्हणजे सभोवता सगळं चांगलं असताना एखादी गोष्ट, हा, एखादी कमतरता असेल
0: तुम्हाला दिसते. तर ही आणि त्याच्यानंतर मिसिंग टाईल्स सिंड्रोमचा नावाचा एक सिद्धांत झाला होता. आणि मग त्याच्यातून लोकांनी मग काय केलं की मोटिवेशनल जे स्पीकर्स आहेत यांनी मग हे असं सांगणं सुरू केलं की तुमच्याकडे सगळी गुणवत्ता आहे पण समजा काही कमी आहे संसारामध्ये, संसारालाही आपण लागू करू शकतो.
1: बिलकुल.
0: तर त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, काय आहे तुमच्याकडे लक्ष द्यायचं. आणि हे केव्हा होईल, जेव्हा मी किंवा ही एक आम्ही आपल्यापेक्षा कमी दर्जाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक लोकांशी आमची वागणूक प्रेमाची राहील.
1: अगदी अगदी.
0: त्या लोकांना जसं मोलकरीण आहे, ड्रायव्हर आहे, धोबी आहे, यांच्याशी जर आमची वागणूक प्रेमाची राहील तर त्यांना आमच्याबद्दल आपलेपणा वाटेल.
1: बरोबर.
0: आणि आम्हालाही असं वाटेल की हे लोक कसं जीवन जगतात, मग आम्ही आमच्याच गरजा मर्यादित करू आम्ही आमच्या.
1: बरोबर.
0: आणि मग सगळं ऍडजस्टमेंट होईल, सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळेल.
1: आज तुमच्या दाम्पत्य जीवनाला 59 वर्ष पूर्ण झालीत. या सहजीवनात तुम्ही आनंदी आहात, समाधानी आहात, तर तुमच्या मते या आनंदी सहजीवनाचं यश कशात आहे?
0: आम्ही प्रत्येक गोष्ट आनंदात करतो म्हणून आनंद मनात पहिले निर्माण करतो आणि मगच गोष्टी करतो. जसं आपण म्हणतो की बा मुलाला तू एकाग्र होऊन अभ्यास कर, ते सांगायची गरज नाही. समजा तुझा फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे तर तू फिजिक्स बद्दल खूप मनामध्ये हे नको आणू, आनंदाने फिजिक्स वाच तर तुला बरोबर फिजिक्स समजेल. तसं आम्ही प्रत्येक गोष्ट मनात पहिले आनंद निर्माण करतो. ही माझ्यापेक्षा ही आता समजा एखाद्याला बोलवलाय आणि त्याला नाश्त्याला बोलवलाय तर आपला पहिले आपल्या मनात आनंद निर्माण करायचा की आपल्या घरच्याच माणसाला द्यायचा आहे तर तो पदार्थ चांगला होणारच. मग आपण काय म्हणतो की एखाद्या बाईच्या हातालाच चव आहे, चव हाताला नाही आहे.
1: आणि त्या मनातून करताय की त्यांना तृप्त करायचंय किंवा त्यांना छान खाऊ घालायचं, हे महत्वाचं आहे ना. तो गुण तुमच्यात आहे.
2: माझ्याकडे 5 मोलकरणी कामवाले आहे ना, 5 जणी कधीच उपाशी जात नाहीत माझ्याकडून.
0: सकाळी
2: कोणी चहा बिस्किट, कोणी नाश्ता, कोणी भाजी पोळी, पाते उन्हाळाभर सरबत आंबील असं काय जे
1: म्हणजे तुम्ही त्यांना आपल्या घरातले सदस्य वाटता आणि
0: त्याच्यानंतर 2-4 कुत्री आहेत रस्त्यावर बाहेरचे, ते येतात त्याच्यासाठी पोळ्या कराव्या लागतात.
1: बाहेरच्या कुत्र्याचे घरातली नाही,
0: घर आमचे पेट डॉग नाही,
2: सगळे बाहेरचेच आहेत.
1: मग तुम्ही या नवीन पिढीला काय सल्ला द्याल सहजीवन आनंदी करण्याचा?
0: त्या नवीन पिढीला तर आमचा जो जे विचार आहेत आता सांगितले हे आम्ही सांगणार. बरेच वेळा मी माझा मुलगा आता आज इथे आहे तो 44 वर्षाचा आहे, दुसरा मुलगा गडचिरोलीला 48 वर्षाचा आहे. त्या मुलांना आम्ही सतत सांगत असतो की काय करायला पाहिजे काय नाही, म्हणजे उपदेश ही सांगत मी आम्ही सांगतो. नातूचा प्रश्न असा आहे की नातू आता अजून 10-11 वर्षाचा आहे, त्याला थोडंफार आम्ही सांगतो की जसं तू आता बेसिन मधून हात धुताय तर नळ कमी कर, बाहेर पाणी सांडते,
1: पाणी वाया घालू नये,
0: जमिनीत पाणी कमी राहिलेलं आहे, त्याला त्याच्या आई वडिलांनी सांगायला पाहिजे तर परिणाम होऊ शकतो, अजूनही होऊ शकतो, काही बिघडलं नाही आहे.
1: बरोबर. सर तुम्हाला पर्यटनाची आवड आहे का दोघांना?
0: मला तेवढी नाही आहे.
1: अच्छा.
0: कारण असं की आतापर्यंत आमचं हे सगळं धावपळीतलं जीवन गेलं. आता कसं झालंय की आता माझं 76 सुरू आहे तर मला आता बऱ्याचशा गोष्टी बाहेरचे जेवण अजिबात सहन नाही होत, तो एक प्रश्न असल्यामुळे. आतापर्यंत पर्यटनाला जायचा विचार केला तर मुलं लहान होते, आर्थिक सुबत्ता नव्हती तेवढी, त्यावेळेला आमचे स्केल तेवढे नव्हते, तो विचारच नव्हता. पहिले मुलांना चांगलं डेव्हलप करणे, त्यांना एकच काम केलं, त्यांना चांगलं आरोग्याच्या दृष्टीने खायला देणे.
2: आम्हाला या पर्यटन पेक्षा एखाद्याला गरज मदत करणं.
1: अच्छा.
2: ते आवडत. आरमोरीला तसंच कामवालीची मुलगी असली, डिलिव्हरी असली, दवाखान्यात जाणे,
1: म्हणजे सामाजिक कार्य तुम्हाला विशेष
2: गेलं, टाका येत पण घरी डिलिव्हरी करून सगळं करून तो पैसा वाया घालवण्यापेक्षा असा कोणाच्याही जर गरीब हे लागला तर मला जास्त आनंद होतो.
0: आता दुसरं तुम्ही जे म्हटलं की नवीन पिढीचं छोटस उदाहरण सांगतो. एक खूप श्रीमंत माणूस उन्हाळ्याच्या दिवसात सूट घालून कारणी एकटाच

0: चालला होता. जिथे नदी होती नदीच्या पुलावरच काय झालं त्याची गाडी पंक्चर झाली. मग त्यांनी कधी ते स्टेपनी लावली नाही, त्यांनी कसतरी तो कोट काढून स्टेपनी लावायला गेला, नटं काढले आणि दुसरी काढणार तितका त्याचा पाय त्याच्याच त्या काढलेल्या नटाला लागला आणि ते नटं सगळे नदीत पडले. आता चक्का लावला त्यांनी पण नटं कोणते लावायचे, तो गर्मीनी होऊन गेला. तर तिथून एक शेतकरी चालला होता, धोतर घातलेला आपला असा, तो थांबला. शेतकरी लोक जुने खेड्यातले चौकशा करणारे असतात, काय बाय तुमचं काय नाही, मी काही तुम्हाला मदत करू शकतो का. त्याने याच्याकडे पाहिलं असं खालून वरपर्यंत, तू काय सांगणार आम्हाला, मी जिथे काहीच करू शकत नाही. तो चुपचाप राहिला. त्याचे हाल पाहून पुन्हा त्यांनी विचारलं की बा पहा काही सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी सांगितलं की असं असं झालं, हे सगळे चारी नट नदीत पडले, आता ही स्टेपनी लावली, याला नट कोणते लावू. साधा उपाय आहे म्हणे, तुमचे तीन चक्के आहेत ना कारचे, प्रत्येक चाकाचा एक एक नट का आणि याला तीन लावा. थोडस समोर नदी पार केल्यानंतर मेकॅनिक आहे तिथे, बाकीचे लावून घ्या. तो म्हणे तुला हे कसं सुचलं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही समस्याकडे नाही पाहत, उपायाचा शोध घेतो,
1: सोल्युशन बघतो.
0: आज ज्या समस्या आहेत त्याच्याकडे न पाहता त्याचा उपाय जर आपण शोधला तज्ञांनी, तर बरंच प्रॉब्लेम दूर होऊ शकतो.
1: छान एक जीवनाचं सूत्रच तुम्ही सांगितलं की तुम्ही उपाय बघा,
0: उपाय बघा,
1: समस्या बघू नका.
0: प्रॉब्लेम ओरिएंटेड होण्यापेक्षा सोल्युशन ओरिएंटेड व्हा.
1: बिलकुल. आणि म्हणतात ना जिथे समस्या आहे तिथे मार्ग आहे ते शोधा तुम्ही. टीव्हीचा रिमोट कोणाकडे असतो, घरात बॉस कोण आहे.
0: तसं तर आम्हाला टीव्ही पाहण्याचं काही खूप एवढं हे नाहीये. तिथे आम्ही पाहत होतो काही सिरियल वगैरे आमच्या आमोरीला. इथे तर आता मी पाहतच नाही, ही फक्त बातम्या पाहते.
1: अच्छा, बातम्या बघायला आवडतं.
0: बातम्या पाहते, पेपर माझ्यापेक्षा पूर्ण वाचून टाकते एक तास.
1: हो का, अरे वा.
0: म्हणजे काही बऱ्याचशा बातम्या ती मला सांगते.
1: अच्छा अच्छा, हो का.
0: सिया गोयल वगैरे
1: म्हणजे जुन्या लोकांना आहे ना पेपर वाचायची खरंच खूप आवड होती, ती आवड तुमची कायम आहे. असा तुमच्या आयुष्यातला एखादा छान क्षण, त्या क्षणी तुम्हाला खरंच खूप आनंद झाला, काय सांगाल.
0: पहिला मुलगा झाला.
1: अच्छा. दोन मुलं आहेत तुम्हाला.
0: दोन आहे.
1: म्हणजे एकूणच काय तर अत्यंत हसत खेळत एकमेकांना समजून घेत आनंदी सहजीवन आपण अनुभवत आहात. आणि आज तुम्हाला नातू आहेत, एक चांगला माणूस घडवण्याचं कर्तव्य तुम्ही पार पाडता आहात.
0: आमच्यावर आहे ती जबाबदारी आहे.
1: हां, तर असंच तुमचं हे आनंदी सहजीवन पुढे राहो आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो या शुभकामना. आणि खूप खूप धन्यवाद देते की आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा सहजीवनाचा हा प्रवास आमच्या श्रोत्यांना उलगडून दाखवला आणि त्यातले काही चांगले क्षण काही चांगले संस्कार श्रोत्यांना नक्कीच आवडतील या अपेक्षेसह मी तुमचा निरोप देते. नमस्कार.
0: धन्यवाद आपण बोलल्याबद्दल.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात सहवासाची सोन पावले. या कार्यक्रमात किशोर सांबरे आणि कीर्ती सांबरे यांची मंजुषा भास्करवार यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, एक निवेदन ऐका. आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भात श्रोते हो, सुरक्षित आणि कोणतीही साईड इफेक्ट्स नसलेली तसंच आजाराला मुळापासून दूर करणारी उपचार पद्धती म्हणजेच होमिओपॅथी. या होमिओपॅथी उपचारांबद्दल आणि बदलत्या ऋतूतील आजार तसेच जुनाट आजारांवर होणाऱ्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या भागात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे. तुम्हाला किंवा तुमच्या

त्यांना वारंवार सर्दी, खोकला किंवा ॲलर्जीचा त्रास होतो का? मग यावर होमिओपॅथी उपचार कसे फायदेशीर ठरतील? जुनाट सांधेदुखी किंवा मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त आहात? मूळव्याधीच्या त्रासाने त्रस्त आहात? शस्त्रक्रियेशिवाय होमिओपॅथी हा आजार मुळापासून कसा बरा होऊ शकतो? होमिओपॅथी कसं काम करतं? होमिओपॅथी औषधांचे काही साईड इफेक्ट्स असतात का? किंवा औषध घेताना नक्की काय पथ्य पाळावीत? अशा आपल्या मनातल्या या शंकांचं थेट निरसन करा प्रश्न विचारून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. तेव्हा थेट डॉक्टरांशी बोलण्यासाठी आणि आपल्या शंकेचं समाधान करून घेण्यासाठी आमचा फोन नंबर नोट करा 0717225 4634 0717225 4634 या नंबरवर फोन करून तुम्ही थेट या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि हो, हा माहितीपूर्ण कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळणार आहे येत्या शनिवारी सकाळी ठीक 11 वाजता फक्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. तेव्हा बुधवार 22 जुलैला सकाळी 10:30 वाजता अवश्य कॉल करा आणि या सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्या. पाहत रहा, ऐकत रहा आकाशवाणी चंद्रपूर. निवेदन संपलं.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवा स्पंदन. आजच्या कार्यक्रमात ऐकूया टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील डान्स कोरिओग्राफर आणि अभिनेत्री युवा मैत्रीण मानसी बुरिले यांची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार मित्रांनो, युवा स्पंदन कार्यक्रमात मी किशोर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही स्वप्न डोळ्यात जन्म घेतात, काही मेहनतीच्या तालावर आकार घेतात आणि काही स्वप्न अशी असतात जी प्रत्येक बीट सोबत, स्टेप सोबत आणि प्रत्येक परफॉर्मन्स सोबत जगभरातील लोकांच्या मनावर आपली छाप सोडतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशीच एक उत्साही, आत्मविश्वासाने भरलेली, आपल्या कलेच्या जोरावर टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी युवा कलाकार आपल्या भेटीला आली आहे. ती एक उत्कृष्ट डान्स कोरिओग्राफर आणि एक प्रभावी अभिनेत्री आहे. मेहनत, जिद्द आणि स्वतःच्या कलेवर असलेला विश्वास यांच्या जोरावर तिने आपल्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं पंख दिले आहेत. तिचं नाव आहे मानसी श्रीधर बुरिले. चला तर तिचं स्वागत करूया युवा स्पंदन कार्यक्रमात. मी किशोर तुझं मनापासून स्वागत करतो.
1: थँक्यू आणि नमस्कार सर्वांना.
0: तर मित्रांनो, तयार आहात ना? चला सुरू करूया गप्पांचा, स्वप्नांचा, संघर्षाचा आणि यशाच्या सुंदर प्रवासाचा हा खास संवाद.

0: मानसी, सर्वप्रथम सुरुवात अगदी साध्या प्रश्नानं करूया. मला सांग, कशी आहेस आणि आज आकाशवाणीवर येऊन कसं वाटतंय?
1: मी खूप छान आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी खूप एक्साइटेड आणि स्पेशल फील करत आहे इकडे येऊन. लाईक मला माहित आहे आकाशवाणी हा खूप मोठा मंच आहे आणि माझी ही जर्नी मला सांगायला भेटेल. खूप जणांना माझ्याबद्दल नाही माहित आहे की मी माझ्या लाईफमध्ये काय काय स्ट्रगल केले आहे आणि मी कशी या मंचावर पोचली आहे. तर मी थँक्यू म्हणते तुम्हाला. मला खूप छान वाटतंय मला सांगायला भेटता येते आणि थँक्यू सो मच. आणि मी खूप एक्साइटेड आहे तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला.
0: मला आणि माझ्या सर्व श्रोत्यांना आवडेल तुझा हा प्रवास आणि तुझ्या ह्या जर्नीबद्दल जाणून घ्यायला. लहानपणी आरशासमोर डान्स करणारी मानसी आज टॉलिवूड पर्यंत पोहोचली. छोट्या शहरातून थेट टॉलिवूड फिल्म इंडस्ट्री पर्यंतचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. याबद्दल काय सांगशील?
1: मला तर लहानपणीपासून खूप इंटरेस्ट होता डान्समध्ये. सगळ्यात आधी मला माझ्या मम्मीने डान्स क्लासमध्ये मला पाठवलं आणि त्यानंतर मला माहित पडलं की मला डान्स किती आवडते. तर मी स्वतःवर वर्क करत गेली. मी कधीच क्लासेस असे सोडले नाही. मी कंटिन्यू क्लासेस करत गेली आणि त्यानंतर मला अपॉर्च्युनिटीज आले. मग मी रियालिटी शोज केले. त्यानंतर मला असिस्टिंगचे अपॉर्च्युनिटीज आले. मग मी ते केलं. मग त्यानंतर मला ऍक्टिंगचे अपॉर्च्युनिटीज आले. ते केलं आणि तेच मी करत आहे आता अजून. आणि मी टॉलिवूड पर्यंत कशी पोहोचली म्हणजे हे माझं हार्डवर्क आहे. म्हणजे लाईक मी खूप हार्डवर्क केलाय, लर्न केलाय याबद्दल. आणि मी व्हिडिओज टाकत होती आधी डान्सचे व्हिडिओज लाईक सोशल मीडियावर. आणि त्या व्हिडिओजमुळे मला बोलवल्या गेले ऑडिशनसाठी. त्यांना आवडले माझे डान्स तर मला बोलवल्या गेले आणि मी ऑडिशन्स दिलं आणि मी सिलेक्ट झाली. रियालिटी शोज आहे ऑब्व्हियसली, तर ते टीव्हीवर दिसतात. तर तिकडे बघून मला मास्टर्सनी अपॉर्च्युनिटी दिली की आप हमे असिस्ट कर सकते हो क्या. अँड आय वॉज लाईक हा. तर मला ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी वाटली. तर मी करत गेली आणि तेच तशी माझी जर्नी होती टॉलिवूड पर्यंत.
0: तुझ्या या जर्नी मध्ये तुझ्या घरच्यांचा पाठिंबा तुला मिळाला असेलच. तर मला सांग, कधी असं झालं का की तुझ्या घरच्यांनी तुला म्हटलं की मानसी आज फक्त अभ्यासच करायचा आणि डान्सला आज सुट्टी वगैरे द्यायची, असं कधी बोलले का?
1: जसं मी सांगितलं, माझ्या मम्मीने मला खूप सपोर्ट केलाय. माझ्या मम्मीचे हे ड्रीम्स होते ऍक्च्युली. माझ्या मम्मीला पण डान्स खूप आवडते, पण त्या काळात नव्हतं तेवढं की डान्स करू देईल असं तसं. आणि मग मला टाकलं मम्मीने डान्स क्लासेस आणि जे पण आहे, जेवढं मम्मी मला शिकवू शकते तेवढं मला शिकवलं. आणि असं कधीच नव्हतं की मला की अभ्यास करायसाठी मला फोर्स केला गेलाय. मला डान्ससाठी जास्त फोर्स केला गेलाय पॅरेंट्सनी. माझे पप्पा पण खूप सपोर्टिव्ह होते आणि पण थोडे स्ट्रिक्ट होते. पप्पा कसे थोडे स्ट्रिक्ट राहते ना. माझा एक इन्सिडेंट आहे, म्हणजे ते मला छोटे छोटे मेमरीज आहे, मला आठवण येते. ते माझे स्ट्रगलचा एक पार्ट आहे. तर मी क्लास वरून जायची, थोडं लेट व्हायचं मला. तर पप्पा स्ट्रिक्ट होते, तर राखवायचे लेट नाही यायचं वगैरे. तर माझी मम्मी चुपचाप से हळू दरवाजा खोलायची आणि मी अंदर चालली जायची. म्हणजे पप्पाला माहितच नाही पडायचं की मी आली आहे म्हणून, लेट आली आहे. पण तेच छोटे छोटे मेमरीज आहे म्हणून मी ते हार्डवर्क केलं म्हणूनच मी या मंचापर्यंत पोहोचू शकली आहे. तेच होतं, माझे पॅरेंट्सनी कधी मला असं नाही केलं की नाही तू नको करू, तुला काय आवडते ते कर.
0: मानसी, तू टॉलिवूड पर्यंत तर पोहोचलीस, पण टॉलिवूड मध्ये गेल्यानंतर तुला पहिला प्रोजेक्ट जेव्हा मिळाला तो दिवस तुला आठवतो का? आणि पहिल्यांदा मोठ्या कलाकारांसोबत सेटवर उभी राहिलीस तेव्हा मनात नेमकं काय सुरू होतं?
1: माझं टॉलिवूड मध्ये फर्स्ट प्रोजेक्ट तर मी डान्स रियालिटी शोज म्हणेल. तो तर खूप कारण की एक तर हैदराबाद तेलुगू इंडस्ट्री, तेलुगू बोलतात सर्व, मला काय नाही माहित. तर तिकडे काय होतं, आम्ही स्टेजवर उभं राहायचं आणि तिकडे कमेंट्स आम्हाला तेलुगू मध्ये द्यायचे. आम्हाला सरांनी सांगितलं, आमचे जे मास्टर होते जे कोरिओग्राफर होते त्यांनी सांगितलं आप बस ऐसा मुंडी हिलाते रहो, हा हा बोलते रहो. तर मी तेच करायची, मुंडी हलवत होती. पण काही काही वेळ नंतर मला समजायला आलं तेलुगू असं वगैरे. ते तर माझा झाला फर्स्ट एक्सपिरियन्स स्टेजवर. आर्टिस्ट समोर, ऍक्टर्स समोर मी जेव्हा काम करायला गेली तर ऑब्व्हियसली ते तर माझं प्रोफेशन आहे, तर थोडं नर्वसनेस राहते. पण माझं नर्वसनेस जास्त ऍक्टर्सपेक्षा कॅमेरावर होतं. लाईक कॅमेरा कसं रियालिटी शो मध्ये खूप दूर असतात आणि इकडे कॅमेरा एकदम फेसच्या समोर असतात. तर ते एक्सपिरियन्स माझ्यासाठी थोडा नर्वसनेस होता. पण ते करत गेली तर मला कंटिन्यू आदत झाली त्याची आणि मला खूप आवड झाली कॅमेराशी. तर ऍक्टर्स तर खूप फ्रेंडली राहतात, तर तेवढं नर्वसनेस नव्हतं त्यांच्याशी, प्रोफेशनल होतं खूप.
0: मानसी, तू आता बोललीस की तू वेगवेगळ्या रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे, तर सांगू शकतेस आमच्या मित्रांना तू कोणकोणत्या रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे?
1: टॉलिवूड मध्ये डी म्हणून एक मोठा रियालिटी शो आहे, तिकडचा मोठा रियालिटी शो. तर तिथे मी डी जोडी मध्ये पण केलाय आणि डी चॅम्पियन्स मध्ये केलाय ऍज अ कंटेस्टंट, ऍज अ सोलो आणि डुओ बी केलाय. त्यानंतर मला डान्स प्लस तेलुगू ते पण मी केलंय आणि ते ट्राय होतं माझं. तर हे तिन्ही माझे अलग अलग एक्सपिरियन्स होते. एकात मी सोलो केलाय, एकात मी डुओ केलाय, एकात मी ट्राय केलाय आणि तीनही शो माझे सक्सेसफुल होते.
0: आणि या शो मधूनच कोरिओग्राफरची

0: ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती मिळाली आपण असं म्हणू शकतो.
1: हो, त्यामुळेच माझे परफॉर्मन्स बघून तिकडे जजेस राहतात ना, तिकडचे मोठे मोठे मास्टर्स असतात ना, तेच जजेस राहतात. त्यांनी मला बघितलं आणि विचारलं त्यांनी की मानसी आप असिस्ट करना चाहोगे, म्हणलं हा मैं करना चाहूंगी सर. तसंच माझी जर्नी सुरू झाली असिस्टिंगची. मग
0: तू एकाच वेळी डान्स कोरिओग्राफर आणि अभिनेत्री म्हणून काम करतेस, तर या दोन भूमिका निभावताना तुला कोणती भूमिका जास्त चॅलेंजिंग वाटते?
1: फर्स्ट ऑफ ऑल दोनही फील्ड आपल्या याच्यात खूप हार्डवर्किंग आहे. माझ्या दृष्टीने मला वाटते की कोरिओग्राफी जास्त चॅलेंजिंग आहे. म्हणजे एक कोरिओग्राफरला बसून पूर्ण मॉनिटर बघावं लागते, पूर्ण डान्सर्सची पोझिशन्स, डान्सर्सची स्टेप्स आणि आर्टिस्टची स्टेप्स, आर्टिस्टला शिकवायचं, डान्सर्सला शिकवायचं आणि बॅकग्राऊंड पूर्ण सेट करायचं, फ्रेम सेट करायचं, हे सर्व कोरिओग्राफरला करावं लागते आणि ते खूप हार्ड आहे. ऍक्च्युली मी बघितलंय, मी विचार करते की माझे मास्टर कसे करतात इतकं कॉम्प्लेक्स वर्क. तर हा, मला कोरिओग्राफी खूप चॅलेंजिंग वाटते आणि मी केलं पण आहे तर मला माहित आहे. असं धावावं लागते, माहित आहे तुम्हाला, ऑन द स्पॉट त्यांनी चेंज पण करतात कोरिओग्राफर्स. तर मला जाऊन आर्टिस्टला शिकवावं लागते चेंज स्टेप. आर्टिस्ट म्हणते नाही मुझे नाही हो रहा है, आप दुसरा स्टेप बताओ. तो ऑन स्पॉट आम्हाला चेंज करावं लागते स्टेप आणि आम्हाला शिकवते. तेच आम्हाला ऑन स्पॉट कॅमेरा जवळ पण करावं लागते. थोडं नर्वसनेस राहते पण त्यात आदत झाली आहे. तसं तर आधी खूप भीती वाटायची मी चुकी केली तर कसं, पण मग ते परत अजून डान्सर्सला शिकवावं लागते. तर ते खूप हार्ड आहे आणि चॅलेंजिंग आहे.
0: मानसी, आता जसं तू बोलली की तुला कोरिओग्राफी करायची असते, मग कोरिओग्राफी करताना किंवा डान्स रिहर्सल करताना तिथे एखादी काही असे मजेशीर किस्से घडतच असतील, तर मला सांग तुझ्या आठवणीत असलेला असा एखादी किस्सा.
1: असे तर आहे खूप, पण माझा फेवरेट वाला तुम्हाला सांगेल मी. मी रिसेंटली पुष्पा 2 साठी वर्क केलाय अल्लू अर्जुन सर सोबत फॉर किसिक सॉन्ग. तर त्यात गणेश आचार्य मास्टरजीला असिस्ट केलाय आणि त्यांनी इंट्रोड्यूस केलं अल्लू अर्जुन सरला की बन्नी बन्नी म्हणतात त्यांना. बन्नी देखो इसको तेलुगू आता है. तो अल्लू अर्जुन सर वॉज लाईक आपको तेलुगू आता है मानसी, आप इधर ही रहोगे, आप बॉलिवूड नाही जाओगे. तर मास्टर जी असे म्हणाले नाही नाही वो हमारे साथ आ रही है बॉलिवूड. आणि सर म्हणे नाही मानसी आप इधर ही रहोगे, यू आर सो टॅलेंटेड, आप इधर ही रहोगे. तर ते मला खूप आठवते. लाईक तिथे सर्व लोक मला बघत होते, डीओपी, डायरेक्टर, आणि मला खूप असं छान वाटलं. डान्सर सर्व होते तिथे आणि मला खूप छान वाटलं असं की वाव यांनी माझ्यासाठी असे करत मतलब हा कुछ तो मैंने अच्छा कर्म किया. तर ते खूप होतं एक्साइटेड.
0: कॅमेरा समोर दिसणारी ग्लॅमरस मानसी आणि घरातील किंवा फ्रेंड सोबत असणारी मानसी, या दोघींमध्ये किती फरक आहे? तुझा एखादा असा गुण जो आजपर्यंत कोणालाच माहिती नाही.
1: डान्सिंग आणि ऍक्टिंग तर सर्वांना माहितच आहे, पण मला सिंगिंग करायला पण खूप आवडते. सिंगिंग असं तर मी प्रोफेशनली करत नाही, पण आय एम अ बाथरूम सिंगर. तर आणि ते पण आवडते आणि मला आर्टिस्टिक स्टफ पण आवडते, लाईक ड्रीम कॅचर्स बनवणं, फ्लावर्स बनवणं आणि DIY करणं मला खूप आवडते. मी ते घरी बसून करत राहते फ्री टाइम मध्ये.
0: जसं तू आता बोलली की तुला सिंगिंग करायला आवडतं, तुझ्या ह्या टॅलेंटची झलक जर आमच्या श्रोत्यांना मिळाली तर आवडेल एखाद्या गाण्याच्या दोन ओळी.
1: येस,

0: अप्रतिम मानसी, डान्स कोरिओग्राफर तर आहेस, ऍक्टिंग मध्ये पण तू करिअर करायचा विचार केलेला आहे. मला तर वाटतं की या दोन्ही सोबत तू सिंगिंग मध्ये सुद्धा पुढे जायला हवं.
1: विचार करता एक्सप्लोर करायला तुम्हाला आवडलं तर.
0: नक्कीच नक्कीच, मला आणि आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना तुझा हा मधुर आवाज नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.
1: हे पण माझ्या मॉम गिफ्टेडच आहे, माझ्या मम्मीचा पण आवाज खूप सुंदर आहे म्हणून माझा आवाज सुंदर आहे.
0: मानसी, आपण तुझ्या कोरिओग्राफी आणि टॉलिवूड पर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलत आहोत, तुझ्या स्ट्रगल बद्दल आपण बोलत आहोत, पण स्ट्रगल करताना आपल्या लाईफ मध्ये काही असे इन्सिडेंट्स येतात की जिथे आपल्याला असं वाटतं की नाही आता आपण अपयशी होत आहोत, अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते पण आपण सक्सीड नाही होऊ शकत त्यामध्ये, तर असं कधी तुझ्या आयुष्यात झालं आहे का?
1: हो झालंय, हे तर कॉमन आहे, होतातच. आणि हे होणं जरुरी पण आहे, यामुळेच आपण अजून समोर स्टेप घेतो. तर काय झालं होतं, मी दोन रियालिटी शोज कंटिन्यू केले होते, माझे फर्स्ट डी जोडी आणि डी चॅम्पियन्स. त्यानंतर मला ब्रेक आला थोडासा, कारण की कोविड आलं होतं त्या टाइमला, खूप मोठा 7 मंथचा ब्रेक आला होता. मी विचार करायचे आता मी काय करू, कारण की तेव्हा मोठा प्लॅटफॉर्म बी नव्हता की

0: मी माझं टॅलेंट दाखवू लोकांना असं, तर मी बसायची आणि मी वाट बघायची मला का काही येत नाही ऑपॉर्च्युनिटीज आणि मी काय करताय घरी बसून. तर तो होता एक टाइम, पण त्यानंतर मी सोडलं नाही माझा हार्डवर्क करणं. मी माझे डान्स व्हिडिओज अपलोड करत गेली आणि मग त्यानंतर मला थर्ड रियालिटी शोचं अपॉर्च्युनिटी आली. स्टेप अप स्टेप अप स्टेप अप सुरूच होतं, मग त्यानंतर मी नाही थांबली. इम्पॉर्टंट तेच आहे, पेशन्स ठेवा आणि हार्डवर्क करा.
1: तू आजपर्यंत अनेक रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे, तर अशा कॉम्पिटिशन्स मध्ये तुला प्रशंसा, कौतुक किंवा पुरस्कार मिळाले असतील, तर तुझ्या मनाजवळ असलेला पुरस्कार, कौतुक किंवा प्रशंसा?
0: मला तर तेच मी म्हणते, मला जिथे पण मी डान्स असिस्टिंग करायला जाते तर तिथे माझं कौतुक होतेच. मी ओव्हर कॉन्फिडेंट नाही, तर त्यांना माझं बिंदास बोलणं खूप आवडते आणि त्यांनी मला खूप प्रशंसा करतात की मानसी यू हॅव अ ब्राईट फ्युचर, आणि तेच मला खूप छान वाटते ते तसे म्हणतात तर. आणि मी कधी पण कॅमेरा समोर राहते तर मी कॉन्फिडंट राहते. मी अशी भिऊन भिऊन नाही राहत की सर मुझे नहीं आएगा, सर मैं कर पाऊंगी क्या, ऐसा नाही राहत की मी कॉन्फिडंट उभी राहते. म्हणून त्यांनी माझी खूप प्रशंसा करते की आय लाईक युअर कॉन्फिडंट मानसी.
1: व्यस्त शूटिंग, रिहर्सल, फिटनेस, प्रवास आणि वैयक्तिक आयुष्य या सगळ्यांचा समतोल तू कसा साधतेस, स्वतःसाठी वेळ कसा काढतेस याबद्दल सांग.
0: ऍक्च्युली स्वतःसाठी वेळ काढणं खूप मुश्किल आहे माझ्यासाठी. मला काम कधी आउटडोर येतात काम, असं नाही की हैदराबादलाच येतात, कधी बॉम्बेला येतात, कधी दिल्लीला येतात, कधी बँगलोरला येतात, कधी आउट ऑफ इंडिया येतात. आणि मग घरी आलं की माझं एक्झरसाइज वगैरे होत नाही, पण मी माझा टाइम काढते एक्झरसाइज करायला. लाईक मी वर्क करून आल्यावर पण तिकडे टाइम काढते, माझ्या रूम मध्ये जाऊन मी एक्झरसाइज करेल, नाहीतर मी घरी आल्यावर पण एक्झरसाइज करेल. आणि ऍक्टिव्हिटीज माझी सुरू राहतात, मी सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह राहते, तर अशा प्रकारे मी माझ्यासाठी वेळ काढते आणि वेळ काढावाच लागते, नाहीतर मी नवीन काही शिकू शकणारच नाही.
1: मानसी, तू सुरुवातीला बोलली होती की सोशल मीडियामुळे तुला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, तर आजही अनेक जण सोशल मीडियामुळे एका रात्रीत व्हायरल होतात, पण आपण बरेचदा बघतो की त्यांचं हे जे यश आहे, ही जी प्रसिद्धी आहे, ते टिकवू शकत नाहीत, यामागे काय कारण आहे?
0: माझ्या दृष्टीने मला वाटते की कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी खूप इम्पॉर्टंट आहे सोशल मीडियामध्ये. की नाही एक टाइम व्हायरल झालं तर मी बसून जाईल, असं नाही, तुम्हाला कंटिन्यू टाकावं लागेल. तसंच फॉलोअर्स आणि जे आपल्याला बघतात त्यांना इंटरेस्ट येईल आपल्याबद्दल माहिती जाणून घ्यायला. तर मला वाटते कन्सिस्टन्सी तर खूप इम्पॉर्टंट आहे सोशल मीडियामध्ये, आणि करावं पण लागते कारण की तो इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे आता, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पण खूप मोठी मिळेल आणि त्यामुळे ऍक्टिंग पण मिळतात मूवीजमध्ये ऍज अ लीड, आणि त्यामुळे डान्स रियालिटी शोज पण मिळतात. तर खूप अपॉर्च्युनिटीज आहे, तर मला वाटते की कन्सिस्टन्सी अँड कंटिन्युटी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन सोशल मीडिया.
1: सोशल मीडियावर बरेच जण आपले डान्स व्हिडिओज अपलोड करत असतात, तर असे डान्स व्हिडिओज अपलोड करणाऱ्यांना किंवा डान्समध्ये करिअर करणाऱ्यांना तू काय सल्ला देशील, त्यांना काय सांगशील की फक्त चांगल्या स्टेप्स महत्वाच्या आहेत की त्यासोबतच संयम, सातत्य, शिस्त आणि फिटनेस ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात?
0: महत्वाचं तर यात सर्व आहे. डिसिप्लिन, लर्निंग, हार्डवर्क, पेशन्स हे सर्व इम्पॉर्टंट आहे अगर तुम्हाला या फील्डमध्ये समोर जायचं आहे. कारण की मी पण इझिली नाही जाऊ शकली आहे, मी पण मला पण खूप पेशन्स, मला लहानपणीपासून मी करते ना हार्डवर्क, तर मला खूप वेळेनंतर मला याचा सक्सेस मिळाला आहे. तर असंच पेशन्स ठेवा आणि तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि फ्लेक्सिबिलिटी पण इम्पॉर्टंट आहे, असं नाही की एकदम स्लिम ट्रिम पाहिजे, पण फ्लेक्सिबिलिटी आणि त्यासाठी फिटनेस. फिटनेस म्हणजे प्री वर्कआउट करू शकता तुम्ही डान्स करायच्या आधी, आणि आफ्टर वर्कआउट बी करू शकता, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे ऍज अ डान्सर. प्री वर्कआउट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर मला हेच वाटतंय की हे सगळं इम्पॉर्टंट आहे, आणि पेशन्स तर खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटते की हर एक वस्तू अगर आपण करत आहे तर ते मदत रोकू नका, अगर रोकली तर ते तुटून जाईल. थोडं पेशन्स ठेवून कंटिन्यू कराल ना, सर्व याच्यात एंडमध्ये सक्सेस आहेच मी म्हणते, पण त्याला कंटिन्युटी ठेवा तुम्ही, रोकू नका.
1: आपल्या एखाद्या युवा मित्र मैत्रिणीला तुझ्यासारखं या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तू त्यांना काय मार्गदर्शन करशील?
0: मी तर तेच म्हणेल की हार्डवर्क करा आणि सोशल मीडियावर अपलोड करा की तुम्ही अजून काय काय करू शकता. आणि तुम्ही जे पण डान्स करताय, नाही तर काही पण, लाईक सिंगिंग एकच प्लॅटफॉर्म नाही, एकच फील्ड नाही, डान्स, सिंगिंग, ऍक्टिंग, जे पण तुम्हाला आवड आहे तर ते दाखवा तुम्ही, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी खरंच मिळेल त्यामुळे. तर मी तर तेच म्हणेल, जे पण तुम्ही करताय लपून नका ठेवू एका जागेमध्ये की मला असंच मी दाखवेल नाही तरी अपॉर्च्युनिटी मिळेल. कारण की मी सांगते टॅलेंटेड सर्वच आहे, पण तुम्ही दाखवालच नाही तो टॅलेंट तर काय कामाचं. तर मी म्हणते की तुम्ही दाखवा तुम्ही काय काय करू शकता, कारण की मी पण तेच केलंय आणि म्हणून मी इतक्या समोर गेली आहे. तर मी तेच म्हणेल की तुम्ही पण तेच करा आणि खूप समोर जाल आणि खूप अपॉर्च्युनिटीज मिळेल या फील्डमध्ये, आणि सर्व फील्डमध्ये पण अपॉर्च्युनिटीज मिळेल, पण तेच

0: कंटिन्युटी आणि हार्डवर्क लर्निंग थांबू नका बस. तर एवढंच माझ्या मित्रमैत्रिणींना सांगणं आहे.
1: नक्कीच मानसी, तुझं हे महत्वाचं मार्गदर्शन जे आहे आमच्या युवा मित्रमैत्रिणींना नक्कीच प्रेरणा देईल, यात काही शंका नाही. आता थोडंसं भविष्याबद्दल आपण बोलूया, तुझ्या भविष्याबद्दल आपण बोलूया. पुढच्या काळात प्रेक्षकांना मानसी कोणत्या नव्या रूपात पाहायला मिळेल? काही आगामी प्रोजेक्ट्स, नवी स्वप्न किंवा मोठी ध्येय आमच्या श्रोत्यांसोबत शेअर करशील का?
0: हो नक्की करेल. आणि स्टे ट्यून गाईज, माझं एक नवीन सॉन्ग येणार आहे इन मूवी, तेलुगू मूवी, तर त्याचं नाव धूमधाम पार्टी आहे. तर नक्कीच ती मूवी येणार आहे आणि मी तुम्हाला अपडेट देत राहील, तुम्ही मला बघत राहा. ते माझं मोठं प्रोजेक्ट आहे आणि मी ऍक्टिंग साठी पण ट्राय करत आहे आणि ते सक्सेसफुल होईलच एक ना एक दिवस. तर हो, मी पण पेशन्स ठेवते आणि तुम्ही पण पेशन्स ठेवा आणि प्रयत्न करा, थांबू नका.
1: मानसी, तुझ्या या स्वप्नांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: मानसी, ज्याप्रमाणे तुला गाणं गायला आवडतं त्याचप्रमाणे तुला गाणी ऐकायलाही आवडत असतील. आजच्या या कार्यक्रमामध्ये तुला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: तुमसे ही फ्रॉम जब वी मीट, ते गाणं मला खूप आवडते.
1: चला तर दोस्तो, आनंद घेऊया मानसीच्या या आवडीच्या गीताचा.

0: मानसी, आज तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना एक गोष्ट नक्की जाणवली. यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यामागे असतात असंख्य दिवसांची मेहनत, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास. तुझ्या या सुंदर प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: मानसी, आकाशवाणीच्या युवा स्पंदन या कार्यक्रमासाठी तुझा वेळ दिल्याबद्दल मी किशोर आकाशवाणीतर्फे तुझे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद आणि थँक्यू सो मच. हा माझा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे आणि हा माझा बेस्ट प्लॅटफॉर्म होता टू स्टार्ट टॉकिंग अबाउट माय जर्नी. आणि थँक्यू सो मच आकाशवाणी मला बोलवण्याबद्दल. मला खूप खूप छान वाटलं.
0: मित्रांनो, आजचा हा संवाद तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत नव्या विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा आणि चंद्रपूर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत रहा. नमस्कार.

0: युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण ऐकलीत टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील डान्स कोरिओग्राफर आणि अभिनेत्री युवा मैत्रीण मानसी बुरिले यांची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: गेची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख

कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मंजिल चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले गीत आपण ऐकलत. योगेशांच्या गीताला संगीत दिलं होतं आरडी बर्मन यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुझसे शादी करोगे या चित्रपटातील गीत.

सिंगम चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिल या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद.

मोनाली ठाकूर यांनी गायलेलं बागी चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वदेश चित्रपटातील अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा खरंच जादूगार आहे असं म्हणायला हवं, नाही का? झाडं, फुलं, वेली यांच्या विविध रंगी छटांनी तो अधिकच आकर्षक वाटतो. आणि या सगळ्यांमध्ये काही ना काही रहस्य दडलेली आहेत हे आपण सगळेच जण जाणतो. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन का असे ना झाडं असतातच, शोभेचीही असतात आणि त्याचबरोबर आपल्या उपयोगाची झाडं सुद्धा आपल्या छोट्याशा बागेत नक्की असतात. मग यामध्ये तुळस, गवती चहा, कडीपत्ता, रोजच्या पूजेसाठी लागणारी फुलझाडं ही असू शकतात. तुळस, गवती चहा, कडीपत्ता याचा उपयोग आपण बरेचदा आपल्या आहारामध्ये करत असतो. पण आपल्या बागेमध्ये अशीही काही फुलझाडं आहेत बरं का, की त्या फुलांचा उपयोग सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो आणि त्याच्या काही पाककृती सुद्धा बनवू शकतो. तर आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चित्राताई देशपांडे. चित्राताई देशपांडे, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या पाककृती तुम्ही करता फुलांच्या या झाडांच्या, म्हणजे नेहमीच्या आपला स्वयंपाक आहेच, पण त्या व्यतिरिक्त या फुलांमधून होणाऱ्या या पाककृती आहेत. तर सर्वप्रथम एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की फुलांचा स्वयंपाकात वापर कशा पद्धतीने पूर्वीपासून करण्यात आलेला आहे?
1: आपल्याकडे रानभाज्यांचा वापर पूर्वीपासून होतो.
0: बरोबर.
1: तसाच फुलांचा उपयोग पण फार पूर्वीपासून केला जातो. म्हणजे आदिवासी लोक शेवगा, हदगा, पळस, मोहाची फुलं, भोपळ्याची फुलं यांचा म्हणजे भाजी करण्यासाठी वापर करतच होते.
0: बरोबर.
1: तसाच आपणही शहरी लोक पण ते सगळं वापरतोच. म्हणजे बहुसंख्य स्त्रिया खरं तर शेवग्याची, हादग्याची, या फुलांची स्पेशली तांबडा भोपळा असतो त्याच्या फुलांची भाजी करणे इतकी येत नाहीत, पण कोशिंबीर त्याची फार छान होते, पचडी सारखी. वेगवेगळ्या प्रकारे ती आहारात आणली जातात. आणि पूर्वी भाज्यांची उपलब्धता तशी कमीच होती, त्यामुळे परसदारात की काय जे उगवून आलेलं आहे, म्हणजे शक्यतो आपल्या आया आजा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतच होत्या. आणि ताजी ताजी आणली की फक्त मुळं खोडून टाकायची आणि सगळी ती भाजी आपल्या आहारात घ्यायची, ही म्हणजे आपल्याकडे पद्धतच आहे.
0: आणि चव खूप छान असायची.
1: हा, कारण त्यावेळेला रासायनिक खतांचा वापर म्हणजे नव्हताच, आपल्याला माहितच नव्हतं ते. म्हणजे जी मातीची जी काही पाण्याची चव, वातावरणाची चव त्या भाज्यांमध्ये उतरलेली असायची. म्हणजे शेवग्याचं झाड आपल्या परसदारी एखादं असायचं, म्हणजे बहुउपयोगी कल्पवृक्षासारखंच. नारळाचं एक झाड लावायचं, लोक आंबा पाहिजे म्हणून आंब्याचं लावलं जायचं. मला आठवतं की

0: माझ्या माहेरी माझा वाडा होता आमचा, तर शेवग्याचं, जांभळाचं, नारळाचं अशी ती झाडं लावलेलीच असायची आम्ही, आणि वेगवेगळी फुलांची पण झाडं म्हणजे देवाला तर
1: पाहिजेत
0: त्यामुळे ती लावली जायची. जास्तीत जास्त वापर वनस्पतीचा
1: होत होता. बरोबर. खाद्य फुलं कुठली कुठली आहेत, पदार्थांमध्ये वापर करू शकतो?
0: त्याच्यामध्ये बघा, शेवगा आहे, हदगा आहे, पळस आहे, पळसाच्या फुलांची भाजी केली जाते, मोहाच्या फुलांची भाजी केली जाते, भोपळ्याची फुलं त्याचा पण आहारात समावेश केला जातो. आणि काही फुलांचा वापर भाजी सारखा नसला तरी वेगळ्या पद्धतीने आपण तो आहारात आणू शकतो.
1: बरोबर.
0: म्हणजे काही फुलांची आपण सरबत तयार करू शकतो.
1: बरोबर.
0: हा म्हणजे फुलांमध्ये ना भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात, अँटी एजिंग. अँटी ऑक्सिडंट म्हणजेच अँटी एजिंग थोडक्यात.
1: बरोबर.
0: तर आपल्याला म्हणजे विशेषतः स्त्रियांना त्याचा फार उपयोग होतो, ज्या म्हणजे त्यांनी ती आहारात किंवा आपल्या रोजच्या ह्याच्यात ती घेतली पाहिजेत आवर्जून, म्हणजे असं मी आग्रहपूर्वक सांगेन, कारण मी त्याचा वापर भरपूर करते. वय कमी ठेवण्यात मदत करतात, आपल्या शरीराचं वय कमी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यांची.
1: बरोबर.
0: उच्च रक्तदाब कमी होतो, निद्रानाश कमी होतो आपल्या फुलांच्या वापराने. फ्लेवोनाइड्स असतात त्याच्यात, दृष्टी दोष आणि विस्मृती याच्यावर उपयोगी असतात. पेप्टाइड्स असतात फुलांमध्ये, मग ते आपल्याला मनाची अस्वस्थता, उदासीनता कमी करण्यासाठी मदत करतात. आणि लायकोपिन्स असतात, म्हणजे परत अँटी एजिंग म्हणून काम करतात. त्यामुळे हे जर इतकं आपल्याला फुलांपासून मिळतं, आणि तुम्ही बघत असाल की काही कॉस्मेटिक्सच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला हे शब्द तुम्हाला किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असेल की याच्यात लायकोपिन्स आहेत, त्याच्यात पेप्टाइड्स आहेत किंवा फ्लेवोनाइड्स आहेत, तर हे सगळं फुलांपासून काढलेल्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्या क्रीममध्ये असतं.
1: बरं.
0: पण तर रसायनं पण भरपूरच असतात, ही जाहिरात बाजी असते, पण मग हे जर आपण डायरेक्ट फुलच म्हणजे आपल्या आहारात आणू शकत असू तर ते जास्त चांगलं नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली फुलं किंवा आपण स्वतःच उगवून आणलेली फुलं,
1: बरोबर,
0: जर आपण अशा पद्धतीने आहारात आणली तर
1: साधारण कोणती कोणती फुलं अशी आहारात वापरू शकतो आपण?
0: अनेक फुलं आहेत निसर्गामध्ये, आपल्या परसदारात किंवा बाल्कनीमध्ये, तर त्याच्यात पहिला नंबरला येतं जास्वंद, जे आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल. हा म्हणजे हल्ली बरीच जास्वंदांची रंगांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती हवायन जास्वंद आहेत, हायब्रीड जास्वंद आहेत, रासायनिक बदल केलेले असतात, त्यामुळे ती आपल्याला उपयोगी नसतात, ती कधीही घेऊ नयेत, पण आपल्या डोळ्यासमोर वाढवलेलं पारंपरिक आपण गणपतीला वाहतो ते लाल फूल, ज्याला जपा कुसुम म्हणलं जातं, केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये वापरलं जातं, पण आपण जर ते पोटात घेऊ शकलो तर
1: चांगलंच आहे,
0: फार छान. तर ते फूल आपण सरबतासाठी आपण ते वापरू शकतो.
1: आणखी
0: गोकर्णाचं सरबत आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: पळसाची, उन्हाळ्यात पळस भरपूर फुलतो, त्या पळसाची फुलं आपण गोळा करून साठवून ठेवू शकलो. म्हणजे काय करते, मी त्याचे दीड काढून टाकते ह्या फुलांचे आणि पुकेसर काढते आणि फडक्यावरती किंवा पेपरावर पसरून ठेवते, आणि ते सावलीतच डायनिंग टेबलावर मी ठेवलेली असतात, ती सावलीतच ती 3-4 दिवसांनी छान वाळतात, म्हणजे प्लास्टिकच्या झिपलॉक मध्ये, म्हणजे ती हवा
1: बंद होतात. बरोबर.
0: आणि ती स्टोअर करते, म्हणजे साठवून ठेवते मी डब्यामध्ये.
1: तर अशी ही वेगवेगळी, तुम्ही म्हणालात तशी आपली अगदी परसदारातली ही फुलझाडं आहेत, अगदी सहज आपण त्यांचा वापर करू शकतो. तर आज आपण काही पाककृती या संदर्भातल्या सांगणार आहोत, तर सुरुवात करूया, सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ सांगाल
0: आपण? आता असं करूया, आपण मोठ्या झाडांपासून मिळणारी फुलं आहेत ना ती आता आपण बघूया आधी. जसं की शेवगा. शेवग्यामध्ये भरपूर ए सी अशी व्हिटॅमिन्स असतात, आणि आता तर जगभरात ते सुपर फूड म्हणून ओळखलं जातं.
1: बरं.
0: आपल्याकडे भारतात अतिशय एक सुंदर परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला काहीतरी एक महत्व आहे. जसं की आपल्याकडे मृग नक्षत्र निघालं की इकडे कोल्हापुरात तुम्हाला दिसेल की बाजारामध्ये भरपूर शेवग्याची पाला विकत मिळतो, आणि तो त्या दिवशी आपल्या पोटात जाणं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे ते आपल्याला उपलब्ध होतेच, आपल्या घरातला असेल तर फारच सुंदर. शेवग्याला की नाही भरपूर फुलं लागतात, आणि फुलगळ पण भरपूर होते, त्यामुळे पडलेली फुलं गोळा करून सुद्धा आपण त्याची भाजी करू शकतो.
1: ती कशी पद्धतीने करायची
0: सांगते ना?

0: फुलं टेंडर म्हणजे अगदी नाजूक असतात, म्हणजे त्यांना शिजायला वेळ बीळ काही लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर फार प्रक्रिया कुठल्याच करत बसू नये.
1: हा
0: म्हणजे तेलावरची किंवा तुपावरची फोडणी केल्यावर जिऱ्याची ती एक जरा परतायची असते, तिखट मीठ तुम्ही घाला आणि त्याला तुम्हाला हवं ते दाणे कूट घाला किंवा डाळीचं पीठ घालून ते हलकसं परतवून काढा.
1: बर
0: की झाली भाजी. हा म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही फुलांच्या भाजीला व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जितकं त्याच्यावर प्रोसेस कराल किंवा जितकी ती जास्त गॅसवरती उष्णता घेईल तितकं त्यातले जे गुणधर्म आहेत ते नष्ट होतील. त्यामुळे ती काळजी घ्यायची की त्याला खूप वेळ शिजवत बसायचंच नाहीये, सगळ्यात शेवटी ती करायची बनवायची आणि जेवायला बसायचं.
1: ती फुलं अशी डायरेक्टलीच वापर म्हणजे ती तुम्ही म्हणाला तशी छोटी आहेत त्यामुळे त्याचं कापणं बिपणं हाही प्रकार नसेल.
0: हा म्हणजे शेवग्याची फुलं कापली नाही तरी चालतात, फक्त ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी, निथळून घेतलेली, ती काळजी मात्र घ्यावी. हातग्याची भाजी ती तशीच आहे, फक्त त्याचे देठ आणि पुकेसर असतात ते काढून टाकायचे असतात आपल्याला. केळफुलाच्या भाजीत मात्र भरपूर आपल्याला
1: प्रोसेस
0: आहे. हा म्हणजे त्याला निवडण्याचाच एक त्याची पद्धत आहे, जिथे केळफूल उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची भाजी केलीच जाते, म्हणजे तो एक रिच्युअलच आहे. नॉन व्हेजिटेरियनला टक्कर देण्या इतकी त्याच्यात शक्ती आहे असं म्हटलं जातं. ऍक्च्युली पदार्थ करायला वेळ फारच कमी लागतो, पण त्याचं निवडणं जरा किचकट असल्यामुळे ती भाजी जरा केळफुलाची भाजी करताना त्याच्यामध्ये असा एक पाकळ्यांच्या मध्ये मध्ये एक असा प्लास्टिक सारखाच एक जरासा जाड भाग असतो पांढरा, तो आपल्याला बाजूला करावा लागतो. तो थोडासा कडवटही असतो आणि म्हणजे तो फार शिजत नाही चांगला, त्यामुळे तोंडात येतो. म्हणजे जशी काही काही भाज्यांची आपण सालं काढून टाकतो ना, तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
1: आणखी कुठली?
0: हातग्याची भाजी मी म्हणलं तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे. तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल तर दाणे कूट घालून करा नेहमीसारखीच. खरं जर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायच्यात कुठल्याही भाज्या, फक्त त्यांना खूप वेळ शिजवत बसायचं नाहीये, म्हणजे त्यातले गुणधर्म आपल्याला तसेच हवे असतील तर.
1: बरोबर.
0: ताज्या पळसाच्या फुलांची भाजी छान होते.
1: ती कशी करायची?
0: त्याचे देठ काढून टाकायचे, पुकेसर काढून टाकायचे, स्वच्छ धुवायचे आणि कांदा म्हणजे तुम्ही जर फोडणीत घातला आणि त्याच्यावरती शेवटी ही चिरलेली फुलं घातली आणि वाफवली आणि मग काय तुम्हाला दाणेकूट घाला, तुम्ही मसाले वेगवेगळे तुम्ही वापरू शकता तुमच्या हाताशी असणारे.
1: बरोबर.
0: पळसाचा रंग फार सुंदर दिसतो पण भाजी झाल्यावर मात्र ती जराशी काळसर होते, पण त्याच्यात गुणधर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात.
1: बर.
0: त्यामुळे ते म्हणजे जरूर त्याचं सेवन करावं. आपल्याला निसर्गाने इतकी भरभरून दिलेलं आहे, तो प्रखर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा काही फुलं फुलून येतात, पण ती जी सगळी फुलं आहेत ती शरीराला थंडावा देणारी आहेत. जसं की पळस, पळसाची भाजी अतिशय थंड असते. आदिवासी लोक भरपूर नाचणी पण खातात, ती थंड असते म्हणून, आणि तसंच या भाज्या पण खातात, त्यामुळे ते म्हणजे दिवसभर उन्हातही असतात पण म्हणजे त्यांच्यात उष्णतेचे रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प असतं.
1: बरोबर.
0: कारण त्यांच्या आहारात अशा त्याच्या गोष्टी येतात त्यामुळे.
1: बरोबर. पळस तुम्ही आता सांगितली ती वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे जनरली पळसाची भाजी ही केली जात नाही. आणखी कुठली रेसिपी आहे?
0: लाल भोपळ्याची फुलं.
1: बर.
0: लाल भोपळ्याला ना स्त्री आणि पुरुष म्हणजे असे दोन वेगवेगळे भाग असतात आपल्या निसर्गामध्ये.
1: बर.
0: तर वेलाला ना मेल फिमेल असे दोन प्रकारची फुलं येतात.
1: बर.
0: तर मेल फुलं असतात ती नुसतीच फुलं येतात आणि फिमेल फुलं असतात त्याला आधी छोटासा एक भोपळ्यासारखा एक गोल येतो आणि त्याच्या पुढे फुल लागतं, त्यामुळे ते ओळखायला फार सोपं असतं. तर त्यातली मेल फ्लावर्स म्हणजे फुलं तोडून घ्यावीत, ती भरपूरच प्रमाणात येतात.
1: बर.
0: पण ही फुलं तोडताना सुद्धा ना सकाळच्या वेळात तोडू नयेत, कारण त्यावेळेला ना भरपूर वेगवेगळे भुंगे, कीटक, पक्षी असे बागेत आलेले असतात आणि त्यावेळेला त्यांचं नैसर्गिक परागीभवन होत असतं.
1: बर.
0: तर त्यामुळे ते होऊ द्यावं.
1: बर.
0: ती वेळ टळून गेली की मग ती फुलं आपण वेलावरून भोपळ्याची काढावी आणि मग ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि भुकेसर काढून टाकावा आणि चिरून गोड दही घालून त्याची कोशिंबीर करायची.
1: बर.
0: अतिशय छान लागते.
1: म्हणजे नुसतं फक्त दही आणि ते भोपळ्याचं फूड.
0: हा, मीठ साखर, दाण्याचं कूट घाला, तुम्हाला जिरे तूप जिऱ्याची फोडणी दिली की अतिशय छान, इतकी चविष्ट लागते ती. पिवळ्या

0: रंगाची किंवा केशरी रंगाची जी फळं फुलं आहेत
1: बरोबर,
0: तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ए व्हिटॅमिन मिळतं. तर या भोपळ्याच्या फुलामध्ये भरपूर ए व्हिटॅमिन असतं आणि जितकं तुम्ही ते कच्चं खाल, कारण ते इतकं नाजूक सुंदर असतं, ते काही पचन बिचन असं यू होऊन जातं त्याचं. बरेच लोक त्याची भजी करतात,
1: म्हणजे या फुलांची,
0: फुलांची भजी.
1: बर,
0: अतिशय छान लागते ही भजी.
1: पण ती आपण चिरून घालून,
0: चिरून पण नाही, ती म्हणजे पाकळ्याचीच अख्खं बुडवून, हा फुलंही अख्खं बुडवतात किंवा पाकळ्या म्हणजे दोन दोन तीन त्याचे भाग करून पिठात बुडवून त्याची भजी केली जाते. तशी ती शेवग्याची फुलांची पण भजी छान होते.
1: बर,
0: हा ती फार छान लागते. किंवा त्याचे पॅटीस छान लागतात शेवग्याच्या फुलांचे, म्हणजे बटाट्याबरोबर ती फुलं घातली, पोषण मूल्य वाढतं.
1: बर,
0: आणि तळून काढण्यापेक्षा शॅलो फ्राय करावी.
1: वा,
0: फारच टेस्टी लागतात, कुरकुरीत
1: छान
0: आणि लगेचच वाफली जातात. त्या पॅटीसमध्ये शेवग्याच्या पानांची पावडर घालायची. स्मूदीज मध्ये पण तुम्ही घालून हे पिऊ शकता, त्याचा सूप करू शकता शेवग्याचं. हा म्हणजे शेवग्याचं सूप करताना ही फुलंही घाला त्याच्यात.
1: बर,
0: म्हणजे अवेलेबल असतील तर सुकवून ठेवली तरी चालतात. म्हणजे आता भरपूरच आली आहेत, एकाच वेळेला काही सगळं घरात करणं शक्य नाही. बऱ्याचदा तर असं होतं की मुलांना आवडत असतं पण मुलं घरी नसतात, त्यावेळेला ही जर फुलं सुकवून ठेवता आली तर मुलं आल्यावरती त्यांना त्याचा आस्वाद देता येतो. थोडी जास्त लागते कदाचित,
1: पण
0: वाळवल्यामुळे, पण गुणधर्मात फारसा फरक नाही पडत.
1: झाडांचा उपयोग करत असताना किंवा झाडं आपण लावलेली असताना खाली पडलेल्या गोष्टी आपण झाडून फेकून देतो, आणि या अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून सुद्धा तुमची जर बाग छान असेल.
0: अगदीच अगदीच, एक ठराविकच तो बहार असतो बघा, म्हणजे शेंगा धरायच्या आधी त्याला चिक्कारच फुलं लागतात.
1: बर,
0: हा आणि सगळ्या फुलांचा काही शेंगा नाहीत होत, ती खालीच पडून जातात, त्यातलं काहीच म्हणजे फलित होतात. मग अशा वेळेला तुम्ही एखादं कापड साडी बिडी खाली घालून ठेवली झाडाच्या खाली, हा तर ते आपल्याला मातीत मिसळण्यापासून आपण वाचवू शकतो. आणि म्हणजे आपल्याकडे तर म्हणजे इकडे कोल्हापूर या भागामध्ये गौरी आल्या की त्यांना आल्या पाल्याची भाजी खायला घालतात, मग त्याच्यात भोपळ्याची पानं असतात, मग त्याच्यात पण आपण ती फुलं घालू शकतो असतील तर.
1: बरोबर,
0: किंवा ती ऋषीपंचमीची जी भाजी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही फुलं वापरू शकता.
1: ओके,
0: तुमच्या आजूबाजूला असणारी वेलांवरती ज्याची फळं होतात त्याची फुलं खाण्यासारखीच असतात ना,
1: केव्हाही
0: नाही का. हा म्हणजे हा जो प्रश्न असेल की कोणती फुलं खावी, तर म्हणजे
1: वेलवर्गीय जे आहेत त्याला येणारी फुलं ही आपण
0: खाण्याला योग्य असतात.
1: बरोबर,
0: आणि विकतची हायब्रीड आणू नयेत. बिया पेरून ज्याची रोपं उगवून येतात अशी जी आपली देशी वाणं आहेत ना त्यांची फुलं वापरावी.
1: आणखी कुठल्या रेसिपीज आहेत?
0: आता आपण फुलांपासून ना वेगवेगळी सरबत आपण तयार करू शकतो.
1: बर, ती फुलं कुठली कुठली आहेत?
0: या फुलांचं सरबत बनवण्याचे भरपूर फायदे, मगाशी मी सांगितलं त्याच्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स आणि त्यातले जे रंग आहेत ते नॅचरल रंग आहेत, त्यामुळे आपण बिनधास्त सगळ्यांना म्हणजे आबाल वृद्धांना ते खायला घालू शकतो. बरेचदा असं होतं की आपण सुरुवातीला पदार्थ डोळ्यांनीच खातो.
1: खरंय,
0: रंगीबेरंगी सरबत बघितली की आपल्याला म्हणजे ती प्यावीशीच वाटतात, मजेदारच वाटतात, सगळ्यांना ती आवडतात.
1: बरोबर,
0: म्हणजे हे नॅचरल कलर्स तुम्ही मुलांना देऊ शकता बिनधास्त.
1: कोणती कोणती फुलं आहेत?
0: तर पहिलं प्रथम मी तर नाव घेईन गोकर्ण. म्हणजे हल्ली परत ते सुपरफूड नंतर म्हणजे गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा बटरफ्लाय पी टी
1: बर
0: म्हणून ती फार फेमस आहेत.
1: बर,
0: आपण ते रोज पिऊ शकतो आपल्या दारात जर गोकर्णाचा वेल असेल तर. अगदीच, म्हणजे ते प्यावंच. निदान सरबत जरी गोड म्हणून नाही प्यायलं तरी त्या फुलांचं पाणी निळ्या रंगाचं जर असं साध्या पाण्यासारखं त्याला काही चव नसते किंवा वास नसतो, त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळी म्हणजे फळं वापरून जसं की लिंबू, आवळा, स्टार फ्रूट. स्टार फ्रूटला पण फारसा रंग नसतो पण ती असतात आपल्याकडे, त्याचं सरबत फार छान होतं. तर आंबट फळांच्या चवीचा आणि या
1: निळ्या
0: रंगाचा वापर करून आपण तऱ्हेची सरबत तयार करू शकतो.
1: पण हे मूळ तुम्ही जे म्हणालात की निळ्या रंगाचं पाणी छान तयार होतं ते कशा पद्धतीने?
0: सांगते तुम्हाला, ताज्या फुलांचं तर म्हणजे फारच छानच होतं, पण ही फुलं सुकवून ठेवली तरी ती स्टोअर पण करून ठेवता येतात कारण त्याचा एक सीझन असतो तेव्हा भरपूरच फुलं येतात.
1: हो,
0: आणि आपल्याला प्रत्यक्ष सरबत करायला एक ग्लास सरबत करायला एक तीन चार फुलं पुष्कळ होतात, अगदी खूपच त्याचा छान रंग येतो.
1: बर,
0: तर ती

0: पेट काढून आपण ग्लासमध्ये ठेवली आणि वरून उकळतं पाणी घालायचं. जरासा म्हणजे कल्पना वाईट वाटू शकते पण त्याचा अंतिम रिझल्ट फार चांगला आहे की त्याचा काही क्षणातच रंग येतो.
1: बर,
0: अतिशय सुंदर निळा रंग आपल्याला त्याच्यापासून मिळतो. आणि हा निळा रंग आपण बाटलीमध्ये भरून एक त्याचं शेल्फ लाईफ चांगलं महिनाभर आहे, म्हणजे फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याकडे किती पार्टी आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे आम्ही तर सरबत पार्टीज करतो, वेगवेगळ्या रंगाची नॅचरल सरबत प्यायची. तर हा जो रंग निघालेला आहे तो फुलं गाळून बाजूला करायची आहेत आणि हा रंग स्टोअर करू शकतो किंवा लगेच तुम्ही वापरू शकता.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला तसं लिंबू पिळून वगैरे लिंबाचं.
0: हा, आणि लिंबू पिळल्यावर एक जादुई रंग त्याला जांभळा रंग येतो.
1: अरे वा,
0: फारच सुंदर जांभळा रंग तो येतो. आणि तुम्ही तेच पाणी बर्फाच्या क्यूब्सच्या त्या ट्रे मध्ये घातलं तर तुम्हाला निळ्या रंगाचे बर्फ मिळतात.
1: क्या बात आहे, म्हणजे डोळ्यासमोर चित्र आलं.
0: हो, फार सुंदर. तर ते निळे गोळे आपण बर्फात
1: किंवा आपण अगदी साधं लिंबाचं पांढऱ्या सरबतात जरी ते
0: घातले आणि त्याच्यात ते सुरुवातीला निळे आणि मग ते विरघळल्यावरती जांभळा रंग येतो आणि ते फारच सुंदर दिसतं.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की जरी त्याला चव नसली तरी त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत
0: भरपूर. अतिशय औषधी आहे म्हणून तर ते म्हणजे जगभरामध्ये इतकं लोकप्रिय आहे. आणि 100 ग्रॅम फुलाचं पाकिट आपण जर विकत ऑनलाईन मागवलं तर ते 400 ते 600 रुपये इतकं त्याची किंमत आहे.
1: खरंच आपल्या पर्सात किती खजिना आहे.
0: आणि म्हणजे आपण मल्टी उपयोग करू शकतो त्याचा, की देवालाही व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ती अगदी बाजूला काढून घ्यायची आणि त्याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: या गोकर्णाच्या फुलांचा रंग आहे ना, तो रंग तुम्ही धिरड्यामध्ये घालू शकता. तुम्ही जर तांदळाचं धिरडं करायचंय तर या निळ्या रंगामध्ये करा. किंवा मोदकाच्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये घाला. किंवा तांदळाची खीर काही जण करतात त्याच्यात हा रंग घालू शकता. निळ्या रंगाची खीर होईल.
1: बर.
0: त्याच्यानंतर ही फुलं केक वरती तुम्ही ठेवू शकता. किंवा म्हणजे भाज्या करताना आता बटाट्याची भाजी केलेली आहे आपण, तर काहीतरी एक गंमत आणायला त्याच्यात तुम्ही भाजी फुलं घालू शकता. किंवा कोणत्याही भाजीमध्ये स्मूदीमध्ये तुम्ही फुलं घालू शकता. म्हणजे ती पोटात घेण्यासाठी आपण वेगवेगळे सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही. आता सूपामध्ये घालू शकता.
1: म्हणजे एक कलर पण आणि पौष्टिकता वाढवणं दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो.
0: अगदीच. म्हणजे ते पांढऱ्या रंगाचं आपण ह्याचं सूप करतो ना मक्याचं, तर त्याच्यामध्येही फुलांचा म्हणजे रंगाचा ड्रॉप घालून बघा. फार सुंदर रंग,
1: सुंदर कल्पना आहे.
0: म्हणजे आपल्याकडे अन्न प्रेझेंट करताना किंवा खायला घालताना किंवा डेझर्ट्स मध्ये तुम्ही घालू शकता.
1: ओके.
0: तर त्यावेळेला ती बरीच फुलांनी सजवलेली डेझर्ट्स जर आपल्या डोळ्या म्हणजे समोर आली किंवा आईस्क्रीम तुम्ही म्हणजे हा रंग जर व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घातला तर निळ्या रंगाचं तुम्ही आईस्क्रीम मुलांना देऊ शकाल.
1: मस्त.
0: हा, इतका सुंदर निळा रंग येतो.
1: खरं
0: कारण तो ओरिजिनल निळा रंग तसाच राहतो आईस्क्रीम मध्ये वापरताना, कारण तिथे आंबट गोष्टीशी त्याचं हे येत नाही.
1: बरोबर. पण मग त्याला दुधाला काही प्रॉब्लेम येत नाही.
0: काही नाही
1: म्हणजे आपण
0: किंवा मग तुम्ही आईस्क्रीम करायच्या वेळेला सगळं तयार आहे तर ते मिश्रण गार झाले तर त्यावेळेला हा कॉन्सन्ट्रेटेड रंग तुम्ही घालू शकता.
1: नुसता तुम्ही घातला तरी चालू शकतं
0: आणि पुढे सेट करायला ठेवू शकता.
1: आता हे गोकर्णाचं झालं. दुसरं आणि असं कुठलं फुल आहे?
0: जास्वंदी.
1: बर.
0: जे आपल्या घरामध्ये आपण उगवून आणू शकतो. म्हणजे एखादा जास्वंदाचं फूल आले ते मी आज देवाला घातले आणि दुसऱ्या दिवशी मी त्यातला भूकेसर आणि देठ काढून टाकलेत. त्याच्या 4 बाकड्या त्या मी ग्लासमध्ये घालते, गरम पाणी त्याच्यातनं घालते आणि सुंदर किरमिजी रंग त्याला येतो.
1: वा,
0: हा फार सुंदर रंग असतो तो. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे वापरायचा. त्यात लिंबू पिळलं की लाल भडक रंग रक्तासारखा सुंदर रंग येतो.
1: बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोकर्णाचं पाणी सांगितलं त्या पद्धतीनं हे जास्वंदीचं पाणी यूज करू शकतो
0: आणि मग लिंबू वापरून त्याचं सरबत करू शकता. आवळा वापरला ना मी तर आवळ्याचाच रस काढून ठेवलेला असतो. तर तो रस जर वापरला तर ह्यांचे फार सुंदर रंग मिळतात. म्हणजे पेस्टल शेड्स मिळतात आपल्याला.
1: ओके.
0: लिंबामुळे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शेड्स मिळतात पण असं रंगांचं व्हेरिएशन करून आपण सरबत सर्व करू शकतो.
1: किती छान.
0: हो, फारच देखणी होतात. किंवा हे नुसतंच पिऊन घेतलं तरी चालतं. हा, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये ते घातलेलं आपण ते चेहऱ्यावर

0: किंवा त्वचेवर लावण्यापेक्षा पोटात घेतलं हा तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. अशी देठ आणि पुकेसर काढून ठेवला तर ती फुलं पण 3 दिवसात चांगली सुकतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवणूक त्याची करून ठेवू शकतो.
1: म्हणजे ही जी फुलं आहेत याची साठवणूक करून ठेवल्यामुळे आपण पुढे कधीही
0: वापरू शकतो. पळसाची फुलं तशी आपण साठवून ठेवू शकतो. त्याचा फार देखणा पिवळा रंग इतका छान येतो.
1: याच पद्धतीनं गरम पाणी
0: पद्धत हीच आहे.
1: बरं,
0: हा फक्त तुमच्याकडे फुलं पाहिजेत. ताजी फुलं असतील तर उत्तम, सुकवून ठेवली असतील तरी फार. तर काय, ताजी फुलांचं काम 2-3 फुलांमध्ये होत असेल तर 5-6 फुलं लागतील.
1: ओके, पण याचा पिवळा रंग
0: हो आणि गुणधर्मामध्ये काही फरक नसतो.
1: म्हणजे थोडक्यात बघितलं तर आपण निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग म्हणजे नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
0: हो, तसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता. तेरड्याचा गुलाबी,
1: बर,
0: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल, डार्क गुलाबी, तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता.
1: बर,
0: नुसतं प्या. त्या पाण्यामध्ये

0: नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
1: हो तसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता.
0: हो
1: तेरड्याचा गुलाबी
0: बर,
1: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल डार्क गुलाबी
0: बर,
1: तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता.
0: बर,
1: नुसतं प्या. त्या पाण्यामध्ये जरास जिऱ्याची पावडर घातली किंवा मी काय करते, मी वेगवेगळ्या मसाल्यांचंच पाणी तयार करते.
0: बर,
1: ते ह्या पाण्यात मिसळते, त्याला एक चव येते. पण साखर म्हणजे डायबिटीस असणाऱ्या लोकांचा असा प्रश्न असतो की मग आम्हाला ते कसं मिळणार.
0: बरोबर,
1: पण मग ते तुम्ही तसंच पिऊ शकता. वेगवेगळे फ्लेवर्स त्याला तुम्ही द्या, म्हणजे जसं की धणे, जिरे, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, त्याचा पण एक छान वासही येतो.
0: बर,
1: आणि फ्लेवर चांगला येऊ शकते आपल्याला. सैंधव मीठ घाला, लिंबू पिळू शकता.
0: म्हणजे हे सगळं तुम्ही जे पदार्थ सांगितले त्याचं एक लिक्विड तयार करून त्याचा तुम्ही ह्याला फ्लेवर, म्हणजे कलर आणि इकडं फ्लेवर,
1: कलर थोडा कमी होऊ शकतो पण अंतिमतः आपल्याला त्याचे गुणधर्म मिळणार आहेत.
0: बरोबर,
1: त्याला काही वास नसतो, त्यामुळे ते मी रंगीत पाणी पिऊन घेते, त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत राहतात. तुम्ही प्रत्येक वेळेला सरबत केलं पाहिजे असं काही
0: नाही. पुढची आणखी काही रेसिपी आहे?
1: आपण गुलाबाचं सरबत आपण तसं करू शकतो.
0: बर,
1: गुलाबाची म्हणजे गुलकंद ज्या गुलाबाचा केला जातो, देशी गुलाब ज्याला फार सुंदर वास असतो तोच वापरावा.
0: बर,
1: कारण त्याला फ्लेवर फार असतो. गुलाबाचा रंग इतका येत नाही म्हणजे पाण्यात घालून, पण त्याचा सुंदर अरोमॅटिक थंडावा आपल्याला मिळतो.
0: आपण असं म्हणूया की मगाचा जास्वंदीचा रंग आणि गुलाबाचा,
1: करेक्ट, असे परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्ही अगदीच
0: करू शकतो.
1: मोगऱ्याची फुलं पाण्यात घालून ठेवली
0: फ्लेवर,
1: हा 15-20 मिनिटात त्याला फार सुंदर वास यायला लागतो. माठातही टाकली जातात, पण ती फार वेळ ठेवू नये नाहीतर मग ती कडवट होतात. ते पाणी आपण वेगवेगळे हे रंग वापरू, फळ कुठलं तरी आंबट वापरू, कैरीचा रस किंवा किस त्याचं पाणी पण तुम्ही वापरू
0: शकता.
1: म्हणजे कैरी, लिंबू, आवळा, स्टार फ्रूट, त्याचा पांढऱ्याच रंगाचा ज्यूस निघतो. त्याचं तुम्ही रस काढून ठेवला आणि मीठ साखर घालून जर रस काढून तुम्ही जर बाटलीत भरून ठेवला तर महिनाभर त्या रसाचा वापर तुम्ही करू शकता आणि सरबत बनवू शकता. म्हणजे हा त्याच्या फळाचा उपयोग झाला.
0: ही वेगवेगळ्या फुलांची सरबत आपण आता बघितली, आणखी कुठल्या पद्धतीने या फुलांचा वापर केला जाऊ शकतो?
1: आपल्याकडे भरपूर प्रमाणात ऊन असतं आणि ऊन असल्यामुळेच भरपूर प्रमाणात आपल्याकडे फुलं उगवून येतात. तर ही जी गुलाबाची फुलं आहेत ताजी, त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत फक्त, आणि खडीसाखर काचेच्या बरणीमध्ये खडीसाखर पाकळ्या, खडीसाखर पाकळ्या असे थर देत
0: द्यायचे
1: आणि उन्हात ती बरणी नेऊन ठेवायची.
0: बर,
1: आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दोनच फुलं आली मग त्याचं मी कसा गुलकंद करू. ठीक आहे, आज दोन फुलं आली आहेत तेवढंच ठेवा.
0: बर,
1: परवाच्याला अजून एकच फुल आलंय, परत त्याच्यावर
0: लेअर घालत राहा.
1: हा म्हणजे मी तर ती बरणी आहे ती गच्चीवरच ठेवलेली असते. फूल आलंय का म्हणून मी साखर थोडीशी घेऊन जाते आणि ते करत राहते.
0: म्हणजे ते लेअर घालत गेलं की तयार
1: होतं. अगदी अगदी,
0: म्हणजे अगदी घरच्या घरी सुंदर असा हा गुलकंद
1: हो,
0: आणि गॅसची सुद्धा आवश्यकता नाही.
1: नाही नाही, अगदी
0: किती सुंदर.
1: म्हणजे आपल्याकडे ती पद्धत आहे वाळवणं नाही का आपण घालत. तुम्हाला वाळवण्यावरून मला आठवलं की हे रंग तुम्ही पापड्यांमध्ये कुरड्यांमध्ये घाला.
0: हो, मग अशी सांगितलेलं आहे.
1: फार सुंदर रंग पापड्यांना येतो, कारण मी हे प्रयोग केले आहेत. थोडे फेंट येतात
0: खरं,
1: पण रंग मात्र येतात,
0: येतो. तुम्ही जास्त पुन्हा अपायकारक काहीच नाही,
1: अजिबात नाही. बिंदास
0: मिळालं तर त्यातनं चांगली पौष्टिक मूल्यच मिळतील आपल्याला.
1: पण हा म्हणजे नॅचरल कलर.
0: बरोबर,
1: हा काही काही फुलं आहेत ना ती खाण्याच्या योग्य असतात. आपल्याकडे ती फारशी येत नाही, पण गुलाबाची फुलांच्या पाकळ्या बघा मिठाईवरती घातलेल्या असतात, किंवा गुलाबजाम मध्ये घालतात, बासुंदीमध्ये घालतात, रबडीवर घालतात.
0: बर,
1: म्हणजे ती सुकवून ठेवलेली आपण अशा प्रकारे सजावट
0: म्हणून वापरू शकतो,
1: म्हणून आपण घालू शकतो. केक वर पण घालतात. म्हणजे आता असं आहे की डायंथस, व्हायोला, कॅलेंडुला, पॅन्सी ही जी फुलं आहेत ना ती सगळी इडिबल आहेत.
0: बर,
1: म्हणजे खाण्यासारखी आहेत. तर ती केक वरती घालतात, ब्रेड वरती लावतात.
0: बर,
1: त्याची नावं इंग्लिश आहेत, त्याची मराठी नावं मला माहितीच नाहीयेत. म्हणजे डायंथस आपल्याकडे येतात ती.
0: बर,
1: पण ती खाण्यासारखी आहेत फुलं. झेंडूची फुलं पण तुम्ही अशा तऱ्हेने वापरू शकता. म्हणजे झेंडूचं तुम्हाला माहित असेल की पाकळ्या म्हणजेच त्याचं बी असतं खाली, त्याला काळा एक रंगाचं छोटीशी काडी असते प्रत्येक पाकळीला.
0: बरोबर,
1: तर त्या तुम्ही कुंडीत घातल्यावरती जी रोपं उगवून येतील ना, त्या रोपांची फुलं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्याचा पाणी पण वापरून तुम्ही

0: सरबत करू शकता.
1: ओके,
0: त्याचा पण सुंदर
1: रंग येतो.
0: हा, असा छान केशरी रंग इतका सुंदर येतो.
1: छान
0: तर त्या रंगाचा वापर तुम्ही बिर्याणीसाठी पण करू शकता. साखर भात, नारळी भात, केशर नसेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही पारिजातकाच्या फुलांचा देठ वापरू शकता.
1: बरोबर, केशरी रंग,
0: केशरी रंग येण्यासाठी अगदी फार सुंदर रंग आहे त्याचा. रंगांची जी लयलूट आपल्या आजूबाजूला आहे तर ती आहारात आपण
1: नक्कीच वापरू शकतो.
0: आता जाता जाता तुम्हाला सांगते, आंबाडीची जी आपण भाजी लावतो तर त्याला सुंदर फुलं येतात, भडक एकदम किरमिजी रंगाची.
1: बर.
0: आणि ती अतिशय आंबट असतात चवीला.
1: हो, हो.
0: आणि त्याची चटणी छान होते. त्याचं सरबत छान होतं. रंग त्याचा इतका देखणा असतो त्या आंबाडीच्या फुलांचा. किंवा ही जी आंबाडीची स्पेशली फुलं आहेत ना, त्याची चटणी आपण करू शकतो.
1: बर.
0: म्हणजे ती वाटू शकतो. ते वाटून त्याच्यात तुम्ही पाणी घालून तो जाड पातळ रंग पण त्याच्यात करू शकता.
1: बर बर बर.
0: आणि ह्याचे क्यूब्स करून ठेवले की सरबतांमध्ये ते फार छान लागतात.
1: त्याच्यात थोडासा आंबट फ्लेवर
0: असतोच. मोहितो फार छान, अलीकडे मुलांना मोहितो फार आवडतं सगळ्या. तर असे हे जे रंग वापरून जर तुम्ही पाण्याऐवजी सोडा घालायचा आहे म्हणजे सरबत तयार करताना, रंग आपण पाण्यातच एक्स्ट्रॅक्ट त्याचं काढून घ्यायचं आहे, पण त्या बनवताना त्यात सोडा आणि भरपूर पुदिना आणि बर्फ घातला की घरच्या घरी आपण वेगवेगळी मॉकटेल्स मुलांना देऊ शकतो.
1: खरं म्हणजे सध्या क्रेज आहे.
0: क्रेज, हा.
1: वेगवेगळी साधं सोपं आहे, फक्त आपण नैसर्गिक रंग जे मगाशी आपण सांगितले त्याचा वापर करून छान करू शकतो.
0: म्हणजे अननसाचा रस असेल तर त्याच्यावरती हा गोकर्णाचा निळा रंग हळूहळू हळूहळू घालत गेलं बारीक धार, तर आपल्याला दोन वेगवेगळे रंग ग्लासात दिसू शकतात.
1: किती सुंदर.
0: हा, म्हणजे मॉकटेल्स वेगवेगळी
1: करू शकतो.
0: हा, आणि हेल्दी.
1: आणखी अशा कुठल्या वनस्पती आहेत त्या ज्याचा वापर वेगळ्या पद्धतीने आपण आहारात करू शकतो?
0: त्याच्यामध्ये फार महत्वाची वनस्पती आहे कडुनिंब.
1: बर.
0: म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण गुढीपाडव्याला ते एक बाळ कडूच पाजलं जातं की आपल्याला सगळ्या प्रकारच्या चवी आणि कडू गोट गिळता यायला पाहिजेत आयुष्यात, म्हणून आपल्याला ते त्याची चटणी आपण करतो. त्याच्यात आपण गुळ जिरे वगैरे घालतो किंवा म्हणजे आंबटपणासाठी आपण त्यावेळेला कैरी अवेलेबल असते, कैरी वगैरे घालतो. तसंच कैरी आणि गुळ आणि जिरे पावडर वापरून आपण कडुलिंबाच्या फुलांचं सरबत करू शकतो.
1: बर.
0: ते अतिशय थंडावा देणारं आहे सरबत.
1: बर बर.
0: अर्धवटी फुलं कडुलिंबाची आणि 3 ग्लास पाणी, थोडा गुळ आणि कैरी किसूर आणि 1/2 टीस्पून मिरपूड आणि आल्याचा किस.
1: बर.
0: आणि थोडस मीठ. हे सगळं पाण्यात गुळ विरघळवून घ्यायचं आणि हे सगळे साहित्य त्याच्यात घालायचंय. हे थोडा वेळ जर ती फुलं भिजत घातली ना तर ते पाणी आपल्याला वापरतात. फुलं चांगली कुसकरून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये.
1: बर बर बर.
0: आणि त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो या सगळ्या मिश्रणामध्ये घातला की अतिशय सुंदर कडुलिंबाचं सरबत तयार होत. चरबी वेगानं कमी होते या सरबतामुळे आणि चयापचय क्रिया वाढते, पचन फार चांगलं होतं. म्हणजे अगदी कडू ती नसतात, म्हणजे पानं इतकी, म्हणजे त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो. काही आंबट फळं वापरून त्याच्या बरोबर त्याचं कॉम्बिनेशन केलं.
1: खरं तर पदार्थ वेगवेगळे आपण करतच असतो, पण हे वेगळ्या पद्धतीचे वेगळे पदार्थ असं आपण म्हणूयात. तुम्ही मगाशी म्हणालात की फुलांबरोबर पानांचा सुद्धा काही ठिकाणी वापर केला जाऊ शकतो, तर तसं
0: म्हणजे अशा अनेकानेक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आहारात असायला पाहिजे. गणपतीची जी 21 आपण पत्री असते की नाही,
1: हो,
0: एक ऊर्जा पेय तयार करू शकतो. धोत्रा, केवडा, रुई असं हे सोडलं, दुर्वांचा रस तर आपल्याकडे म्हणजे घेतलाच जातो पोटात. आघाडा, मरवा, तुळस, बेल, जाई, जुई, पारिजातक, शमी, पिंपळ, त्याच्यानंतर अर्जुन, आंबा. कण्हेराचं घेऊ शकत नाही आपण, ते देवाला भाऊ शकतो, पण त्याच्यातनं चिकट ज्याच्यात द्रव येतो ती पानं आपण आहारात घ्यायची नाही. मधुमालती, बोर, हदगा, डाळिंब आणि गोकर्ण आणि माका हे तर आम्ही घेतोच, शिवाय वेगवेगळ्या म्हणजे आंबा, पेरू, डाळिंब ज्याची रस निघू शकेल अशी चांगला फ्लेवर देणारी, थोडासा पालकाची पानं, कोथिंबिरीची पानं, म्हणजे हे सगळं आम्ही घेऊन आम्ही रस काढतो.
1: बर.
0: आणि आता तो एक प्रकारचा काढाच झाला ना, न उकळलेला कच्चाच आहे हा रस. कच्चा आहे, मिक्सर मधून काढलेला आहे. याच्यात झेंडू

0: पण आहे, आडुळसा तुमच्याजवळ असेल तर ते तो तुम्ही घालू शकता. पारिजातकाच्या पानांचा वेगवेगळे औषधी उपयोग आपल्याला माहिती आहे, म्हणजे ही जी मी आता नावं घेतली ती सगळी औषधी वनस्पती ह्या आहेतच.
1: बरोबर.
0: त्या सरबताला चव आणण्यासाठी पाणीपुरीचं पाणी आपण जसं करतो तसं करायचं.
1: बर.
0: चिंच, गूळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला, जिरेपूड घाला आणि पुदिना घाला, अशा तऱ्हेचं ते पाणी ह्या सगळ्या पाण्यात मिक्स केलं आणि थंड सर्व्ह केलं की कोणाला कळतच नाही की आपण काय पितोय. म्हणजे आमच्याकडे तर त्याला आयुर्वेदिक पाणीपुरी म्हणून पण आपण ते खाऊ शकतो असं सगळ्यांना वाटतं.
1: खरं आहे.
0: आणि आम्ही त्याची पाणीपुरी ते पाणी घालून ते पिऊ पण शकतो. आणि मला आठवतंय की आम्ही एका कॉलेजमध्ये म्हणजे पत्री काय काय असतात त्याचं एक एक्झिबिशन आम्ही मांडलं होतं, कारण माहितीच पडत नाही. मग आम्ही त्याची झाडं घेऊन गेलो होतो, सगळ्याचा आम्ही डिस्प्ले होता. मग आम्ही हे ऊर्जा पेय सगळ्यांना पाजलं होतं. तर तिथले प्रोफेसर म्हणले आम्हाला नको हे जरा काढ्यासारखं दिसतंय. तर मग मी त्यांना मुद्दाम आग्रह करून एक घोटभर सर घेऊन बघा. त्यांनी पिल्यावर हळूच त्यांनी पुढचा परत ग्लास पुढे केला की अजून मिळेल का थोडस. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींचा आपण आहारात वापर करावा जरूर.
1: असं आपण म्हणूया की निसर्ग भरभरून द्यायला बसलेला आहे, फक्त आपण घ्यायला हवंय असं आहे. आणि त्याचा जितका जास्त पद्धतीनं आपण उपयोग करू शकू. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ही फुलं जी आहेत ही आपल्या परसदारातली असावीत, कुठलेही रासायनिक त्याच्यावरती कीटकनाशक वगैरे मारलेलं नसावं. सूर्यप्रकाशात उगवलेली झाडं जी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही ज्या काही पाककृती सांगितल्या त्या पद्धतीनं आहारामध्ये आपण या फुलांचा वापर नक्की करू शकतो. आणि तुम्ही त्याचा सगळ्याचा अनुभव घेतला आहे.
0: म्हणजे रोजच घेत भरभरून वापर करा. आणि माझ्या कुंडीत एकच फुल आलंय किंवा दोनच फुलं आली आहेत तर मग मी कशाला त्याचं काय करू, तर असा अजिबात विचार करू नका. त्यापासून जे मिळणारे गुणधर्म आहेत ते छोटेसे जरी असले तरी तुमच्या शरीराला ते आवश्यक आहेत. त्यामुळे समजा आज माझ्याकडे एकच फुल आलंय जास्वंदीचं तर मी त्याचं पाणी पिणारच आहे. त्याचं सरबत जरी नाही प्यायलं तरी मी त्याचं पाणी पिईन. वेगवेगळ्या पद्धतीने मी ते माझ्या पोटात कसं जाईल ते बघेन. दुसऱ्या दिवशी गोकर्णाची आली असतील, तिसऱ्या दिवशी कदाचित झेंडूची असतील, म्हणजे किंवा आपण साठवून ठेवलेली असतील काही, तर म्हणजे उलट ते फार अभिमानानेच प्यायला पाहिजे. सुंदरशा कपांमध्ये किंवा ग्लासमध्ये ते तुम्ही घेऊन दुपारच्या वेळेला कांबीम झाल्यावरती मुद्दाम ते करून, म्हणजे त्याचं नाव बदला पाहिजे तर हिबिस्कस टी म्हणा किंवा बटरफ्लाय पी टी म्हणा.
1: ओके.
0: आणि हा म्हणजे जरा त्याला एक्झॉटिक हे दिलं की ते जरा छान वाटतं.
1: नक्की.
0: आणि आपल्या मैत्रिणींना पण ते पाजा सगळ्यांना.
1: नक्की.
0: आणि आनंद घ्या.
1: नक्की. आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच नंतर दिसतील.
0: हो हो. म्हणजे हे जे ऊर्जा पेय आहे मगाशी मी बोलले ते जर सातत्याने 21 दिवस घेतलं ना त्वचेवरती ग्लो येतोच.
1: तर खरंच खूप छान वाटलं चित्रा ते तुमच्याशी बोलून. आणि वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आज कळल्या, वेगळ्या प्रकारच्या फुलांपासून करता येणाऱ्या. आणि अगदी सहजपणे ही झाडं आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये. तर सख्यानो नक्की हे सगळे जे पदार्थ सांगितलेले आहेत किंवा या ज्या छोट्या छोट्या रेसिपीज आज चित्राताईंनी सांगितल्या त्या नक्की ट्राय करून बघा. आणि चित्राताई तुम्ही आज आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि छान आम्हाला वेगळ्या रेसिपी सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळी कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आपण जाणून घेतल्या चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मैत्रिणींनो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता ऐकूया पाऊस वेळ हा स्वाती पाध्ये यांचा ललितबंध.
1: पाऊस न आवडणारी माणसं क्वचितच असतील. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पडणारा पाऊस तर फारच छान वाटतो. उन्हाच्या तीव्र भाजून काढणाऱ्या झाडांनंतर येणारा पाऊस आतून बाहेरून चिंब भिजवत जातो. एखाद्या गृहिणीनं कानाकोपऱ्यातून घर लख करावं तसा पाऊस धावत धावत सगळ्या गल्ली बोळातून मोठ्या रस्त्यांवरून धावत सगळं स्वच्छ आणि चकचकीत करत जातो. सोबतीला कवेत हिरवाई घेऊन येतो. रोजचीच झाडं पानं फुलं ओले ती नाहत असताना माणसाचं खुजेपण जास्तच तीव्रतेनं जाणवतं. झाडाची कितीही निगा राखली तरी एका पावसानं येणारी सर्वांग तजेलदार नवाहळी काही औरच असते. विजेच्या तारांवरून धावत ओळीत जाणारे पावसाचे थेंब आणि मागून येणाऱ्या थेंबांच्या वेगामुळं न मावलेली थेंबांची खाली येणारी ओळ आणि ओळी ओळींच्या तयार झालेल्या सरी असा सलग प्रवास सुरू असतो. मध्येच पावसाची झड कमी झाली की लगेच आडोशाला बसलेल्या चिमण्या छोटे पक्षी साळुंक्या मजेत अंग धुताना दिसतात. पंख फडफडवून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. भिंतीतून घराघरांच्या मिळेल त्या मोकळ्या जागेतून दगडाविटातून जमेल तिथून हिरवाई जन्म घेताना दिसते. सांदरी कोपऱ्यात जीव धरलेल्या या रान तृणांना किती गोड नाजूक इवलाली पिवळी जांभळी फुलं येतात. डाळीच्या एका दाण्या इतकी लहान फुलं जमेल त्या ताकदीनं आनंदानं डुलत असतात. त्यांच्या आयुष्याच्या एका दिवसाचंही ते सोनं करतात. किती छोटं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे पण तेही देखणेपणानं स्वतःच्या समाधानासाठी समृद्ध जगून दाखवण्याचं कसब यांच्याकडूनच शिकलं पाहिजे. पाण्याच्या डबक्यातून बुचूक बुचूक आवाज करत चालत जायचं आणि स्वतःचं वय विसरायचं. शाळेला जाताना आणि शाळेतून येताना तर पावसाला अचूक समजतं. दिवसभर भिजलेलं दप्तर कपडे सांभाळत शाळेत बसायचं आणि संध्याकाळी पुन्हा येताना जोरदार पावसाची गाठ ठरलेलीच. शाळेत परत येताना जमेल तितक्या डबक्यात पाय नाचवायचे, उड्या मारायच्या, मोठ्या वाहनांनी उडवलेल्या कारंजात नखशिकांत भिजायचं, घरात पोचल्या पोचल्या आजी ताबास घ्यायची. त्या छोट्या वयातही खूप मोठे केस होते त्यामुळं पुरं डोकं आजीच्या स्वाधीन करायला लागायचं. तिच्या मांडीवर डोकं घुसळवत तिचा मऊ रेशमी हात गालावरून अंगावरून इतका छान फेरायचा की पाऊस जास्तच उबदार वाटायचा. दारातून आत येतानाच गरमागरम कांदे पोहे भजी असे मस्त खमंग वास भूक लागल्याची जाणीव करून द्यायचे. काही वेळा मला असंही आठवते की माझा काका पाऊस लागू नये म्हणून पाटकुळीला घेऊन

शाळेपासून यायचा, घर आलं तरी आमची स्वारी काही खाली उतरायची नाही, आणि साखरेच्या पोत्याला कसलं आलंय ओझं म्हणत प्रेमानं गालगुच्चा घ्यायचा. पाऊस यायचा तो असा दुथडी भरून प्रेम घेऊन यायचा. खूप पाऊस पडायला लागला की आजी म्हणायची, लाडोबा आज जरा पाऊस जास्तच लागलाय, घ्या जरा घरातच विश्रांती, शाळा जाईल वाहून आणि पंचायत होईल. मलाही आपली शाळा नक्की वाहणार वाटायचं. छोट्या होड्या, शीळवाल्या होड्या, बंब बोट किती प्रकार करायचे, आणि या सगळ्या सोडलेल्या कागदी बोटी दूरवर जाताना पाहत राहायचं. त्या चिमुकल्या वयात नेहमी वाटायचं, एकट्याच कुठं बरं जातील या. पावसाळा येतो तो बालपण आणि आठवणी घेऊनच. भिजलेल्या मनाच्या आठवणी किती प्रेमळ आणि उबदार असतात. त्यावेळच्या आठवणीतली माणसंही आता दूर गेलेली असतात, पण नुसत्या आठवणीनंही चिंबचिंब व्हायला होतं. तिन्ही सांजेला मला सगळी माणसं घरातच असायला हवीत असं वाटायचं. माझ्या खूप लहानपणची ही गोष्ट आहे, त्या काळी आजच्यासारखं कामानं आणि उद्योगानं माणसाला खाऊन टाकलेलं नव्हतं, त्यामुळं कुटुंब चांगलंच घट्ट बांधलेलं असायचं. आम्ही शाळेतून यायच्या वेळी माझी आजी बहुधा कुठे जायची नाही. एक दिवस नेमकी काही कारणानं आजी बाहेर गेली होती. आम्ही घरात आलो तर आजी नाही. नेमका पाऊस अगदी भरून आलेला होता. बाहेर गेलेली आजी पावसात अडकली. ढग फुटी झाल्यासारखा पाऊस बदाबदा कोसळत होता. थांबायचं सोडा, साधं कमी व्हायचंही पाऊस नाव घेईना. खूप वेळ झाला ती काही येईना आणि मलाही चैन पडेना. बरं शोधणार तरी कुठं, कोणत्या रस्त्यानं गेली आहे, कुठं गेली आहे काहीच माहीत नाही. पाऊस वाढतच होता आणि त्याचबरोबर घरातल्यांची तिच्यासाठीची काळजीही. बराच वेळ गेला, पाऊस काही कमी होईना. आता मात्र सगळ्यांचीच सहनशक्ती संपली. आत्तासारखे मोबाईल फोन हेही नव्हतं तेव्हा, म्हणजे ती आम्हाला कळवूही शकत नव्हती. त्यामुळं वाढणारी बेचैनी हैराण करणारी होती. मी तरी तिच्या आठवणीनं रडत होते आणि सारखी सगळ्यांना भुणभुण करत होते, आपण तिला शोधायला जाऊया. आमच्या घरी कोणतंच वाहन नव्हतं. रस्त्यावरही किरकोळ रहदारी होती, तीही थांबलेली होती. रस्त्यात इतकं पाणी साचलेलं होतं की पाऊलही पुढे टाकणं शक्य नव्हतं आणि आता तिची वाट पाहणं हेही अशक्यच होतं. माझी आई आम्हाला घरात बसवून तिला शोधायला बाहेर निघाली. एवढ्या मोठ्या पावसात छत्रीनं काय आडोसा होणार, पण तितकंच समाधान. आई जाऊन आजीला आणेल इतकाच गाढ विश्वास. आईनं दारातून पाऊल बाहेर ठेवलं आणि अक्षरशः निथळणारी माझी आजी दारात उभी राहिली. मी थेट पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिनं तिचा ओचा घट्ट पिळून माझ्या तोंडावरून फिरवला आणि तिचे हात पाठीवरून फिरायला लागले. पावसाच्या गार पाण्याबरोबर तिचे गरम गरम अश्रूही त्यात मिसळत होते. सगळ्यांची आई ही हिरकणीच असते. घरातल्यांच्या काळजीनं ती माऊली अंधारात चाचपडत घरात येऊन पोचली होती. फोनही तुरळक असलेल्या त्या काळात हे सोपं नव्हतं. हां, पण तेव्हा एक मात्र होतं, न बोलता न सांगता दुसऱ्या माणसाचं मन स्वच्छ वाचता येत होतं. दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी टेक केअर म्हणून सांगावी लागत नव्हती. आजही खूप पाऊस पडायला लागला की सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि आतून भरून आलेलं आभाळही गच्च होत कोसळायला लागतं. तोंडावरून फिरलेला तिच्या ओच्याचा स्पर्श आणि कढत अश्रू आजही उबदार करतात आणि कितीही वाट पाहून आता परत न येणारी ती याचं वास्तव मन कातरत जातं. गच्च भरलेला आभाळ, झाकोळलेला आणि सगळीकडे पसरलेला कुंद उदासपणा आणि या सगळ्यामुळं आतून दाटून येणारा गहिवर, असं काहीसं पावसाचं असतं. दिवसा पडणारा पाऊस वेगवेगळ्या रंगांचा असतो, वेगवेगळ्या मूडचा असतो, वेगवेगळ्या कालखंडाचाही असतो. म्हणजे बालपणातला असतो, तारुण्यातला असतो, रोमॅन्टिक असतो, एका छत्रीतला मिळून जायचा असतो आणि छत्री उडून गेलेलाही असतो. हळूवार स्पर्शाचा असतो, अलगद ओला स्पर्श करणारा असतो, थंड हवेतला उबदार स्पर्शाचा असतो, मोत्यासारखा अलवार घरंगळत येणारा असतो, थेंबा थेंबाची तहान भागवणारा असतो, मोरपिसासारखा मऊ अलगद स्पर्श करणारा असतो, धुवादार धुवून काढणारा असतो, दे दणादण पिटणारा सुद्धा असतो. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस.

0: आली निरोपाची वेळ जीव झाला कासावीस पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास पाऊस आला तरी कासावीस करणारा आणि गेला तरी कासावीस करणारा असतो हे मात्र नक्की भेसता आलं तर भिजायचा आणि नाही जमलं तर आडोशाला उभं राहून पोटभर प्यायचा तो पाऊस पाऊस असतो गच्च आठवणींनी भरलेला पाऊस असतो समृद्ध आठवणींची रेलसेल असणारा दाटीवाटीनं उभारलेल्या आठवणीतली एक आठवण जरी आठवली तरी पुन्हा घट्ट विणींचा मोठा गोफ म्हणजे पाऊस
1: वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण स्वाती पाध्ये यांचा ललितबंध ऐकला पाऊस वेळ.

तर श्रोते हो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याचा नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा
0: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: तर उद्याच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आणि बुद्धिबळाच्या पटावर यामध्ये भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. बरे तर मैत्रिणींनो, श्रोते हो, जाता जाता तर कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.
4: दिल में छवि ऐसी है कि जिसको बोलते ना कि पूजा जाता है.
5: वो अगर होते तो शायद मैं पैर पकड़ के बैठा ही रहता.
6: याद रखिए 21 और 22 जुलाई शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
7: सुनो जी सुनो, हमारी भी सुनो.
8: विविध भारती से थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

0: Fixo ho d'allà. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टेकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशा प्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोहोचतील. आपल्या दौऱ्यात त्या मोल्दोवाच्या अध्यक्ष माईसा सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोहोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दाउकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान मिकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रोमानिया इथं पोहोचतील. यावेळी त्या रोमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रोमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी

संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची तीन देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत झांजीबार आणि टंझानियाचे अध्यक्ष डॉ हुसैन अली एमविनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणीपुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर दिली. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. येत्या बुधवारी ते बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात, यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरली. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकानी यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर नव्यानं हवाई हल्ले सुरू केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती आज कुवेतच्या सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली कार्यरत केल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलंय. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात, फ्लॅश फ्लड, सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते बंद झालेत. हिमाचल प्रदेशात

20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं असून 8 जणांचा मृत्यू झालाय, 6 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णव देवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेत. पिठोरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदेसांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7,000 आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13 च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल ते तितकंच देशहिताचं ठरेल, असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोव्हा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोव्हा इथं पोहोचतील. मुर्मू मोल्दोव्हाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल TBM म्हणजेच टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं. 19 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल. भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल. या प्रकल्पातल्या 19 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईत घणसोलीमध्ये सावली आणि वांद्रे कुर्ला संकुला दरम्यानचा 16 किलोमीटरचा भाग TBMच्या सहाय्यानं खोदला जाईल. पहिल्या TBMनं गेल्या 5 जुलै रोजी विक्रोळीकडून BKCच्या दिशेनं 6 किलोमीटर अंतराचं काम सुरू केलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी, असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात.

असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालयानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहे असंही रुग्णालयानं कळवलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राज्यात विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं 2 महिने शासनाला अहवाल सादर करायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात नातेपुते इथं अन्न आणि औषध प्रशासनानं एका आस्थापनेवर काल छापा टाकून 53,000 रुपये किमतीचं 1,384 लिटर बाटलीबंद पाणी आणि आंब्याच्या रसाचा साठा जप्त केला. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA तक्रार पोर्टल सुरू केल्यापासून आरोग्याला हानिकारक अन्न पदार्थांच्या सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल दिली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरनं आयोजित केलेल्या अन्न सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. अरबी समुद्रात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं राज्याच्या किनारपट्टीसाठी पुढचे 24 तास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात नागरिकांनी भरतीच्या वेळी सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. या भूकंपामुळे कोणताही मोठा धोका निर्माण होणार नसला तरी मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. येत्या 21 जुलै रोजी रायगड पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर 22 जुलै रोजी रत्नागिरी रायगड पालघर नाशिक आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा

हा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात आलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डीजी लॉकर रिझल्ट पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येतील. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झाल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

సగమధని నిజగమధని ధని సగమధ మదని సగమ గదని ధని గదని ధని గదని

0: शोर
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

हॅलो युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आषाढी एकादशी भक्ती समता सेवा आणि

0: हॅलो युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आषाढी एकादशी भक्ती समता सेवा आणि संस्कारांचा उत्सव. शतकानुशतक लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरीची वाट चालतात. ही वारी केवळ धार्मिक परंपरा नाहीये, तर जीवनाला दिशा देणारी संस्कृती आहे. आजच्या धकाधकीच्या तंत्रज्ञान प्रधान युगात सुद्धा अनेक युवक अगदी उत्साहानं वारीत सहभागी होतात. शिस्त, संयम, सहकार्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा अशी मूल्य वारीतून हे युवक आत्मसात करतायत. तर फ्रेंड्स, आषाढी वारी आजच्या तरुणाईची, यामध्ये आज आपण याच तरुणांच्या नजरेतून ही वारी अनुभवणार आहोत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रमाची सुरुवात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या या प्रवचनानं.
1: पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, मस्तक हे पाया

नमस्कार युवक माऊली. आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्याला वारीचे वेद लागतात. कारण मानवी जीवनाचे अत्यंत आनंदाचा ठेवा म्हणजे वारी आहे. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो एक परमात्मसुख सामूहिकरित्या लुटण्याचा आणि वाटण्याचा मार्ग आहे. म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी. आणि जर वारीचा परिपूर्ण आनंद लुटायचा असेल तर वारी ही तरुणपणामध्येच केली पाहिजे. कारण संत सांगतात जव

महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमचे शरीर सदृढ आहे, हात पाय काम करत आहेत, म्हणजेच तुम्ही तरुण आणि धडधाकट आहात, तोपर्यंत तुम्ही स्वतःचे कल्याण स्वतःचे स्वहित करून घेतले पाहिजे आणि तीर्थयात्राही केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा आनंद उपभोगता येईल। नाहीतर आपलं शरीर साथ देत नाही, गुडघे दुखतात, कंबर दुखते, चालताना थकवा येतो आणि मग आपण वारीला निघालो तर त्या वारीचा आनंद आपल्याला तर नाही घेता येणार। याकरता या वारीचा परिपूर्ण आनंद जर घ्यायचा असेल तर तो तरुणपणामध्ये जोपर्यंत आपल्याला चालता येतंय बोलता येतंय तोपर्यंतच घ्यावा। आणि आजचा तरुण ते करताना दिसतोय, तो ट्रेकिंगला ज्या आनंदाने जातोय त्याच आनंदात वारीला सुद्धा येताना दिसतोय। आज फार मोठ्या प्रमाणात तरुणाई

वारीकडे वळालेले दिसते. मग ते सेवाभाव म्हणून असेल, स्वच्छता मोहीम म्हणून असेल, नाहीतर मेडिकल सेवा, वारीमध्ये असणारी समता अनुभवण्याकरता असेल. आज तरुण या वारीकडे वळालेला दिसतोय. म्हणून प्रपंच असवा परमार्थ हा तरुण वयातच केला पाहिजे, कारण तरुणच तरुण जाऊ शकतो. आणि या तरुणपणामध्ये आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा आहे. पायी चालणं म्हणजे प्रवास, हृदयानं चालणं म्हणजे यात्रा, आणि पाय, हृदय आणि संपूर्ण शरीराचं भान हरपून चालणे म्हणजे वारी. भान हरपून चालण्याकरता त्याचं शरीर तितकं निरोगी सदृढ असलं पाहिजे, कारण ज्याचं शरीर निरोगी चांगलं त्याचं मनही आनंदी असतं. कारण वारीला जायचं तर पांडुरंगाच्या भक्तिरंगात गात नाचत खेळत भक्ती सुखाचा आनंद घेत जायचं असतं. नातत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. हा वारकऱ्यांचं जीवन म्हणजे साक्षात भक्तियोग, त्यांचा कठीण प्रवास म्हणजे शारीरिक तप, त्यांची वाणी म्हणजे नामयोग, आणि त्यांचं अंतःकरण म्हणजे साक्षात विठ्ठलाचे मंदिर. त्यामुळे वारकऱ्याला दुसरी साधना करण्याची गरज नाही. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी म्हणजे तपश्चर्या आहे, कारण वारीमध्ये आपोआपच कायिक, वाचिक, मानसिक साधना होऊन जाते. वारीमध्ये चालल्यामुळं शारीरिक तप होतं. वारीमध्ये चालत असताना पावलो पावली रामकृष्ण हरी मंत्राचा जप, यामुळे वाचिक तप होतं. नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली, आणि मनामध्ये भक्तिभाव, विठ्ठल भेटीची ओढ, सतत तेच चिंतन, यामुळे मानसिक तप सुद्धा होतं. तुकोबराय म्हणतात, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फल अवघीच येणे. जप तप यज्ञ याग तीर्थव्रत ज्ञान ध्यान ही अनेक साधनं आहेत, आणि ही कुठलीही साधनं करण्याची इथं गरज नाही, कारण वारी ही जात पात कर्मकांड याच्यातून मुक्त करणारी आहे. आणि वारी सर्वांच्या करता आहे, वारीला सर्वांनी यावं असं संतांनी सांगितलेलं आहे. या रे लहान थोर या ती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. वारीला सर्वांनी आलं पाहिजे आणि या असा संतांचा आग्रह आहे, कारण या वारीमध्ये लहान असू द्या, मोठा असो, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, किंवा कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा असं कुठलंही बंधन या वारीमध्ये नाही. इथं येण्याचा अधिकार सर्वांना आहे, कारण वारी ही समतेची आहे, वारी आनंदाची आहे, वारी विचारांची आहे, वारी निष्ठेची आहे, वारी श्रद्धेची आहे, नव्हे तर वारी परंपरेची आहे. कारण आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपुरेकडे निघालेला धार्मिक प्रवास नाही, तर माणूस घडवणारी एक जीवनशाळा आहे. प्रगतीच्या शर्यतीत धावणाऱ्या तरुण पिढीला वारी माणुसकी, समता, संयम आणि सेवाभावाचे अमूल्य धडे देते. पंढरीची वारी आपल्याला खूप काही शिकवते. फक्त माऊली माऊली, कारण त्या भजनामध्ये सगळ्याचा विसर पडलेला असतो. ना कुणाला मोठेपणाचा अहंकार, ना कुणाला लहानपणाचा संकोच. महाराज

तति वैष्णव भाई रे. किंवा पंढरी श्लोकानाही अभिमान पाया पडे जन एकमेका. या प्रवासातून जर समता संयम सेवाभाव माणुसकी निर्माण झाली नाही तर पंढरपूरची वारी अपूर्ण राहते. कारण वारी ही आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. ऊन वारा पाऊस अनेक अडचणी गैरसोयी असताना सुद्धा अगदी आनंदी जीवन कसं जगावं, म्हणजे आयुष्याशी तडजोड कशी करायची किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं कसं राहायचं हे वारीमध्ये शिकता येतं. वारीमध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा वारी आनंदाची असते. कारण तिथला आनंद आनंद ते तिचा मुखिया शिवाचा बहिरे ऐकते कानी रे. आंधळ्याशी डोळे पांग

या शिपाय तुका मने वृद्ध होती तरुणी रे. अशी ही वारी आहे, कारण त्या वारीमध्ये जो आनंद आहे त्याचं कारण वारीमध्ये निष्ठा आहे, वारीमध्ये भक्ती आहे, वारीमध्ये परंपरा आहे आणि वारीमध्ये सेवाभाव आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आपल्या वाड वडिलांची मिराशी, वाड वडिलांचा वसा वारसा आणि परंपरा चालवण्याकरता काही वारकरी वारीला जात असतो. मग तो माऊली ज्ञानोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल किंवा जगद्गुरु तुकोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल. आणि भरपूर दिंड्या आहेत, संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून सुद्धा अनेक दिंड्या. प्रत्येक संतांची पालखी सोहळे आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे येत असतात, कारण संपूर्ण जगाला जाता ह्यावा वाटावा, अभिमान वाटावा अशा महाराष्ट्र राज्याची संत वाङ्मय साहित्य संस्कृती म्हणजे पंढरीची वारी आहे. आणि आपली संत परंपरा, संत साहित्य, संत विचार, आपली संस्कृती काय आहे आणि ती किती महान आहे हे समजून ती अंगीकारणं ही आज काळाची गरज आहे. वारी आजच्या तरुणांसाठी माणुसकीची जीवनशाळा आहे. वारीत लाखो वारकरी एकत्र चालतात पण कुठेही स्पर्धा नसते, कोणालाही मागं टाकण्याची धडपड नसते. उलट थकलेल्या वारकऱ्याला आधार देणारे हात असतात, तहानलेल्याला पाणी देणारी माणसं असतात आणि प्रत्येकाला प्रेमानं मौली म्हणून संबोधणारी संस्कृती असते. हीच वारीची खरी ताकद आहे. वारी माणसाला केवळ भक्ती शिकवत नाही तर समाजाशी जोडून घेण्याची प्रेरणाही देते. वेगवेगळ्या स्वरूपातून आजची पिढी वारीला कनेक्ट आहे, ती कशी आपण बघणार आहोत.

राम कृष्ण हरी। पूर्वी वारीला जाण्याकरता बैलगाडी एसटीतून जात, आता बदल असे झाले आहेत, मेडिकल कॅम्प आणि गुगल मॅप घेऊन येणारी तरुण पिढी सुद्धा वाढतीये। आजची तरुण वारीमध्ये ती वारी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी किंवा वारीमध्ये आरोग्य शिबिर भरवणारी, हरवलेल्यांना मदत करणारी अशी बनली आहे। अहो, हेच तर आजच्या तरुणाईचं सगळ्यात मोठं योगदान आहे। पूर्वी वारी म्हणजे मी आणि माझा विठ्ठल असा काही समज होता, आता वारी म्हणजे मी, माझा विठ्ठल आणि माझा समाज अशी व्यापकता वाढलेली दिसते। तरुण ही बांधिलकी कशी जपताहेत हे बघूया। वारीत चालताना आपल्याला पाणी आणि सरबताचे स्टॉल दिसतात, असे स्टॉल कॉलेजमधले काही मित्र किंवा आय टी कंपनीतले काही मित्र स्वखर्ताने लावतात बरं का। मेडिकल मदत करणारे डॉक्टर होणारे तरुणच असतात आणि ते फ्री चेकअप करतात, पायाला बँडेज लावतात, छोट्या गरजा ओळखून मदत करणं, पायाची मॉलिश करणं, मोबाईल चार्जिंगचे पॉइंट उभा करणं, अशा पद्धतीनं सेवावारी करताहेत। म्हणजे चालणं आणि सेवावारी दोन्ही एकत्र करतात। कापडी पिशव्या वाटणं, वाटेत पडलेला कचरा उचलणं, तसंच एक वारी एक धाड असे उपक्रम करणं आणि त्यातूनच निसर्ग वाचला तरच पुढच्या पिढीला वारी करता येईल। प्लॅस्टिक मुक्त वारी करणं ही संकल्पना तरुणांनीच पुढं आणली आहे। तरुण पुढं येत आहेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी, हरवलेल्या लोकांसाठी हेल्प डिस्क घेऊन विविध ॲप बनवण्याचं कामसुद्धा आजची तरुणाई करते। ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी व्हील चेअर, विश्रांतीचे निवारे उभारण्याचं नियोजन वारीमध्ये सहभागी न होताही ते करताहेत। आणि हा सगळा विचार केला की मला असं वाटतं, आधीची पिढी वारीला जात होती, आजची पिढी वारी करते। वारीमध्ये चालणं ही भक्ती आहे, बरोबर आहे, 100% बरोबर आहे, पण वारीतल्या माणसाला पाणी देणं, त्याच्या निवाऱ्याची सोय करणं ही सुद्धा भक्तीच आहे ना। वारीच्या या सामाजिक रूपामध्ये अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत त्या तरुण पिढीनंच। वारी फक्त पंढरीची पायी यात्रा राहिली नाही, तर महाराष्ट्राच्या परंपरेचा, संस्कृतीचा श्वास आहे।

आजची पिढी त्या श्वासाला नवीन लय देते. शेवटी वारी टिकली कारण ती प्रत्येक पिढीबरोबर बदलली. वारी करता कुठलीच मॅनेजमेंट नसते, ना कुणाला फोन ना कुणाला मॅसेज, तरीही 10-15 लाख वारकरी एकत्र येतात आणि एवढ्यांची खाणं पिणं राहणं आणि शिस्त हे सगळे अगदी व्यवस्थित पार पडतं, हे या वारीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

0: रामकृष्ण हरी।
1: पाऊली चलती पंढरीची वाट।
2: तर फ्रेंड्स, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या प्रवचनातून वारीचं आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आपण जाणून घेतलंय. आजच्या युवकांच्या दृष्टीनं वारी म्हणजे नेमकं काय, त्यांना या परंपरेमध्ये नक्की काय भावतं, हेही आज आपण ऐकणार आहोत.
1: पाऊली चालती पंढरीची वाट.
3: नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट योगिता पाटील. पंढरीची वारी, वर्षानुवर्ष चाललेली ही वारी, यात लहान मुलगा पण असतो आणि ज्येष्ठ सुद्धा अगदी आनंदाने सहभागी झालेले असतात. 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, 80 वर्षाचे आजोबा आपल्या पायात चप्पल असो नसो आनंदाने विठू नामाचा गजर करत धावत असतात. आमच्यासारखी युवा पिढी यापासून लांब कशी राहील? एक खरा खुरा प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे. पुण्यातले काही इंजिनियर मुलं अशाच या वारीत सामील झाले. वारीतनं चालत होते आणि एक आजीबाई त्यांच्या जवळ आली. बाबानो, हा डायरीतला फोन तेवढा लावा. तर त्या मुलांनी विचारला, हा कुणाचा आहे? तर माझ्या नवऱ्याचा आहे. फोन लावत होतो, कधी लागत होता, उचलला जात नव्हता. एकदा लागल्यानंतर उचलला, पण आजोबांना नेमकं सांगताच येईना आपण कुठे आहोत ते. पण ही मुलं हुशार होती, त्यांनी आजीबाईला सोडलं नाही. आपल्या हाताला हात धरून ती पुढे चालत राहिली. आजोबांना फोन केल्यानंतर आजोबांनी सांगितलं की मी पुलावरती आहे. आजोबांना सांगितलं, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. त्या आजीला घेऊन जवळजवळ तासभर त्या वारीत चालत होते आणि एका टोकाला आजीला आपला नवरा दिसतो. ती त्या क्षणाला सांगते त्या मुलांना, अरे हे बघा, आपण ज्यांना शोधतोय तो ते समोरच आहे. आपल्यासारखे असते तर भांडलो असतो आपण, पण आजीनं आजोबांकडे बघितलं, आजोबांना आजींकडे बघितलं. कुणी एकही शब्द बोललं नाही आणि काही सेकंदानंतर आजोबा म्हटले, आपण हळूहळू जाऊ, म्हणजे चुकणार नाही. आणि मुलांचा धरलेला घट्ट हात आजीनं सोडला आणि कडकडून मिठी मारली. त्या आजीचे उद्गार असे होते, मला विठ्ठल भेटला. त्या मुलांनी पाया पडले, फोटो काढला आणि आजी मात्र नजरेआड होईपर्यंत मुलांना टाटा करत होती. पुन्हा एकदा आजी आजोबा पंढरीच्या वारीत निघून गेली आणि ही इंजिनियर मुलं पुण्यातली तीही आपल्या मार्गानं पुढे निघून गेली. पण यात आपल्याला काय दिसून येतं? विठ्ठलाचं जे काही काम होतं ते मुलांनी केलं आणि आजीला या वारीत मुलांच्या रूपानं विठ्ठल भेटला.

0: तर फ्रेंड्स, वारी ही केवळ पायी चालणाऱ्यांची परंपरा नसून माणुसकी, समता, सेवा, सकारात्मक जीवन मूल्यांचा प्रवास आहे. आजची तरुण पिढी या परंपरेशी नव्या विचारांना जोडली जाते. ही आनंदाची आणि जमेची बाजू. ऐकूया आणखीन एक अनुभव.
1: रामकृष्ण माऊली, माझं नाव ईशान दीपक किरकर, राहणार पंढरपूर. गेल्या 90 वर्षापासून आम्ही पंढरपुरात राहतोय आणि आमची आता 5वी पिढी. मला वाटतं आषाढी वारीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षात खूप बदललाय. मागील 2-1 वर्षापासून वारीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली, त्यामुळे भारतीय संस्कृती यामुळे साता समुद्र पार पोचली. इथे जात पात वगैरे भेदाभेद आपोआप विठ्ठल भक्तीत विरून जात आहेत. रस्त्यावर सगळ्यांसाठी अन्न, वैद्यकीय मदत तर आहेच, त्यामुळे परकेपणा काही वाटत नाही. 21 दिवसांचा हा प्रवास, वेगवेगळ्या गावांचा अनुभव, फोटोग्राफी, ब्लॉगिंग करणारी युवक हे देखील या वारीची एक वेगळीच बाजू आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून GPS ट्रेकिंग, लाईव्ह दर्शन, QR कोडद्वारे देणगी देणे, गरजूंना मदत करणे, सोशल मीडियावरील अपडेट्स, अशा सर्वांगाने ही वारी सुद्धा युवा वर्गाच्या सहभागामुळे अपडेट होण्यास मदत मिळत आहे. पंढरीच्या वारीचं हे बदलते रूप पाहून आजच्या युवा वर्गाच्या मनात सुद्धा होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी ही भावना निश्चितच रुजतीये असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी.

रामकृष्ण हरी, मी आदित्य जगन्नाथ जोशी, राहणार थेरगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. गेली 4 वर्ष मी माझ्या वडिलांसोबत आषाढी वारीमध्ये सहभाग घेतोय. या वडीलधाऱ्या मंडईंच्या बरोबरच अलीकडच्या काळात युवक युवतींचा वारीमधला सहभाग जास्त दिसतोय. याचा परिणाम अनेक सकारात्मक बदलात झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि पर्यावरण बाबत जागरूकता वाढलेली आहे. निर्मळ वारी, हरित वारी अशी मोहीम हे युवक पुढे नेत आहेत. यंदाच्या वारीत रस्त्यावर पडलेलं प्लॅस्टिक गोळा करण्यात आणि कापडी पिशव्या वाटण्यामध्ये युवक सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपणासह पाण्याची नासाडी न करण्याचं आवाहन केलं जातंय. सोलार लाईट आणि कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातील ग्रुप काम करण्यात व्यस्त आहेत. दुसरी गोष्ट, महिला वारकऱ्यांसाठी सुरक्षित तळ आणि स्वयंसेविका देखील कार्यरत आहेत आणि ही जबाबदारी सुद्धा युवकांनी घेतलेली आहे. मुक्काम ठिकाणी शिक्षण आणि विचारमंथनाची सोय केली गेलेली आहे. युवकांसाठी व्याख्यान, वादविवाद, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, व्यसनमुक्ती यावरती जनजागृती केली जाते. या सर्व बदलांमुळे वारी आता फक्त वयस्कर लोकांची गोष्ट राहिलेली नाही आहे, तर ती युवकांसाठी अभिमान, सेवा आणि शिकण्याची शाळा झाली आहे. रामकृष्ण हरी.

श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ या अनुभवातून आपल्याला दिसून येतोय. वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर एकमेकांना साथ देत जीवन मूल्यांचा प्रवास करण्याची प्रेरणा. वारी आजही नव्या पिढीला माणुसकी, शिस्त, संयम, सहकार्य आणि अध्यात्माची शिकवण देते. परंपरा जपत नव्या विचारांनी पुढे जाण्याची प्रेरणा प्रत्येकाला देते. रामकृष्ण हरी.

तर फ्रेंड्स आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युववाणी सूत्रवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात. टिल देन बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले.
1: कोई पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं. मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था. लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध करता हूं कि पार्लियामेंट अच्छी तरह से चले, इसमें सब लोग योगदान करें और हम भी विपक्ष के बात सुनेंगे और विपक्ष भी हमारे बात.
0: शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिंग पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून पुढील महिन्याच्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 लोकसभा सदस्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या मान्यतेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे लोकशाही विरोधी कृत्य असल्याचा आरोप केला. ज्या खासदारांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर झाली त्यांचे विलीनीकरण कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत संविधानातील 10व्या अनुसूचीतील पक्ष विलीनीकरणाच्या तरतुदींचाही त्यांनी उल्लेख केला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असंही रुग्णालयानं कळवलं आहे. दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात असं त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भर पावसात पंढरपूर येथे दाखल झाले. वारीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेत त्यांनी गोपाळपूर येथील दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या सुविधा आणि अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यादरम्यान मंत्री तानाजी सावंत, मंत्री योगेश कदम तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी धर्मपुरी येथे टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रींच्या पादुकांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा प्रशासनाने पालखी रथावर पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे

0: आषाढी एकादशी निमित्त गजर विठ्ठल नामाचा या विशेष भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन येत्या 24 जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूरच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र, अभिषेक मराठे, ऋत्विकेश करमरकर आणि मंजिरी वैद्य यांच्या आवाजात अभंग आणि भक्तिगीतांचं सादरीकरण होणार आहे. नागपूर आणि परिसरातील नागरिकांनी या भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. हे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूंचं अभिनंदन केलं. समाज माध्यमावरील संदेशात यांनी हा भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे. जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली असून तिच्या या यशातून देशभरातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री अमेरिकेच्या मियामी स्टेडियमवर झालेल्या 3rd स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. हवामान. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आगामी काही तासांत चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट घोषित केला आहे. क्रिकेट. इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील निर्णायक तिसरा सामना आज लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 30 षटकांत 192 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून मॅकेब बेथेल याने 91 धावा केल्या तर बेन डकेट 81 धावावर धावपट्टीवर खेळत आहेत. दरम्यान साऊथहॅम्प्टन येथील रोज बाउल मैदानावर झालेला मालिकेतील पहिला सामना भारतानं 6 गडी राखून जिंकला होता तर कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाडा महाल येथील जनसंपर्क कार्यालयात आज गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व निवेदनांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. यावेळी गडकरींच्या प्रयत्नांमुळे कृत्रिम अवयव तसंच साहित्य प्राप्त झाल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आदी शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी जनसंपर्क कार्यक्रमाला उपस्थित होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. शिवसेना उठा पक्षाच्या 6 लोकसभा सदस्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेवर खासदार संजय राऊत यांची तीव्र टीका आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज मध्यरात्री होणार अंतिम सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुंकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठक

बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मॉल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रुमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मॉल्डोवा इथं पोहोचतील. मुर्मू मॉल्डोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी याचिकेत केला होता. वांगचूक यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचूक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे. डॉक्टर वांगचूक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचूक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घेण्याला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचूक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झालं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा असं आग्रही प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज पुन्हा लातूरमध्ये तपास केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी शिकवणीत चौकशी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना स्थानिक न्यायालयानं दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यानंतर आज म्हात्रे पोलीस ठाण्यात शरण आल्यावर कल्याण न्यायदंडाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओदिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये

0: भारतीय संघानं एक सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्ण पदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थान निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांना रौप्य पदक मिळालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेम्समध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतीपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं आहे. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी अजिंक्य असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातल्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं आज 3रा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची भागीदारी केली. जेकब 91 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूट यानंही डकेत याच्यासोबत दुसऱ्या गडासाठी 101 धावांची भागीदारी केली. बेन डकेतनं शतकी भागीदारी केली. डकेत 141 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 46व्या षटकात इंग्लंडच्या 2 बाद 315 धावा झाल्या होत्या. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी हा सामना निर्णायक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेत आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामाकरता आंब्याच्या पिकासाठी फळपीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये केला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ते रत्नागिरीत बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळ OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.
2: लाडकी आकाशवाणी 92 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6 आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. पत्ता पुन्हा एका. कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर रमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. वेबसाईट पुन्हा एका. संकेतस्थळ www.mavipa.org. आणि विद्यार्थी गटाकरिता विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतानं अंतराळ क्षेत्रात काल मोठा इतिहास रचला. भारतानं पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक असणाऱ्या विक्रम एकचं श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून काल यशस्वी प्रक्षेपण केलं. खासगीरित्या विकसित करण्यात आलेलं विक्रम एक हे भारताचं पहिलंच रॉकेट ठरलं आहे. या यशस्वी कामगिरीची वैशिष्ट्ये आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील त्याचं असलेलं महत्त्व याविषयी अंतराळ आणि खगोल अभ्यासक डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. मॅडम नमस्कार. भारतानं अंतराळ क्षेत्रात विक्रम एकचं यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. या विक्रम एक रॉकेटविषयी आणि त्याच्या

0: वैशिष्ट्यांविषयी काय सांगाल आणि त्यामुळे भारताला काय लाभ होणार आहे?
1: काल विक्रम एक हे आपलं रॉकेट प्रक्षेपित झालं यशस्वीपणे. विक्रम एक हे ऍक्च्युली खासगी क्षेत्रात तयार झालेलं हे पहिलं रॉकेट आहे. याआधीची आपली सगळी जी रॉकेट किंवा जी मिशन्स होती अंतराळ मिशन्स सगळी इस्रोनी डेव्हलप केलेली होती. तर आता स्कायरूट अग्निकुल सारख्या विविध कंपन्या आता खासगी क्षेत्रातल्या या संशोधनामध्ये उतरल्यात. त्यामुळे विक्रम एक हे पहिलं रॉकेट काल स्कायरूट या कंपनीनी यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. तर विक्रम एक हे चार स्टेजचं रॉकेट आहे. पहिले तीन स्टेजेस हे सॉलिड फ्युएल वापरतात. रॉकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्युएल्स वापरली जातात. तर जनरली जे पहिलं स्टेज असतं बऱ्याच रॉकेट्समध्ये ते सॉलिड बूस्टर किंवा सॉलिड इंधन वापरून तयार केलेलं असतं. याचं कारण असं असतं की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला मॅक्झिमम थ्रस्ट लागतो. जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असतं त्याला ओव्हरकम करून रॉकेटला आपल्याला वर उडवायचं असतं. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थ्रस्ट लागतो. त्यामुळे तो थ्रस्ट आपल्याला साधारण सॉलिड इंधनामुळे जास्ती चांगल्यारित्या एफिशियंट मिळू शकतो. त्यामुळे सहसा पहिली स्टेजेस जी असतात ती सॉलिड रॉकेटची सॉलिड प्रोपेलंट वापरून तयार केलेली असतात. तर ह्या रॉकेटमध्ये पहिली तीन स्टेजेस सॉलिड प्रोपेलंटची आहेत. पहिली दोन स्टेजेस रॉकेटला लागणारा जो थ्रस्ट आहे ते ह्या दोन स्टेजेस मधनं मिळतो. आणि तिसरं स्टेज जे आहे ते साधारण डिरेक्शन देण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेणेकरून डिरेक्शन आणि हाईट म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला या यानातनं सोडलेले जे उपग्रह असतील म्हणा किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला ती इन्स्ट्रुमेंट्स प्लेस करायची असतील त्या ऑर्बिट पर्यंत त्या हाईट पर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तिसरं स्टेज उपयोगी पडतं. आणि चौथं स्टेज जे आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन आहे लिक्विड प्रोपेलंट वापरून. तर लिक्विड प्रोपेलंटचा फायदा हा असतो की लिक्विड प्रोपेलंटचा आपण युसेज जो असतो लिक्विड फ्युएलचा युसेज जो असतो तो आपण कंट्रोल करू शकतो. दोन वेगवेगळ्या टँकमध्ये एक ऑक्सिडायझर आणि एक फ्युएल असं भरलेलं असतं आणि ते आपण बेसिकली पाहिजे त्या अमाऊंट मध्ये मिक्स करून आपण त्याचं इंधन म्हणून वापर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कंट्रोल असतो पण फ्युएल किती प्रमाणात वापरायचं आणि जितक्या प्रमाणात आपण फ्युएल वापरतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला थ्रस्ट सुद्धा मिळत असतो. तर किती थ्रस्ट आपल्याला कंट्रोल थ्रस्ट देण्यासाठी लिक्विड प्रोपेलंटचा खूप जास्त उपयोग होतो. तर असं हे जे चौथं स्टेज आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन तयार केलेलं आहे आणि कार्बन कंपाऊंड वापरून याची बॉडी तयार केलेली आहे आणि लिक्विड प्रोपेलंट ह्याच्यामध्ये वापरले. तर हे कार्बन कंपाऊंड वापरून किंवा कार्बन पॉलिमर स्ट्रक्चर जे असतं ते वापरून जेव्हा आपण एखादी बॉडी तयार करतो तेव्हा इतर मेटल्स पेक्षा नक्कीच हे कमी वजनाचं बॉडी आपण तयार करू शकतो आणि त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा म्हणजे हीट रेझिस्टन्स म्हणा किंवा इतर जी ड्युरेबिलिटी असते ती सुद्धा कार्बन पॉलिमर बॉडीची जास्ती बेटर असते. आणि जेव्हा वजन कमी होतं एखाद्या रॉकेटचं किंवा एखाद्या पार्टचं तेव्हा नक्कीच आपण त्या वजनाचा वापर पेलोड तयार करताना आपण करू शकतो. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स जे आपण पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वाढवू शकतो किंवा इतर काही गोष्टी त्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण वाढवू शकतो. तर कमीत कमी वजनाची जेव्हा रॉकेट्स असतात बनली जातात रॉकेटचे पार्ट्स ते नक्कीच फायदेशीर असतं. इस्रोनी सुद्धा या आधी PSLV मध्ये सुद्धा असे पॉलिमरचे पार्ट्स वापरून रॉकेटचं वजन कमी करण्यात आलं होतं. अशाच 3D प्रिंटेड कार्बन पॉलिमरचे पार्ट्स या रॉकेटमध्ये सुद्धा चौथ्या स्टेजमध्ये वापरले गेलेले आहेत.
0: विक्रम एक या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण मिशन आगमन अंतर्गत करण्यात आलं आहे. हे मिशन आगमन नक्की काय आहे?
1: या विक्रम एक मिशनला आगमन असं नाव देण्यात आलं कारण अर्थातच भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांचं प्रथमच हे एक रॉकेट उडालेलं आहे. तर खासगी कंपन्यांचं आगमन झालं या क्षेत्रात या उद्देशाने या रॉकेटचं नाव आगमन असं देण्यात आलेलं आहे.
0: विक्रम एकच्या यशामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय अंतराळ बाजारपेठेत महत्व वाढलं असं म्हणता येईल का आणि ते कसं?
1: या प्रक्षेपणामुळे अंतराळ बाजारपेठेत नक्कीच भारताचं मान वाढलंय आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण याआधी फक्त USA आणि चायना यांनीच खासगी क्षेत्रामधून अंतराळ मिशन्स हाती घेतली होती आणि भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे. तर भारताचं उद्दिष्ट साधारण 2030 पर्यंत $45 billion ही एवढी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इकॉनॉमी क्रिएट करण्याचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण हे पहिलं पाऊल म्हणू शकतो. याआधी सुद्धा म्हणजे बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे इस्रोच्या मिशनसाठी वेगवेगळे पार्ट्स प्रोव्हाइड करत होते पण याआधी आपण कधी असं पूर्ण रॉकेट तयार करून प्रायव्हेट कंपन्यां थ्रू लॉन्च केलं नव्हतं. तर हे नक्कीच म्हणजे हे पहिलं पाऊल आहे आणि ह्यासाठी नक्कीच इस्रोने सुद्धा बरंच पाठिंबा सगळ्या लॉन्चिंगसाठी दिला आहे. सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे श्रीहरिकोटाची स्पेस या कंपन्यांसाठी.

0: एक मोठं सगळ्यात लॉन्च स्टेट्स ओपन करून देणं हे सगळ्यात मोठं काम होतं. त्याच्या व्यतिरिक्त जी ग्राउंड स्टेशन्स आहेत टेलिमेट्रीसाठी ती सुद्धा सध्या इस्रोची टेलिमेट्री स्टेशन्स वापरण्यात आलेली आहेत. काही कालानंतर ऑफकोर्स अग्निकुल आणि स्कायरूट दोन्ही कंपन्या आपली स्वतःची टेलिमेट्री स्टेशन्स तयार करतील यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने पाठिंबा दिलेला आहे. आपलं 2023 जे स्पेससाठीचे जे धोरण तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या खासगी क्षेत्राला बळ देण्यासाठी त्यांनी तयार केलेले पेलोड, त्यांनी तयार केलेले रॉकेट किंवा प्रक्षेपणासाठी ज्या विंडोज लागतात त्या सगळ्या विंडोज त्यांना या सगळ्या प्रोव्हाइड करणं गव्हर्नमेंटतर्फे ह्या किंवा इस्रोतर्फे हे सगळ्याचे प्रयोजन ह्याद्वारे करण्यात येत आहे. तर नक्कीच ह्या पुढे देखील अशी विविध प्रक्षेपणं आपल्याला या कंपन्यां थ्रू बघायला मिळतील. स्कायरूटनी मागे सुद्धा विक्रम एस नावाचं पहिलं रॉकेट, एक चाचणी रॉकेट सोडलं होतं विदाऊट एनी पेलोड्स. तर त्या सगळ्या अनुभवावरनं आता फायनली विक्रम एक हे रॉकेट आपण आता यशस्वी प्रक्षेपित करू शकलोय. यानंतर विक्रम 2 तयारी सुद्धा स्कायरूट करते. तर विक्रम 2 350 नाही तर साधारण 450 ते 500 किलो वजनाचा पेलोड आपण लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडू शकू याची तयारी आता स्कायरूट करते. तर या सगळ्या जर गोष्टी आपण सक्सेसफुली जर करू शकलो तर नक्कीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला ह्याचा खूप मोठा फायदा होईल. इतर देशांचे छोटे सॅटेलाइट जे आता सध्या आपण इस्रो मार्फत लॉन्च करतो ते या प्रायव्हेट कंपन्यां थ्रू जर लॉन्च करू शकले तर जलदरित्या आपण करू शकतो. कारण साधारण इस्रो मध्ये एक लिमिटेशन येतं की 2 लॉन्च पॅड जे आहेत त्याच्यामध्ये आपण जर PSLV लॉन्च पॅड ठरला तर 2 PSLV लॉन्च मध्ये आपल्याला साधारण 30 गॅप ठेवावी लागते. तसेच GSLV लॉन्च मध्ये आपल्याला साधारण 15 गॅप ठेवावी लागते. तर हे जे आपले लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत ते लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स जर ह्या स्वतःची प्रक्षेपण क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळी रॉकेट्स जलदरित्या आपण जर खासगी कंपन्यां थ्रू करू शकलो तर काही प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि जलदरित्या आपण सतची प्रक्षेपण जी आहेत ती आपण करू शकू. त्यामुळे नक्कीच फायनान्शियली इकॉनॉमिकली भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने या अगोदर देखील अंतराळ मोहीम यशस्वी केली आहे त्याविषयी जरा सांगाल का? आणि अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्रासाठी नव्यानं उपलब्ध झालेल्या संधी आणि या क्षेत्रासमोरील भविष्यातली आव्हानं काय आहेत?
0: या रॉकेटद्वारे काल भारताने 3 पेलोड्स किंवा 3 उपग्रह सोडले. सो भारताचे व आंतरराष्ट्रीय सुद्धा काही उपग्रह याच्यामध्ये उपस्थित होते. सो ग्रह स्पेस हा एक उपग्रह नॅनो सॅटेलाइट होता तो पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी या यानाद्वारे सोडण्यात आला. तसंच कॉस्मोसचा हा उपग्रह सुद्धा स्पेस डेब्रीज काढण्यासाठी म्हणजे स्पेस डेब्रीज रिन्युअल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे सगळ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बरेच सॅटेलाइट म्हणजे भारताचेच नाही तर इतर देशांचे सुद्धा नासा म्हणा किंवा ESA म्हणा किंवा चायना म्हणा यांचे बरेच सॅटेलाइट लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आपण सोडलेले आहेत. तर हे सॅटेलाइट आता तिथे जे बंद पडलेले जे सॅटेलाइट असतात ते तिथे डेब्रीज म्हणून फिरत राहतात आणि इतर चालू सॅटेलाइट्सना त्याचा धोका होऊ शकतो. तर हे असे डेब्रीज रिमूव्हल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे बऱ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. तर कॉस्मोस असा हा एक उपग्रह यानाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. तसंच स्कायरूटनी स्वतःचा स्कोप म्हणून एक पेलोड तयार केला आहे तर तो पेलोड सुद्धा या यानाद्वारे काल प्रक्षेपित करण्यात आला. तर हे असे एक्सपेरिमेंटल उपग्रह आहेत जे या यानाद्वारे सध्या लॉन्च करण्यात आलेले आहेत. स्कायरूट कंपनीचं मूळ उद्दिष्ट ऑन डिमांड लॉन्च सर्व्हिसेस असं आहे. म्हणजे ग्राहकांना जलद आणि कमी खर्चात उपग्रह लॉन्च करून देणं हे मेन उद्दिष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अग्निकुल कॉस्मॉस ही अग्निबाण नावाचं रॉकेट विकसित करत आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे 3D प्रिंटेड इंजिन. जगातील ही पहिली अशी संकल्पना आहे. तर हे रॉकेट लहान उपग्रहांसाठी खास तयार करण्यात येत आहे. तर प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार म्हणजे आपण कस्टम जसं एक रॉकेट तयार करण्याचं अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीचं प्रयोजन आहे. तर या दोन्ही कंपन्या आता इन फ्युचर नक्कीच चांगली रॉकेट्स स्वस्तात रॉकेट्स तयार करण्याचं प्रयोजन ठेवत आहेत. त्यामुळे ही 2 मिशन स्कायरूट सर बेसिकली विक्रम 2 हे 2027 पर्यंत सोडण्याचा त्यांचा विचार आहे. आणि तसंच अग्निबाण रॉकेट सुद्धा साधारण 2030 पर्यंत रेडी करून अग्निकुल कंपनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता उतरेल. या आधी अग्निकुल कंपनीने चंद्रयान आणि इतर मोहिमांसाठी सुद्धा 3D प्रिंटेड डिझाईन्स वेगवेगळ्या पार्टच्या करून दिलेल्या होत्या. नक्कीच या मिशन्समुळे इतर कंपन्यांना सुद्धा या

0: क्षेत्रामध्ये वळण्यासाठी चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो. सो सध्या जर आपण ह्याच्यातले जर प्रॉब्लेम्स बघितले, म्हणजे का अजून खूप कंपनी याच्यामध्ये उतरत नाहीयेत, तर एक म्हणजे खूप वर्षापासून इस्रो किंवा गव्हर्नमेंटद्वारेच आपण हे सगळ्या प्रक्षेपणं केली, तर आत्ता 2023 पासून खाजगी कंपन्यांना बळ देण्यासाठी आपली स्पेस पॉलिसी बदलण्यात आलेली आहे. पण अजूनही या क्षेत्रामध्ये कार्यरत असण्यासाठी म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये मॅनपॉवरची थोडी कमतरता अजूनही जाणवते. आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं सध्या या खाजगी कंपन्या इस्रोद्वारे म्हणजे त्यांची टेलिमेट्री सर्व्हिस, त्यांचं लॉन्च पॅड वापर करून आता सध्या लॉन्चिंग आणि इतर गोष्टी आपण वापरतोय. पण ह्याच जर गोष्टी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जर तयार झाल्या आणि त्यासाठी आपल्याला जर इनफ मनुष्यबळ मिळत गेलं जे पुढे जाऊन नक्कीच, कारण हे असं थोडंसं एक सायकल असते की जर जॉब अपॉर्च्युनिटीज असतील तर डेफिनेटली स्कूल लेवलपासून कॉलेज लेवलपासून या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने स्टुडंट्स बघतात आणि ह्या क्षेत्राकडे जास्ती वळतात. तर आतापर्यंत फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्येच अशा प्रकारचे जॉब्स अवेलेबल होते, त्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅनपॉवर मिळत नव्हती. पण आता जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा जर ह्याच्यासाठी जर जॉब्स अवेलेबल झाले तर नक्कीच आपल्याला वेगवेगळे सायन्स स्टुडंट्स म्हणा किंवा इंजिनियर्स म्हणा या क्षेत्राकडे जास्ती प्रमाणात वळू शकतील. स्पेस रिसर्च हा नक्कीच एक आकर्षणाचा विषय आहेच सर्व मुलांमध्ये, पण जॉब्सची कमतरता असल्यामुळे डेफिनेटली या क्षेत्राकडे तितक्या प्रमाणामध्ये मुलं जात नव्हती. तर आता जर आपल्याला अशाला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर मिळू शकले तर नक्कीच जॉब अपॉर्च्युनिटीज वाढल्या तर आपल्याला मॅनपॉवरची सुद्धा इन फ्युचर कमतरता भासणार नाही.
1: श्रोते हो, विक्रम एकच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचं अभिनंदन करताना हा क्षण देशाच्या अंतराळ प्रवासातला एक निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवीन क्षितिजे उघडत असून नवनिर्मितीला गती देत आहे. हे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि निर्भयपणे नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करेल असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. थोडक्यात, मिशन आगमनच्या या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचं व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत पदार्पण झालं असून हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा आणि एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सविता घुटाळ सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 28 आषाढ शके 1948, दिनांक 19 जुलै 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता वळूयात आपल्या कार्यक्रमात.

नाश होतो व त्यामुळे पुढील जन्म मरणाचा क्षीण नाहीसा होतो. म्हणून म्हणतात, पंढरीसी दारे आल्यानो संसारा. खरंच या उपदेशाप्रमाणे आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला केवढा आनंदाचा सोहळा चालतो. हजारो स्त्री पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी त्या जगन्माऊलीचे दर्शन घेण्याकरता जमतात. परंतु हे सर्वजण आपापली नोकरी धंदा सांभाळून तसंच नेहमीची कामं आणि जबाबदाऱ्या सांभाळून आपलं तसंच समाजाचं हित साधण्यात साधतात. अशा प्रकारे ते स्वतःचा आणि समाजाचाही उद्धार करतात. विठ्ठल नामाच्या गजराने आणि टाळांच्या खणखणाटाने सर्व दिशा धुमधुमून जातात. उच्च निचतेचा भेदाभेद विसरून जाऊन पवित्र अंतःकरणाने सर्व वारकरी नवे नवे विठ्ठल दरबारचे मानकरी एकमेकांना कडकडून भेटतात. काय आनंद, काय आनंद, प्रत्यक्ष अनुभवानेच करणार आहे. म्हणून एकदा तरी पंढरीला जा असं संत तुकाराम महाराज म्हणतात. संत नामदेव महाराज सुद्धा असाच उपदेश करतात.

हा अभंग तुकाराम महाराजांचा असून जन्मास आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी पंढरीला जावं असा त्यांचा हेतू दिसतो. पंढरीचा विठोबा भक्तांच्या भेटीची वाट पाहत उभा आहे. त्याची भेट किंवा दर्शन झाल्यास मागील सर्व पापांचा

इतर क्षेत्रांपेक्षा पंढरीचं महत्व वाढवताना तुकाराम महाराज म्हणतायत, अवघेच तीर्थ एगडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. मग दरवर्षी पंढरीला जाणाऱ्यांना हा अनुभव येतो का? येत नसेल तर संतांचं बोलणं काहीतरीच नाही का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह जिजविती पर उपकार. संतांना सांगायचे ते वेगळंच आहे, पंढरी म्हणजे काय, चंद्रभागा कोणती, सर्व गोष्टींचा खुलासा संतांनी करून ठेवला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, दे

देह हीच पंढरी आणि आत्मा पांडुरंग आहे. त्या आत्म्याला आपण ओळखायचं, दुसऱ्याच्या देहातील आत्म्यालाही ओळखायचं आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा

पडायचं नाही या पंढरीच्या वाऱ्या करून त्या पांडुरंगाला ओळखायचं म्हणून संत या अर्थाने म्हणतायत, पंढरी शिजारे आल्यानो संसारा, पंढरी शिजारे आल्यानो संसारा. थोडस भजन करूया.

अत्यंत मागासलेल्या जातीत हरिपा नावाचा भक्त होऊन गेला. येणा राहणारा वाचरुणा लुटण्याचा वडिलोपार्जित धंदा म्हणून यांना व्याध असं म्हणत नीती आणि तिचा गंध नाही अशा व्याध जातीत हरिपालाचा जन्म म्हणजे भांगे तुळसच होती. भगवत कृपा जातीवर अवलंबून नसल्यामुळे व्याध जातीच्या हरिपालावरही भगवत कृपा झाली.

प्रत्येक जातीत प्रभूचे भक्त झाले आहेत असा हा व्याध जातीतील हरिपाल संसाराचा भार पडण्यापूर्वीच पंढरीला गेला होता. एक चित्ताने पंढरीच्या वाळवंटात चाललेलं कीर्तन ऐकत होता.

त्याचे दोन्ही हात नकळतच जोडले गेले आणि तो विठोबाच्या भजनात उड्या मारू लागला. संत चरणावर मस्तक ठेवून अखंड विठ्ठलाचे नामस्मरण व पंढरीची वारी करण्याची दीक्षा घेऊनच हरिपाल घरी परतला. अखंड विठ्ठल नामस्मरणाने वाटमारीचा धंदा करणं म्हणजे त्याला पाप वाटू लागलं. मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प.

समर्थ अखंड नामस्मरणाचा हा फायदा अशा विमनस्क मनस्थितीत तो यात्रेनिमित्त पंढरीला आला आणि संतांच्या कीर्तनातील शब्द कानावर आले, नवे ठसलेच मनावर.

युगे साधू वृत्तीच्या लोकांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्ट वृत्तीच्या लोकांचा नाश करण्याकरता आणि धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याकरता भगवान स्वतः अवतार घेतात. हरिपालाच्या मनात विचार आला, पंढरीची वारी न करणारा आणि विठोबाचं नाव न घेणारा तो दुष्ट, त्याला आपण लुटायचं. उलट पंढरीला जाणारा व विठोबाचं नाव घेणारा तो सज्जन, त्याला लुटायचं नाही. असा वाटमारीचा धंदा सुरू झाला. पंढरीची वारी करतोस, विठ्ठलाचं नाव घेतोस, मग जा. नाही घेत ना, मग लुटणार. असा हा श्रद्धावान पण अज्ञानी असा हा भक्त, त्याला सज्ञान करण्याचं काम

ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज, मुक्ताई, सर्व भक्त मंडळी आली होती. हरिपालाने साष्टांग नमस्कार घातला. त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती करतोय.

साधू संत येते घरात रोजची दिवाळी दसरा. घरात शिधा सामुग्री संपली आहे असं बायकोने सांगताच मागील दाराने हा वाटमारीसाठी गेला. संत मंडळी पुढील दारी भजन करतायत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हातात तिलकमठा घेऊन पंढरीला न जाणाऱ्या व विठ्ठलाचे नाव न घेणाऱ्या वाटसरूची वाट पाहत बसलाय. देवाची प्रार्थना करतोय. त्याच्या योग्य वाटसरू येईना. तीन प्रहर झाले. प्रभूला विनवतोय. प्रभू

पंढरीला गेला होतास का? देवाचं नाव घेतोस का? देव म्हणतात छे छे, आम्ही काय म्हणून भक्ती करायची? तुझा देव कसा आहे सांगू का? अरे विठ्ठल काय आणि कृष्ण काय सगळे एकच. हरिपाल संतापला. त्यानं देवांना रथातून खाली ओढलं आणि त्यांचे दागदागिने हिसकावू लागला. हरिपाल म्हणतोय,

अजून तरी सांग. अरे अजून सांग, देवाला जाणतोस की नाही? देव म्हणतात, तुझ वाटे तरी तू करी भजन, तुझ वाटे

हरिपालाने देवांचे हात पाठीमागे बांधले, राग आला. रुक्मिणी म्हणते, आता कोणत्या देवाला यांनी राणायचं? ती हरिपालाला म्हणते, अरे देव सर्वत्र आहे, तो कुठं नाही. देव सर्वांच्या ठिकाणी आहे, सर्वत्र ठिकाणी देवाला पाहणारे त्यांनाच वारकरी म्हणतात. देह हीच पंढरी व तुझा हृदयस्थ परमात्मा हाच पांडुरंग. इतरांच्याही हृदयात तो पाहणारे तेच वारकरी. हरिपाल म्हणतो, मग मला यांच्या ठिकाणी देव दिसला तरच मी खरं मानीन. रुक्मिणी म्हणते, अरे हे प्रत्यक्ष देवाधिदेव आहेत, भगवंतानी आपलं रूप प्रगट केलं. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथांनी वास्तवतेची जाणीव करून दिली. त्याचप्रकारे इतरांनीही आपापला कामधंदा सांभाळून ईश्वराची भक्ती करावी आणि हेच तुकाराम महाराजांना आपल्या अभंगाने सांगायचं आहे.

मंडळी आत्ताच आपण पंढरीची वारी याविषयी कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या उज्ज्वला पुंशे. कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं राम फाटक यांचं. आणि या अभंगाबरोबरच आपलं माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात टेरेस गार्डन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राहुल नकाते यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे मंडळी, या कार्यक्रमापुरती मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. हो। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा वार माझं शिवार आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक

0: निमंत्रण
1: उत्सव नवचैतन्याचा आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय असेल घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय असेल युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कैवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. विषय पुन्हा एका विद्यार्थी गटाकरिता आहे. विषय घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम आणि याची अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि शब्दमर्यादा आहे 1500 ते 2000. पत्ता ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.
3: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज

मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोहोचतील. मुर्मू मोल्दोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सीसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपहारगृहांमध्ये सेवा शुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 वर तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला. मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि पारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालावलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं.

0: शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तिसऱ्या षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलंय. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्य मंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरिया आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचले तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्या दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: थोड़ी देर में सुनवाएंगे कार्यक्रम चित्रलोक.

Kate Dohan.